नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. बाय बाय.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।
1: नमस्कार, मी आहे अंकुर बोरकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब

गावातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ, सुप्रभात. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्या नगरकरांना, सर्व श्रोत्यांना. आणि आज आहे 11 ऑगस्ट 2024, आजची तारीख आणि वार आहे मंगळवार. आजच्या दिवसाला सुंदर सुरुवात केलेली आहेच आपण, आणि त्याचबरोबर आजची ही सुंदर सुरुवात करूयात नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आपल्या दिवसाला तर छान सुरुवात झालेली आहेच आहे, आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या घडामोडी आणि वेगवेगळ्या शहरातल्या जिल्ह्यातल्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोतच. पण त्याआधी आजच्या दिवसाची सुरुवात एका सुंदर अशा ओळींनी आपण करणार आहोत. उद्यमेन ही सिद्ध्यंती, कार्याणी न मनोरथई, नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशांती मुखे मृगः. आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. फक्त विचार करून काहीही होत नाही. आपल्या प्रत्येकाला ना स्वप्न बघण्याची इच्छा असते, किंवा आपण स्वप्न पाहतो आणि प्रत्येक स्वप्नामध्ये आपल्याला असं वाटतं की नाही, ही गोष्ट आपल्याला सहज मिळावी, हे आपल्या आयुष्यामध्ये असावं, ते आपल्या आयुष्यामध्ये असावं, अशा भौतिक गोष्टी, सुखाच्या काही गोष्टी, याचा आपण ना स्वप्न पाहत असतो. पण फक्त विचार करून काही होणार आहे का, किंवा फक्त स्वप्न पाहून होणार आहे का? आणि इथे असं सुंदर उदाहरण दिलंय की जसं झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरिण आपोआप येतं का, शिकार आपोआप येते का, नाही. तर याच म्हणीचा अर्थ असा होतो की कुठलंही यश मिळवण्यासाठी, कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी केवळ स्वप्न पाहणं किंवा इच्छा करणं पुरेसं नाही आहे, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं आणि परिश्रम घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. एखादा सिंह जरी भुकेला असला तरी तो फक्त झोपून राहिला तरी त्याच्या तोंडामध्ये आपोआप शिकारी येणार नाही आहे, तर त्याला शिकारीसाठी स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि हा नैसर्गिक नियम आहे, आणि म्हणूनच इथे सांगितलं आहे की सुप्तस्य सिंहस्थ प्रविशांती मुख्य मृगः. असं कुठलंही हरिण, सिंह झोपलेला आहे आणि त्याच्या पुढ्यामध्ये शिकार आलेली आहे आयती, असं कधीही होत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करा, फक्त स्वप्न पाहू नका. आणि या सुंदर सुविचारानं आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: buenas, buenas, buenas, buenas, buenas.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, नगर संतरंग या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करते. सार्थ दासबोधातील काही निरूपणानं काही शिकवणीनं आपण आपल्या दिवसालाही छान सुरुवात करत असतो. आणि सफळ परमार्थास मूळ पंचीकर्ण महावाक्य केवळ तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचं मूळ आहे असं दासबोधामध्ये लिहिलं आहे. आणि आधार आहे तो, म्हणूनच प्रांजळपणे म्हणजे अर्थात मोकळेपणानं त्याचं वारंवार मनन करणं, निधिध्यासन करणं हे फार महत्वाचं आहे. सार्थ दासबोधातील काही निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करत आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
2: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाले आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, मराठी गीत सुद्धा ऐकताय आणि त्याचबरोबर सार्थ दासबोधातील सुंदर अशा काही निरूपणानं काही विवेकानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतोय. पुढे म्हटलं आहे की पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्ट देह निर्शलिया विकार कैसा. पिंडाचा पहिला देह म्हणजे काय तर आपलं स्थूल शरीर आहे आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे काय आहे तर मूळ मोह माया आहे. आणि हे सगळे पिंड, चार पिंड आणि ब्रह्मांडाचे चार मिळून असे आठ देहाचे विवेकानं निरसन केलं तर काय शिल्लक राहतं तर ते म्हणजे विकार. विकार शिल्लक राहतो असं या विवेक निरूपणामध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या आपण दिवसाला सुरुवात करतो आहोत सार्थ दोष बोधातील काही सुंदर अशा शिकवणीनं. आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया पुन्हा एकदा. थोड्याच वेळात पुन्हा इथे भेटायला, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ, ಅಪ್ಪಣ ಇತ್ತ ಸ್ನೇಹಲಾಸ ಲೋಕ ಮಧ್ಯ ರೇಡಿಯೋ ನಗರ 90.4 FM आवाज तुमचा, मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत, आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. सार्थ दासबोधातील काही निरूपणानं आपण आपल्या दिवसालाही सुरुवात करतोय, आणि पुढे असं म्हटलं आहे की या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. म्हणूनच इथे असं सांगितलंय की सगळ्या दृष्ट सृष्टीमध्ये सतत बदलणारी ही सृष्टी आहे, हा निसर्ग आहे, आणि त्यामुळे गारुडी विद्येसारखी आभासमय असून सुद्धा खण्यासारखी ती वाटते असं इथे लिहिलं आहे. विवेकी लोक ती अश्वाश्वत मिथ्या हे जाणतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. एक समजे एक खरी मानित आहे, ज्याला जसं वाटतं तसं तो मानतो असं या सार्थ दासबोधातील शिकवणीमध्ये लिहिलेलं आहे. आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: अरे बापरे.

0: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: तुमचा, मी आहे आरजन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 11 ऑगस्ट 2024 आजची तारीख आणि आजच्या महत्वाच्या घटनांकडे आपण वळतो आहोत. इसवी सन ख्रिस्तपूर्व 3114 यामध्ये मेसो अमेरिकन लॉन्ग हे कॅलेंडर सुरू झालं. 1877 अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस आणि डिमॉस या चंद्राचा शोध लावला. सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते 1943. हुसेन बिन तलाल जॉर्डन राजा 1952 साली झाला, तर चाड या देशाला फ्रान्सपासून 1960 स्वातंत्र्य मिळालं. दादरा आणि नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश 1961 साली झाला. गुजरात मोरवी या ठिकाणी धरण फुटून हजारो लोक मृत्युमुखी 1979 पडले. युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी ॲलन ग्रीनस्पॅन यांची निवड. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉक्टर फातिमा मीर यांना विश्व गुरुजरी पुरस्कार 1994 जाहीर. 12 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्लीमध्ये 6 वर्ष वयाच्या परिमार्जन नेगियानं विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा जिंकणारा सगळ्यात छोटा खेळाडू 1999 ठरला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 11 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत आणि शतकातलं 1999 या शतकातलं सगळ्यात शेवटचं खग्रा सूर्यग्रहण आजच्या दिवशी झालं होतं. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षामध्ये 2013 विलीनीकरण. राजौरी आतंकी हल्ला जम्मू काश्मीर. भारतातील जम्मू आणि काश्मीरमधल्या राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले तर गोळीबारामध्ये 2 आतंकी हल्लेखोर ठार झाले. नाटो अफगाणिस्तानमधल्या शांती सैन्याची कमान 2003 हाती घेतली. ते नाटोचे 54 वर्षाच्या इतिहासामध्ये युरोप बाहेरील पहिले मोठे ऑपरेशन होते. मॉल ऑफ अमेरिका. अमेरिका देशामधला सगळ्यात मोठा शॉपिंग मॉल ब्ल्युमिंग्टन मिनसोटा या भागामध्ये 1992 सुरू झाला. व्हिएतनाम युद्ध 1972 झालं. अमेरिकन सैन्याच्या शेवटच्या तुकडीनं दक्षिण व्हिएतनाम सोडलं. वोस्टोक 3 हे सोव्हिएत युनियनचं अंतराळयान प्रक्षेपित 1962. अँड्रियन निकोलायव हे अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती 1962 ठरले. वेब रूथ हे 500 होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू 1929. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे विमानतळ 1959 उघडले. एमियन्सची पहिली लढाई आणि पहिलं महायुद्ध 1918 संपलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरजानू तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा. 11 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेतो आहोत, आणि बालसाहित्यिक इंग्लिश लेखिका एनेट ब्लायटन यांचा 1897 जन्म, पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक प्रेम भाट्या 1911 जन्म. 1928 लेखक पत्रकार विनायक सदाशिव तथा वी स वाळिंबे यांचा 1928 जन्म, संगीतकार वादक आणि शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रय झा यांचा 1928 जन्म, पाकिस्तानचे 10वे राष्ट्राध्यक्ष जनरल आणि त्याचबरोबर परवेज मुर्शफ यांचा 1943 जन्म, फेडेक्सचे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा 1944 जन्म, ॲपल इन कंपनीचे सहसंस्थापक स्टीव वोझनियाक यांचा 1950 जन्म, क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा 1954 जन्म, इंग्रजी व्हिडिओ गेम डिझायनर रिव्होल्युशन सॉफ्टवेअरचे सहसंस्थापक चार्ल्स सेसिल यांचा 1962 जन्म, तर रशियन अभियंते N-94 रायफलचे रचनाकार गेनाडी निकोन यांचा 1950 जन्म. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. 11 ऑगस्ट या तारखेचा आपण दिनविशेष जाणून घेतोय. डच चिकित्सक आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार ख्रिस्तियान इझकमन यांचा 1858 मध्ये जन्म. लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक जेरी फेलवेल यांचा 1933 मध्ये जन्म. अमेरिकन उद्योगपती आंतरराष्ट्रीय डेटा ग्रुप कंपनीचे संस्थापक पॅट्रिक जोसेफ मॅकगवर यांचा 1937 मध्ये जन्म. सेशन्स देशाचे पहिले अध्यक्ष जेम्स मंचम यांचा 1939 मध्ये जन्म. रशियन अभियंते N95 या रायफलचे रचनाकार गेनोडी निकोव यांचा 1950 मध्ये जन्म. क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे 1908 मध्ये निधन. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानव वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ इरावती कर्वे यांचं 1970 मध्ये निधन. क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचं 1999 मध्ये निधन. तर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी जयराज यांचं 2000 मध्ये निधन. स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचं 2003 साली निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: धग दिग धग दिग धग दिग धगिन तिन धगिन तिन धग दिग माई.

मग थिएटर झालं फुल बघाया फिरतीच भाकरू कुठ अग थिएटर झालं फुल बघाया फिरतीच भाकरू कुठ रात

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगे 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगे 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण 11 ऑगस्टचा दिनविशेष जाणून घेत आहे. बर्मा देशाचे मूर्तीपूजक राजवंशाचा राजा सोकत्ते यांचं 1044 इसवीसनमध्ये निधन. इंग्रज परोपकारी मदर्स युनियन संस्थापक मेरी समनर यांचे 1921 निधन. दक्षिण आफ्रिकन अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार मॅक्स थेलर यांचे 1972 निधन. ब्रिटिश संशोधक विल्यम स्किलबोन ट्यूबचे संशोधक सहशोधक फ्रेडरिक कॅलेट विल्यम्स 1973 निधन. अमेरिकन प्रकाशक अल्फ्रेड ए नॉफ इंक अल्फ्रेड ए नॉक सिनियर यांचं 1984 निधन. अमेरिकन कार्यकर्त्यानं स्पेशल ऑलिम्पिकचे संस्थापक युनिस केनेडी श्रीवर यांचं 2009 निधन. भारतीय पटकथा लेखक रणजित पटनायक यांचं 2022 निधन. भारतीय पार्श्वगायक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शिमोगा सुबन्ना 2022 निधन. भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री जे एस ग्रेवाल यांचं 2022 निधन. ऐकत राहा रेडिओ नगे 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत, तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयास लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहलयास लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. श्रोते हो, 10 दिवसांपूर्वी विळद या आपल्या नगर जिल्ह्यामधल्या परिसरामध्ये डांबरीकरण केलं होतं, पण ते डांबरीकरण पुन्हा एकदा उखडलं. आणि या रस्त्यावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर खड्ड्यातून माती बाहेर येते आणि प्रचंड धुळीचे लोट सध्या उठतात. रस्त्याच्या कामासाठी आणलेले दगड सुद्धा तुम्हाला एका बाजूला इथे रस्त्यावर पडलेले दिसतील, अशी अवस्था नगर मनमाड रोडच्या या महामार्गावर आपल्याला बघायला मिळते. विळद बायपास ते राहुरीपर्यंत अक्षरशः धुळीचा धुराळा दिसतो असं म्हणायला हरकत नाही. आणि जे कोणी नगर मनमाड महामार्गावरून प्रवास करतात, खड्डे चुकवत वाहनांचा तोल त्यांना सांभाळत जावं लागतंय आणि खूप प्रचंड धुळीचा सामना करावा लागतोय. खडी असेल, डांबर, मातीच्या मिश्रणातून उडणारी धूळ ही नाकातोंडात शिरते. काही ठिकाणी नव्यानं केलेला रस्ता सुद्धा अगदी काही दिवसात खचलेला दिसतो आणि महामार्गाच्या मध्यभागी डांबराचे मोठमोठे ढीग तयार झालेत. खड्डे खचलेला रस्ता आणि धुळीचं साम्राज्य यामुळे वाहन चालवताना प्रत्येक क्षण धोक्याचा ठरतोय. प्रवास करताना आपण यमदूताच्या तावडीत तर सापडलो नाही ना, अक्षरशः अशी परिस्थिती या रस्त्याची आहे.

परिस्थिती आहे. इथलं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे, पण डांबरीकरण झालेला नवीन रस्ताही खचलेला आहे. अनेक वेळा इथे प्रवास करताना जे काही आजूबाजूला व्यावसायिक आहेत, जे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांना मात्र कुठेतरी प्रवासी येत नाही आहेत, कुठेतरी थांबत नाही आहेत इथे नागरिक, हे जाणवत आहे. आणि त्याचबरोबर अगदी 10 दिवसांपूर्वी हा डांबरीचा रस्ता केला होता, तोही पुन्हा वर आलाय. इथून सतत वाहनं ये जा करतात आणि इतकी धूळ आहे की इथले आजूबाजूला गावामध्ये राहणारे जे लोक आहेत, अक्षरशः घरं बंद करून, दार बंद करून घरामध्ये त्यांना बसावं लागतंय. लहान मुलं, ज्येष्ठ आजारी जी आहे ती सतत पडताना दिसते आहे. वेळेत बस स्टँडवर सुद्धा अशीच परिस्थिती सध्या बघायला मिळते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. सावत्र मुलींना पोटगीचा हक्क नाही, हायकोर्टानं एक मोठा निर्णय घेतलाय. सावत्र वडिलांकडून जर मुलगी पोटगी मागण्याचा कायदेशीर अधिकार अवलंबत असेल तर तो तिला अधिकार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय. CRPC कलम 125 मधल्या पोटगीची तरतूद रक्ताच्या नात्यावर आधारित आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. सावत्र मुलींना पोटगीचा हक्क नाही हा हायकोर्टानं मोठा निर्णय दिलेला आहे. न्यायालयानं कौटुंबिक न्यायालयाचा आदेश यामुळे रद्द केलेला आहे. न्यायालयानं पतीची याचिका अंशतः मंजूर करत दोन सावत्र मुलींची पोटगी रद्द केली आहे, तर पत्नीची दरमहा 1500 रुपयांची पोटगी एका केसमध्ये कायम ठेवलेली आहे. आणि यामुळे हायकोर्टानं आता महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय की ज्या सावत्र मुली आहेत त्यांना पोटगीचा हक्क नसेल. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहलय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. केंद्र सरकारनं अंमलबजावणी संचालनालयाचे अर्थात ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला आहे. आता त्यांचा कार्यकाळ 13 ऑगस्ट 2027 पर्यंत असेल असं ईडीने सांगितलंय. ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. 1993 बॅचचे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस RS अधिकारी असलेले राहुल यांनी सप्टेंबर 2023 एक वर्षापूर्वी ईडीचे संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता आणि ऑगस्ट 2024 त्यांची नियमित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिलेली आहे. पुढच्या 1 वर्षासाठी त्यांचं कार्यकाळ अधिक वाढवण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटामध्ये एसटीसह अवजड वाहनांसाठी वाहतुकीची बंदी ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या ठिकाणी आंबा घाटामध्ये ओझरे खिंडीमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालंय. रस्त्याला मोठे तडे सुद्धा गेलेत. महामार्गावर दरड कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा इथे गंभीर धोका निर्माण झालाय. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता प्रशासनानं या मार्गावरच्या सगळ्या एसटीसह अवजड वाहनांच्या वाहतुकीला तातडीनं पूर्णपणे बंदी घातली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले असून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत ही वाहतूक बंदी करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. मान्सून अपडेटकडे आता आपण वळत आहोत आणि सगळ्यात जास्त गेल्या 2 ते 3 दिवसापासून गोंदियामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अगदी काल सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इथले अनेक भाग जलमय झाले असून नदी नालं दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. गोंदियामधल्या देवरी तालुक्यामध्ये कन्हाळ गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पलीकडच्या गावाचा संपर्क तुटलाय. तर फक्त पलीकडच्याच नाही तर इतर 15 ते 16 गावांचा संपर्क सुद्धा या पावसामुळे तुटला आहे. नागरिकांनी पाण्यातून किंवा पुलावरून जाण्याचा धोका पत्करू नये असं आवाहन गोंदिया प्रशासनानं केलंय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, 12 ऑगस्टला एका दिवसामध्ये एक दुर्मिळ खगोलीय दृष्ट्या काही दृश्य आपल्याला दिसणार आहेत. 12 ऑगस्ट रोजी एकाच दिवसामध्ये म्हणजे संपूर्ण 24 तासामध्ये उद्या 4 दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना घडणार आहेत आणि यामध्ये 6 ग्रहांची एका रेषेतील स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अमावस्येचा दिवस आहे आणि खग्रास सूर्यग्रहण सुद्धा आहे. परसिड उल्का वर्षाव यांचा यामुळे समावेश होणार आहे. तर सूर्योदयापूर्वी गुरु, बुध, मंगळ, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एका रेषेमध्ये येतील आणि दिवसा खग्रास सूर्यग्रहण होईल असं सांगितलं आहे. पण सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकताय स्नेहलेस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। मुंबईमधली वाहतूक कोंडी हा प्रश्न काही नवीन नाहीये, पण हीच वाहतूक कोंडी अजून कमी आणि प्रवास सुकर होणार आहे। अत्यंत महत्वाचे असणारे शिव आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरचे दोन उड्डाणपूल लवकरच येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी हे पूल सुरू करण्याचं नियोजन होतं, पण काही तांत्रिक कारण आणि मेगा ब्लॉकमुळे हा मुहूर्त लांबला आहे। विद्याविहार पूल 8 सप्टेंबर नंतर तर शिवपूल सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन सध्या प्रशासनानं केलंय। यामुळे मुंबईमधल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामधला प्रवास अधिक वेगानं आणि सोपा होणार असून वाहतूक कोंडी थोडी दूर होण्यासाठी नक्कीच यामुळे मदत होईल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही।
3: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न। लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा करा पाण्याचे रक्षण। भाव

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: ಮೂಲ ನಾ ಶಿಕ್ವ ಮಹತ್ವ ಸಾಂಗಾ ಥೇಂ ಥೇಂ ಪಾಣಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘರ ಸಾಠವಣ ಕರ ಜಲ ಸಂವರ್ಧನಾಸಾಠಿ ಪಾಉಲ್ ಉಚಲಾ ಆಜಚ ಮಿಳುನ್ ಸಗಳೆ ಶಪಥ ಘೇಯುಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेर बाजारामध्ये सगळ्यात जास्त कांद्याची आवक झाली आहे. राज्यातील कांदा बाजारामध्ये काल 19,216 क्विंटल नवीन कांद्याची आवक पारनेर बाजारामध्ये झाली आहे, ज्यामध्ये 12,923 क्विंटल चिंचवड, 102 क्विंटल लाल कांदा, 669 क्विंटल लोकल कांदा आणि काही उन्हाळी कांद्याचा यामध्ये समावेश आहे. लाल कांद्याला धाराशिव बाजारामध्ये कमीत कमी 1,000 आणि जास्तीत जास्त 2,800 रुपये दर हा सरासरी मिळाला आहे, तर 1,900 रुपयांचा प्रति क्विंटल सुद्धा दर साध्या कांद्याला इथे मिळतो आहे. लोकल कांद्याला सगळ्यात जास्त आवक आहे पुणे मोशी या बाजारातून, तर पुणे खडकीमध्ये पुणे पिंपरी वडूज मंगळवेढा या बाजारातून सुद्धा कमीत कमी किमतीला कांद्याला सगळ्यात जास्त आवक जी आहे ती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला कमीत कमी 650 तर सरासरी 1,600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे. कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यामधले कांद्याचे आवक आणि हे दर ठरले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरजन तुमच्या सोबत. नगरस अंतरंग या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. कोल्हापूर शहरामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण, महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम MRDP प्रकल्पासह विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी जो महापूर येतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. मात्र हेच महापुराचं सुमारे 40 TMC पाणी कालव्याद्वारे उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्यापर्यंत नेलं जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलंय. त्यामुळे महापुराचा प्रश्न तर कायमचा सुटेलच, पण दुष्काळी भागाची सुद्धा तहान भागणार आहे असा विश्वास व्यक्त केलाय. कोल्हापूर सांगलीमध्ये जो महापूर दरवर्षी येतो त्यावेळी अनेकदा पाहिलं गेलं आहे की याची गंभीरता खूप मोठी आहे आणि त्यामुळे हे प्रत्येक वर्षी साचणारं महापुराचं 40 ते 80% TMC पाणी असतं. यामध्ये 35 ते 40 TMC पाणी कालव्याद्वारे उजनी धरणापर्यंत नेलं जाईल आणि इथून दुष्काळी तालुके आणि मराठवाड्यामध्ये हे पाणी दिलं जाईल. 72 तासांच्या सरकारनं हा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर MRDP प्रकल्पाची फाईल सुद्धा यावेळी समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV/AIDS बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध अद्यापही संपलेलं दिसत नाही आणि याचा थेट परिणाम हुर्मुझ समुद्र दुनीतून जाणाऱ्या तेल वाहू आणि व्यापारी जहाजांवर आपल्याला पाहायला मिळतो. पण भारत ते रशिया या दोन देशादरम्यान जर थेट रेल्वे सेवा असेल तर, आणि हाच मानस सध्या रशियाकडून बोलून दाखवला आहे, याबाबत भारताला सुद्धा खास प्रस्ताव देण्यात आला असून याचा मार्ग कसा असेल या संदर्भात काही आरेखन करण्यात आलं आहे. रशिया भविष्यामध्ये हिंद महासागरापर्यंत भूमार्ग उपलब्ध करून देणारा आणि त्याला भारताशी जोडणारा रेल्वे मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा शोध आहे. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुस्नोलिन यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. रशियन वृत्तसंस्था टास या दिलेल्या मुलाखतीत खुस्नोलिन म्हणाले की बोस्फोरस आणि हुर्मुझच्या समुद्रधुनीसह महत्वाच्या सागरी मार्गावरचा अवलंबित्व कमी करण्यासाठी एका पर्यायी वाहतूक मार्गाचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या मते तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे रशिया ते भारत असा रेल्वे कॉरिडॉर हा एक संभाव्य पर्याय असू शकतो. भारतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देणाऱ्या कोणत्याही मार्गाचा रशिया विचार करेल असं यावेळी म्हणण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयास लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्षण तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आर्षण तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. बऱ्याच वेळा लाभ होतो, काही ठिकाणी हानी होते. ज्याला आपण कुठेतरी लॉस झालं असं म्हणतो किंवा कुठेतरी प्रॉफिट झालं असं म्हणतो आहे किंवा धनलाभ झालेला आहे किंवा आपल्याला खूप चांगला लाभ झालेला आहे, आपलं खूप नशीब जोरावर आहे असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा यश येतं, अपयश येतं. थोडक्यात काय तर सुख आणि दुःख याचं द्वंद्व अखंडपणे माणसाच्या आयुष्यामध्ये सुरू असतं. याचा स्वाभाविक परिणाम आपल्या मोहावर आणि शोकावर होत असतो आणि यामुळेच माणसाचं आयुष्य कुठेतरी असमाधानी सध्या होताना दिसतंय. दुःखानं माणसाचं समाधान न्यून होत चाललंय. पण विचार केला तर केवळ सुखानंच फक्त माणूस समाधानी होतो का? तर नाही. जसजसं माणसाला सुख मिळतं ना, तसतशी माणसाची आसक्ती किंवा हाव किंवा अपेक्षा वाढत जात असते आणि परिणामी तो हळूहळू असमाधानी होत असतो, स्वास्थ्य आणि आनंद घालून बसतो. मनुष्य आपले आयुष्यामधले सगळे व्यवहार करतो आणि ते समाधानाच्या प्राप्तीकरता करतो, त्यामुळे त्याला सुख समजलं जातं असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा सगळीकडे हा अनुभव आपल्याला दिसतो आणि मनुष्याला व्यवहारातून बरंचसं काही मिळतं, पण प्रत्येक वेळेस समाधान मिळेलच असं नाही. आणि याच विचारानं आज आपण इथेच थांबत आहोत. श्रोते हो, उद्या आपण भेटणार आहोत अगदी सकाळी नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: आहे तुमची मैत्रीण श्रोते हो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या. हा आपला शो सुरू झालाय आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला नवनवीन अशा गोष्टी घेऊन, नवनवीन असे प्रसंग घेऊन आणि खूप साऱ्या चर्चा मला तुमच्याशी करायच्यात मंडळी. आता या महिन्याचं कॅलेंडरचं पान उघडलं की पुढचा महिना आहे सप्टेंबर आणि सप्टेंबरमध्ये आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि खूप जास्त उत्साह आहे मंडळी. बाप्पाच्या येण्याची चाहूलच इतकी सकारात्मक असते की घरातला आणि मनातला सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो. गणपती बाप्पा केवळ सण घेऊन येत नाही तर आपल्यासोबत घेऊन येतात अपार उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि त्याचसोबत नवनवीन असं चैतन्य. कधी कधी आयुष्यामध्ये अडचणी येत असतात मंडळी, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, पण बाप्पाचं रूप आपल्याला काय शिकवतं तर विघ्नहर्ता नावाप्रमाणेच प्रत्येक समस्येवर मार्ग असतो आणि केवळ नक्की आणि केवळ फक्त समस्येवरती मार्ग निघत नाही तर वेळ सुद्धा आपली नक्कीच बदलते. आणि म्हणूनच मंडळी यावेळी बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना फक्त घराची स्वच्छता करू नका तर मनातले नकारात्मक विचार, त्याचसोबत चिंता आणि जुने रुसवे फुगवे सुद्धा स्वच्छ करा. नवीन आशेनं सकारात्मकतेनं बाप्पाचं स्वागत करायला आपण महिनाभर आधीपासूनच सज्ज राहणार आहोत. आणि मंडळी आता याच विचारासह याच गोष्टीसह एक सुंदर असं गाणं ऐकूयात. संदीप खरे यांचं हे गाणं आहे मी मोर्चा नेला नाही. तर मंडळी माझं हे स्पेशली खूप फेवरेट गाणं आहे आणि ते तुम्ही सुद्धा ऐका आणि भेटूया आपण थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असं स्वतः एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड

गाडाव काय माणूस काय अन गाडाव काय जाईल तकड बॉम्ब करतय कस स्वांग करते लवाड लंड गढवण करते लवाड लंड ग

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा पुन्हा आली आहे मी तुम्हाला भेटायला नवनवीन अशा गोष्टी घेऊन. मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांच्या एका निर्णयानं 1500 जास्त वंचित मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. त्या आहेत चेन्नईच्या 51 वर्षांच्या जी श्रीप्रिया, ज्यांना मुलं प्रेमानं अम्मा म्हणतात. मंडळी, 1995 मध्ये जेव्हा त्यांची काही गरीब मुलांशी भेट झाली तेव्हा त्या मुलांची परिस्थिती पाहून त्या खूप हादरल्या होत्या. मुलांनी त्यांना प्रेमानं अम्मा हाक मारली आणि तिथूनच श्रीप्रिया यांनी त्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा खंबीर असा संकल्प केला. पुढे 2007 मध्ये त्यांनी गोल्ड हार्ट फाउंडेशनची सुरुवात केली. या माध्यमातून त्या वंचित मुलांना शिक्षण, स्कॉलरशिप, स्किल ट्रेनिंग आणि करिअर गायडन्स देत असतात. एवढंच नाही तर दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते आणि अनेक मुलं आज सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा लागली आहेत. खरंच स्वतःच्या फायद्याचा विचार न करता इतरांचं भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या अम्माला आपला मानाचा मुजरा आहे. तसंच मंडळी, आपली स्नेहालय संस्था सुद्धा अनेक वंचित घटकांसाठी, अनेक अनाथ मुलांसाठी, महिलांसाठी कार्यरत असते. तर खरंच अशा ज्या संस्था आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत ना, खरंच आपल्या समाजाचं सोनं आहे. आणि खरंच मंडळी, आपण त्यांना जपलं पाहिजे आणि आपण सुद्धा काहीतरी कर्तव्य बजावलं पाहिजे. आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे मंडळी, आपण सुद्धा समाजासाठी फूल न फुलाची पाकळी यासारखी काहीतरी मदत केली पाहिजे, काहीतरी सेवा देण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. मंडळी, याच पॉझिटिव्ह विचारासह भेटूया आपण थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

बेसाय की

0: मंचोर खाटल्यावर
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आषाढ अमावस्या म्हटली की लगेच अनेकांच्या डोळ्यांसमोर पारटे आणि गटारी हा शब्द येतो, बरोबर की नाही? पण खरं सांगायचं झालं तर मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसाला गटारी नाही तर दीप अमावस्या म्हणतात. मंडळी, सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी दीप अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अंधार दूर सारून प्रकाशाचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याच्या दाखवणाऱ्या घरातील सर्व दिव्यांची, समईंची आणि पणतींची अगदी मनापासून पूजा केली जाते. मंडळी, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस केवळ खाण्यापिण्याच्या मजेपुरता मर्यादित नाहीये. आपल्या परंपरेचं संस्कार जपण्याचं सुंदर असा दिवस आहे, सुंदर असा सण आहे. आणि म्हणूनच यंदा या दिवसाला विनाकारण वेगळं नाव देऊ नका. उगाच आपली संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. घरातील दिवे उजळवून खऱ्या अर्थानं दीप अमावस्या साजरी करा. मंडळी, तुम्हा सर्वांना रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून स्नेहालय परिवारातर्फे दीप अमावस्येच्या खूपच साऱ्या शुभेच्छा. आणि येणारा श्रावण महिना तुम्हाला सुख समाधानाचा आरोग्याचा जावो हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी केदार शिंदे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा आणि यशाचा विचार तर कायम करत असतो, पण कधी थांबून तुम्ही स्वतःला विचारलंय का की आपलं म्हातारपण कसं असेल? कारण मंडळी, म्हातारपण अचानक येत नाही, तर ती आपण आज केलेल्या तयारीची एक पावती असते. आणि म्हणूनच मंडळी, आयुष्याची ही दुसरी इनिंग आनंदानं आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी आजपासूनच काही गोष्टींवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे निरोगी शरीर. 35 नंतर दरवर्षी संपूर्ण आरोग्य तपासणी करा. व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वावलंबन अत्यंत गरजेचं आहे. पेन्शन योजना, हेल्थ इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंडचं नियोजन आजपासून सुरू करा. तिसरं म्हणजे घर वयानुसार सुरक्षित बनवा. मुलांवरती पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या आवडीनिवडी जपा आणि आपली महत्वाची कागदपत्रं व्यवस्थित सांभाळून ठेवा. मंडळी, लक्षात ठेवा, म्हातारपण हा काही आयुष्याचा शेवट नाहीये. अनुभवांचा आणि स्वातंत्र्याचा एक सुंदर टप्पा आहे. आणि मंडळी, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वतःची जी आयुष्याची पुंजी आहे ती स्वतःच जमवणं गरजेचं असतं. त्यामुळे मंडळी, अशाच सकारात्मक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, फोटो काढताना आपण सगळेच कॅमेरा अगदी डोळ्यांच्या रेषेमध्ये धरत असतो, बरोबर की नाही? पण यामुळं फोटो खूपच सामान्य येतात. जर तुम्हाला तुमचे फोटोज एकदम भारी आणि युनिक काढायचे असतील मंडळी, तर फक्त कॅमेराचा अँगल बदला. पहिली ट्रिक म्हणजे लो अँगल कॅमेरा. कॅमेरा जमिनीजवळ किंवा खाली धरून वरच्या दिशेनं फोटो काढा. यामुळे उंच इमारती, झाडे, पाळीव प्राणी अगदी प्रभावी आणि भव्य दिसतात. त्याचसोबत दुसरी महत्वाची ट्रिक म्हणजे हाय अँगल कॅमेरावरती धरून खालील अँगलनं फोटो काढल्यानंतर टॉप डाऊन शॉट हे त्याला म्हणत असतात. विशेषतः खाद्यपदार्थांचे किंवा प्रोडक्ट्सचे फोटो काढण्यासाठी हे परफेक्ट आहे. तर मंडळी, ह्या ट्रिक्स यूज करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आजकाल ऑनलाईन शॉपिंग आणि UPI मुळे पैसे खर्च करणं जितकं सोपं झालंय ना, तितकंच महिन्याच्या शेवटी अरे यार पैसे कुठे गेले असा प्रश्न पडणं ही अगदीच कॉमन झालेलं आहे मंडळी। म्हणूनच आपल्या खर्च आणि गुंतवणुकीवरती योग्य नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दैनंदिन खर्चासाठी आणि गुंतवणुकीसाठी वेगळी बँक खाती ठेवा, जेणेकरून बजेट कोलमडणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ सोशल मीडिया किंवा मित्रांचं ऐकून कुठेही मोठी गुंतवणूक करू नका, आधी स्वतःची गरज आणि क्षमता ओळखा। तिसरं महत्वाचं कारण म्हणजे किमान 3 ते 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड नेहमी तयार ठेवा, जेणेकरून अडीअडचणी क्रेडिट कार्डचा आधार घ्यावा लागणार नाही। आणि हो, तुमच्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घ्यायला अजिबात विसरू नका। छोट्या छोट्या आर्थिक सवयी आपल्याला भविष्यामध्ये मोठं आर्थिक स्वातंत्र्य देत असतात, त्यामुळे मंडळी अशाच सोप्या आणि उपयोगी टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, तुमचा मोबाईल सतत हँग होतोय, हळू चालतोय किंवा बॅटरी लगेच संपते का? आपण नेहमीच फोनच्या बाबतीत कंपनीला दोष देत असतो, पण खरं सांगू का, याला आपण स्वतः जबाबदार असतो बरं का. फोन हँग होण्यामागं आपल्याच काही चुका असतात, जसं की ब्राईटनेस नेहमी 100% ठेवणं. यामुळे फोन गरम होतो आणि डिस्प्ले व बॅटरी सुद्धा कमी होते. यावरती उपाय म्हणजे फोनमध्ये ऑटो ब्राईटनेस ऑन ठेवा. त्याचसोबत दुसरी चूक म्हणजे फोन कधीच रिस्टार्ट न करणं. बॅकग्राऊंडला चालू असणारे ऍप्स क्लिअर करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी फोन रिस्टार्ट करायला हवाय. त्याचसोबत मंडळी, तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फोनचं स्टोरेज स्पेस पूर्ण भरणं. सिस्टम सुरळीत चालण्यासाठी फोनमध्ये किमान 15-20% जागा मोकळी ठेवणं गरजेचं असतं. आणि हो, चार्जिंग करताना नेहमी हेवी गेम्स खेळणं किंवा फोन कडक उन्हामध्ये ठेवणं टाळा, कारण उष्णता ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची शत्रू आहे, हे तुम्ही आत्ताच गाठ बांधून ठेवा. त्यामुळे आजच या छोट्या छोट्या चुका सुधरा आणि तुमचा फोन ठेवा एकदम सुपर फास्ट. मंडळी, अशाच अँटिक आणि युनिक टेक्निकसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Yeah!

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पावसाळ्यामध्ये हवेतल्या दमटपणामुळं किंवा ओलाव्यामुळं तुमचं आवडीचं लोणचं लवकर खराब होतं किंवा त्याला बुरशी येते क्या? तर मंडळी, काही सोप्या किचन ट्रिक्स वापरून आपण हे लोणचं वर्षभर मस्तपैकी टिकवू शकतो. मंडळी, पहिली गोष्ट म्हणजे लोणचं काढताना नेहमीच कोरडा चमचा वापरा. ओला किंवा वापरलेला चमचा लोणच्यामध्ये अजिबात घालू नका. त्याचसोबत लोणच्यावरती तेलाचा थर कायम तसाच राहू द्या. तेल कमी वाटल्यास मोहरीचं किंवा तिळाचं तेल गरम करून थंड झाल्यानंतर त्यावरती वरतून घाला. तिसरी महत्वाची टीप म्हणजे बरणीतून लोणचं काढल्यानंतर तिची कडा कोरड्या कापडानं पुसून झाकण घट्ट लावा. बरणी, सिंक, गॅस, शेगडी किंवा खिडकीजवळ ठेवू नका. आणि हो, जुन्या आणि नवीन लोणच्याची सरमिसळ तर अजिबातच करू नका. या छोट्या छोट्या गोष्टी पाळा आणि पावसाळ्यात सुद्धा लोणच्याचा तोच चविष्ट स्वाद घ्या. मंडळी, अशाच युनिक आणि सोप्या टिप्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण स्त्रिया सगळ्यांची किती मनापासून काळजी घेतो. घरातील प्रत्येकाला काय हवंय काय नकोय हे आपल्याला न सांगता सुद्धा कळत असतं. पण स्वतःच्या मनाचं काय? अनेकदा आपण आपल्या स्वतःच्या भावना, मनस्ताप किंवा थकवा व्यक्त करणं टाळतो. इतरांना काय वाटेल, माझ्यामुळे घरामध्ये माझ्या भावना समजतील का, किंवा माझ्यामुळे घरामध्ये त्रास होईल का, किंवा मी जर व्यक्त झाले तर मलाच कमकुवत असे समजतील का, या विचारामुळे आपण आपलं मन मारतो. पण मनातला हा गुदमरलेला ताण आपल्या आरोग्यावरती आणि स्वभावावरती हळूहळू परिणाम करत असतो. भावना व्यक्त करणं म्हणजे तक्रार करणं नाही, तर तो स्वतःचा सन्मान करणं आहे. आणि म्हणूनच मंडळी, मनातली गुंतागुंत आवरा आणि घरातल्या विश्वासाचा आणि विश्वास माणसांजवळ, मैत्रिणींजवळ मन मोकळेपणानं बोला. मंडळी, तुमच्या भावना सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत सखींनो. त्यामुळे मन मोकळं करा आणि स्वतःवर सुद्धा तितकंच प्रेम करा. अशाच गोष्टींसह भेटूया आपण थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत. आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण मंडळी आपण आज भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, खूप छान छान गोष्टी आपण ऐकल्या आहेत, खूप साऱ्या चर्चा आपण केलेल्या आहेत आणि उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपण नवनवीन अशा गोष्टींसह भेटत आहोत. मंडळी, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण कदाचित तुम्हाला माझ्या आवाजावरून वाटत असेल की माझा घसा बसलाय किंवा काय, हो मी आजारीच आहे. कारण कसं आहे की आता मी सुद्धा, मला सुद्धा पावसात खूप भिजायला आवडतं आणि मी काही दिवसांपूर्वी गेले होते पावसामध्येच माझ्या गावी आणि तिथे खूप पाऊस पडला आणि मी भिजले आणि आता माझी तब्येत बिघडली. पण मंडळी, त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा भिजणं होतं, सगळं होतं, पण नंतरून दीर्घकाळापर्यंत तुम्हाला तो त्रास जाणवू शकतो, तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मंडळी, आता त्याचसोबत आपली मुलं आहेत, मुलांनाही पावसात भिजायला आवडतं, पण मुलांना आता शाळा सुरू होत आहेत, अनेक सण उत्सव येत आहेत, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. छानपैकी तुम्ही दररोज काही सवयी लावा, जसं की काढा पिणं असेल किंवा ज्या उपयोगी औषधी असतात, वनस्पती असतात, त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं असेल वगैरे, ह्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करा. घरगुती जेवण जेवा, बाहेर जास्त खाऊ नका, कारण तसंही आता अन्न व सुरक्षा केंद्र आता चालू झालेलं आहे, त्याकडून आता त्या विभागाकडून अनेक कारवाया सुद्धा होत आहेत. त्यामुळे कसं आहे मंडळी की घरचं जेवण सर्वात उत्तम जेवण मानलं जातं, त्यामुळे तुम्ही स्वतः घरचाच आहार घ्या, बाहेरचं तेलकट तुपकट काही खाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. आपण उद्या भेटूयाच आपल्याच वेळेमध्ये, तोपर्यंत मंडळी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज हो तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no!

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रकाश घोडके. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख.
2: रसिक हो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, नादो महानोरांसारख्या कविवर्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते आपल्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या मिरजगावचे कवी प्रकाश घोडके आज माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचा कवीपासूनचा गीतकार होईपर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. प्रकाशजी नमस्कार, सुरुवात कशी झाली?
3: माझी सुरुवात खरं तर कवी म्हणून झालेली आहे. मी राष्ट्रसेवा दलाचा फुल टायमर होतो संगमनेरला.
4: अरे वा, बरं.
3: आणि तिथे कार्यक्रम असे खूप चालायचे, त्यात रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे सर हे आमचे सर्वेशी असायचे आणि ज्यावेळेस मिटिंग व्हायची त्यावेळेस सर्व लोक यायचे. त्यात बरेच नावच घ्यायचे झाले तर कसबे सर होते, पठारे सर होते, तलवारे सर होते, शिवाजी गायकवाड होते, नंतर तुमचे मारा लामखडी होते, बरेच असे जे प्राध्यापक होते ते होते.
4: आणि हा काळ साधारण कुठला होता?
3: तरी 70 असेल, तो 1970 पर्यंत असेल काळ म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. कदाचित त्याच्यात चूक होऊ शकते पण बहुतेक तो काळ आहे. आणि जे साहित्य यायचं होतं त्यावेळेस जास्त सगळ्यात मोठं मासिक गाजलेली जी होती थोडीफार त्यातली, ते अनुष्टुभ होती, प्रतिष्ठान होतं. आणि सगळ्यात मोठं जर ज्या मासिकातून ज्याची कविता आली त्यानंतर तो प्रसिद्धीला पावलेला मोठा कवी समजला जायचा.
4: बरोबर.
3: असं कोणतं मासिक होतं माहितीये का आपल्याला? सत्यकथा. तर त्या सत्यकथेमधूनही काही कविता यायच्या, अनुष्टुभ, प्रतिष्ठान. आणि कवितेची आवड मला फार लहानपणापासून होती. तशी मी 9वी पासून कविता करतो.
4: ती कविता कुठली होती पहिली कविता आणि तिची प्रेरणा काय होती?
3: तिची प्रेरणा अशी होती, वय असं होतं 9वीचं की फार मोठं काही साहित्य वाचलेलं नव्हतं, पण चांदोबा कुमार नावाची अशी काही मासिकं होती त्या काळात की जी मासिकं माझ्या वाचण्यात यायची. आणि मग त्यात दिवाळी अंक असायचे. तर दिवाळी अंकाकडे मी वाचनाकडे का वळालो तर त्याचं एक कारण होतं, त्यातली चित्र मुखपृष्ठ असतील किंवा दीननाथ दलाल, अबालाल रेहमान अशांची ती चित्र असायची खूप सुंदर. मग चित्रांना मोहित होऊन मी त्यांच्याकडे वळलो. चांदोबातली खूप चित्र सुंदर असायची.
4: तेव्हा टेलिव्हिजनचा फारसा
3: नाही, त्या टेलिव्हिजनचा काही संबंधच नव्हता, पण रेडिओ होता.
4: रेडिओ
3: आणि रेडिओवर काय गाणी यायची ना, त्यात भावगीतं जास्त यायची, पाडगावकर, बापट, करंदीकर, शांताबाई शेळके अशांची, आणि मग सुधीर फडके वगैरे अशी संगीतकार असायचे त्या काळातले जे गाजले, यशवंत देव, राम कदम, बाळपळ सुले. तर मग मला निश्चित पहिलं काय आवडलं होतं, गाणं, कविता की संगीत. तर मी संभ्रमावस्थेत जातो अजूनही की खरं मी कशासाठी इकडे वळलो होतो, की गाण्यासाठी वळलो होतो का, चालींसाठी वळलो होतो का, आवाजासाठी वळलो होतो का. कारण ह्या तिन्ही गोष्टी माझ्याकडे अवेलेबल होत्या. सुंदर आवाजही होता.
4: अरे वा.
3: आणि माझ्या कवितांच्या सगळ्या चाली माझ्या आहेत की ज्या मशहूर महाराष्ट्रभर गाजले आहेत, लोक अजूनही ते म्हणतात. ते मी कोणत्या सिनेमाच्या चालीवर चाली नाही आहेत, त्या पूर्णतः चाली माझ्याच आहेत.
4: त्यामुळे शिकलात तुम्ही म्हणजे मिरजगाव सारख्या गावात म्हणजे दुष्काळी भागामध्ये फारसं साहित्य पिकत नाही, फारसे कवी दिसत नाहीत, संगीताचा तर प्रश्नच नाही, अशा वेळेस हे संस्कार कसे झाले तुमच्यावर?
3: तर त्याचं एक कारण असं आहे की माझं घर त्याही काळात सुशिक्षित घर होतं. माझ्या दोन्ही मावश्या त्यावेळेस शिक्षिका होत्या, नंतर त्या विस्तार अधिकारी होऊन रिटायर झाल्या. माझी आई 7वीपर्यंत शिकली होती आणि तिने मास्तरींची नोकरी काही काळ केली होती. पण तिचं म्हणणं असं होतं की तुझ्या पायाला वाळे रुतले, वाळे असतात त्या गाळपायात घालायचे आणि ते पाय सडले. तर मग माझ्या पुढे असा प्रश्न होता की आता तुला वाचवणं महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस मी वापा फायनल म्हणायचे सातवीला, तर ते वापा फायनल होती आणि माझ्या बहिणी ज्या मोठ्या होत्या शिक्षिका, ते म्हणले तू ट्रेनिंग कॉलेजला जा. कारण डीएड नव्हतं त्या काळात, तर ट्रेनिंग कॉलेज होतं. तर ट्रेनिंग कॉलेजला जायचं होतंच मला शिक्षक होण्यासाठी. पण मग तुझा आजार आला, मग मी घरी सोडून नोकरी सोडून दिली आणि आले. तर त्या माझ्या बहिणी म्हणजे आमच्या मावश्या म्हटल्या की जाऊ दे तू नको नोकरी पोराला सांग आम्ही आहोत. आणि मग ती सुरुवात झाली. तर मग आमची परिस्थिती तशी मग खूप वाईटच होती. आईने नोकरी सोडली होती, वडील अॅम्युनिशन फॅक्टरीमध्ये पुण्याला होते, बंदुकीचे गोळे वगैरे. तर त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि ते मिरजगावला आले आणि त्यांना कोणीतरी सांगितले की सायकलचं दुकान टाका. मग सायकलचं दुकान टाकलं तर ते काही दिवस चाललं चांगलं आणि ते बंद पडलं. पण आता नोकरी सोडलेली होती, करायचं काय. मग आमची परिस्थिती खूपच वाईट झाली. त्याच्यात आम्ही तिघ जण भाऊ होतो, आमच्यात मी, आम्ही तिघ जण भाऊ आणि दोन बहिणी, पाच जण. मग घरची परिस्थिती हालाकीची झाली. तर मग मावश्यांच्या बदलायची, तर मग मावश्या आम्हाला बोलून घ्यायचे या गाई आईला. म्हणजे आमचं सगळं संगोपन त्या दोन्ही मावश्यांनी केले. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे बदली व्हायची, तर मग अनेक गावं बदलली आम्ही. त्यांची बदली झाली की आम्ही त्या गावाला जायचो. गावाला जाता जाता मग एका मावशीची बदली निमगाव खलूला झाली. निमगाव खलू म्हणजे श्रीगोंदा तालुक्याची बॉर्डर, भीमा नदी आणि पलीकडे दौंड म्हणजे पुणे जिल्हा. आम्ही नगर जिल्ह्यात राहायचो, शिक्षण नगर जिल्ह्यात, पण बाजार आम्हाला दौंडचा असायचा,
4: जवळ पडायचं.
3: आणि तिथे सोनवणे थिएटर नावाचं एक थिएटर होतं, तर रविवारचा एक मॅटिनी असायचं. आमच्याकडे तर पैसे नसायचे, पण भीमा नदी म्हणजे चंद्रभाग आणि रेल्वे ज्या वरून जायच्या त्या मोठ्या पुलावरून, तर ते नारळ टाक, पैसे टाक असे टाकायचे. आणि मग जर कार्तिक वगैरे असेल, आषाढी कार्तिक वगैरे, तर मग खूप पैसे पडायचे. तर काही पुलावर ते हलके पैसे होते त्यावेळेस कथलचे, तर ते पुलावरच पडायचे. पण ते रेल्वे येईल या भीतीने आम्ही जायचो नाही. तरी पहाटे पहाटे मुलं काही फिरायचे त्याच्यावरून आणि खूप पैसे गोळा करायचे, काही पाण्यात पडायचे. तर मग आम्हाला रविवारी एकच उद्योग होता, 3 ते 6 एक मॅटिनी असायचा. तर मग आम्ही सकाळी नदीला जाणार आणि बुड्या घेणार. तवा असायचा, आपण भाकरी करत होतो तवा, तो जुना तवा असा घ्यायचो, वाळूत खुपसायचो, ते पाण्यात असं असं असं करून
4: गंगाळायचं.
3: आणि मग ते काळे झालेले पैसे असायचे, खूप पडलेले दिवसाचे. मग त्याला परत बारीक वाळू घेऊन घासायचे असं आणि कसं तरी तिकीट होईल
4: एवढे
3: पैसे गोळा करायचे. मग ते पैसे गोळा करून आम्ही मॅटिनी उभारायचं. तर ती अशी रांग लागायची खूप मोठी. मग त्यात मॅटिनीला जायचो. पहिला सिनेमा मी तिथे पाहिला.
4: काय नाव आठवतं त्याचं? कुठला होता?
3: मिस्टर एक्स इन बॉम्बे.
4: अरे वा,
3: तो किशोर कुमारचा होता. त्यानंतर खूप सिनेमा पाहिले, खूप सिनेमा. पण आम्हाला ते सिनेमाचा नादच लागला की रविवारचा आमचा उद्योगच असायचा तो, की रविवार झाली की सगळ्या मुलांनी तिथे वाळू हे करायची आणि नाही तर मग त्या पुलाच्या खालून फिरायचं, काही पैसे असायचे ते सापडायचे. असं करता करता संगीताची आणि गाण्याची थोडी आवडली. आवाज सुंदर होताच लोक म्हणायचे तुझा आवाज खूप छान आहे, तू कविता म्हणून वगैरे. मी 7वी पास झालो तिथे निमगाव खालून. 8वीला मी श्रीगोंद्याला आलो. कारण श्रीगोंद्याला रेडचे बोर्डिंग होते, रेडचे. आणि आमची शाळा जी हायस्कूल भरत होतं ते माझी शिंद्यांच्या वाड्यात. तर माझी शिंद्यांचा एका बाजूला हायस्कूल आणि अलीकडची जी बाजू होती तर तिथे एक पाटील राहायचा वाड. त्याच्यात ते आम्हाला 2 खोल्या हॉस्टेलला रेतला दिले. आणि मग माझी 8वीला मी तिथं. तर तिथे हत्तीचा वाडा म्हणून एक भाग आहे, त्या हत्तीच्या वाड्यात एक थिएटर होतं शर्माचं. आणि त्या थिएटरमध्ये मग आम्ही कधीतरी चुकून, कारण ते हॉस्टेलला रेक्टर वगैरे असायची ते जाता यायचं नाही, पण तरी आम्ही चुकून वगैरे कधीतरी सिनेमा बघायचं. गॅदरिंग एकदा सुरू झालं आणि गॅदरिंग सुरू झाल्यानंतर म्हणा रे म्हणे कोणाला काय गाणे म्हणायचे असतील. मी म्हटलं सर मी म्हणू. ते म्हणे म्हण तुला, म्हणलं सर गाणं नाही म्हणून, मी माझं गाणं म्हणू का, मी केले तयार. ते म्हणे म्हण त्या काळात कविता वगैरे काय समजण्याचं ते हे पण नव्हता. तर त्या काळात सिनेमाची एक चाल घ्यायची आणि त्याच्यावर शब्द जोडायचे असं एक तंत्र होतं बऱ्याच गाणं. तर मी पण एक सिनेमा पाहिला होता आणि ते गाणं सर्व सुरू झालं होतं. ते रफीचं गाणं होतं, कधी इरका फसाना जाकर किसे सुनाऊ, जिस दिल में जल रहे हे अरमान की भाय. तर मी त्याच्यावर एक गाणं तयार की मज आवडे परंतु कैसा घेऊ जयाला काटेरी बंधनाने गुलाब जग वाटेवरून तुझी पाऊल का पडावे अंतरी मीही जळावे कळेल का हो त्याला काटेरी बंधनाने गुलाब जग. आणि प्रचंड टाळ्या. मग सरांनी मला बोलून घेतलं, म्हणे तुझंच आहे का दुसऱ्याच आहे? म्हणलं सर माझंच आहे.
4: त्यांना शंका आली.
3: तर मग तिथून सुरुवात झाली खरी तर मला मदत. आणि दुसरी कविता होती तर बालकवी ठोंबरेचं सगळ्यांना सगळ्यावर जादू होतीच. तर ती गेयता आणि तो निसर्ग, ते सगळे बालकवी ठोंबरेंचं आमच्या डोक्यात होतच बरंच काय. मग आम्ही त्याच्या कविता करायचा प्रयत्न केला. तर एक कविता मला आठवते, मी अजून आज ही पहिली तुमच्या कविता मी सादर करतो, की गवतामधून निघून गेली वाट माझ्या पुढे, पुढे जाऊन तिथे थबकली कोण्या झुडपाकडे, तुळवीत जाता कुणी मुसाफिर इवल्या इवल्या तुणा मार्गस्थ होतो पाहून त्यावर ओल्या पाऊ, चरतही असतील कुण्या गावची रानो माळी गुरे लेऊन बसली म्हणून अवनी मृदू गाली.
4: फारच छान. आणि बालकवीची आठवण,
3: बालकवींची आठवण व्हावी इतकी ही कविता आहे.
4: गवत फुला असतील, अवदंबर असेल, फारच तो काळ.
3: आणि ज्या आजीने मला सांभाळलं, आईची आई, आम्ही मांडवगणला होतो, कात्रा कात्राबाज मांडवगण, ते श्रीगोंद्या तालुक्यात. तिथं सिद्धेश्वराचं देऊळ एक मोठं होतं आणि तिथे जत्रा 3 दिवस भरायची. खूप मोठी जत्रा आणि खूप मोठी दारू वगैरे उडायची. तर वय पण आमचं काय 6वी 7वीतलं होतं त्या काळात. आम्ही सगळे मुलं त्या जत्रेत वगैरे फिरायचो रात्रभर. आणि आमची बदली झाली, मी नेमगाव खलूला आलो दौंडला. आणि आजी आणि मावशी दुसरी ते तिथेच होत मांडवणला. दुसऱ्या मावशीकडे इकडे आलो. कालांतरानं आजी वारल्याचं कळालं. आजी वारली म्हणजे आई आणि वडील वारल्यानंतर मी इतका दुःखीने झालो.
4: प्रेम होतं आजीचं
3: खूप, म्हणजे खूपच जपायची. आणि ते गेल्यानंतर मला असं काहीतरी अस्वस्थ व्हायला लागलं आणि मी म्हटलं बघूया का. तर ते समाधी अशी बांधलेली होती चुन्यानी, चुना असायचा त्या काळात, सिमेंट वगैरे नव्हतं. त्याचं ते एक नाही का बैल गोळा करायचा त्याच्यात गाणं आणि त्याच्यातून. तर मी एक कविता केली तिच्या समाधीवर. मी खूप दिवसांनी गेलो होतो, ते बरेच अशा समाध्या झाल्या होत्या तिच्या भूत. म्हणजे तिची समाधी निश्चित कोणती आहे, कारण ते नाव पण टाकलेलं नव्हतं. तर मला काही कळायला मार्ग नाही. मग मी गेलो त्यावेळेस, तर माझ्या कविता अशी लक्षात नाही सगळी, पण एक कविता अशी 4-5 ओळी आठवतील मला. की दूर डोंगरा पल्याड माझ्या आजीचा बंगला, माती चुना दगडांनी किती सुंदर बांधला. मला जावयाचे तेथे आहे ओळखीची वाट, नेत्र स्रवतील माझी. अशा अशाच्या काही कविता आहेत, त्या आहेत माझ्याकडे लिहिलेले पाठ नाही. तर मग अशा ह्या कवितेने माझी खरी सुरुवात. मी ज्यावेळेस संगमनेरला आलो आणि राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून बरंच काम केलं होतं. शाखा खरं तर आमची मर्यादा संगमनेर तालुका ओलांडून अकोला तालुक्यापर्यंत गेली होती. आणि आमचे सपोर्टर बरेच मोठमोठे लोक होते सगळे, विचारवंत वगैरे. म्हणजे आमच्याकडे यायची व्याख्या वगैरे सगळे. आम्ही काही आंदोलन केली होती तिथे, ते एक आंदोलन फार आमच्या आठवणीत राहत. खरं तर माझी प्रकृती शारीरिक आणि आर्थिक दोन्ही बाजूने मी कमकुवत होतो. म्हणजे भांडण्याची ताकद पण नव्हती, मारामारी करण्याची ताकद नव्हती, पण डेअरिंग फार होती. तिथे एकदा नाव नाही सांगत कोणाचं, पण संगमनेरमध्ये एका सरपंचानं एका मुलीनं बलात्कार केला. तर बलात्कार असा होता की तिथे गायछाप जारदा मालपाणी आणि बिड्या. तर तिथल्या बायांना एकच काम होतं, घरी बसून तंबाखू यायची आणि पुढ्या कागद यायच्या, ते भरून द्यायच्या आणि ते माप द्यायला जायचं आणि पैसे घेऊन यायचे. तर घर बसल्या धंदा होता. तर ते खुर्द संगमनेर म्हणजे नदीच्या पलीकडचे एक संगमनेर आहे, त्या संपर्कने ते कृत्य केलं होतं. आणि ती माप द्यायला पूर्वी 17 वर्षाची इकडे मालपाणीच्या इकडे चालली होती. तर तिच्यावर रेप आणि तिला परत आंघोळ घातली, परत ग्रामपंचायतमध्ये नेलं, परत बलात्कार केले, परत 5 जणांनी बलात्कार केले, परत तिला आंघोळ घातली. आणि ही बातमी ज्यावेळेस आमच्या सोशल मुवमेंटकडे आली, त्यावेळेस मग आम्ही मोर्चा काढला. तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, तर तिथे आम्ही सगळेजण बसलो. तिथे एक चांगली घटना एक होती की एखाद्या संघटनेनं अन्यायाविरुद्ध जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या संघटना, मग CPM यायचं, CPI यायचं, स्टुडंट फेडरेशन, युथ फेडरेशन, ही सगळी पूर्व कॉलेजची वगैरे ना ती यायची आणि मग ती सपोर्ट करायची. तर ते प्रकरण खूप गाजलं, त्या दबाव आणण्याचाही खूप प्रयत्न झाला, पण ते आम्ही इतकं लावून धरलो होतो बरेच दिवस. आणि शेवटी त्याला शिक्षा झाली. मग आमचं नाव खूप खूप पुढे घेतलं. त्यावेळेस प्रकाश चौधरी नावाचा जळगावचा एक प्राध्यापक संगमनेर कॉलेजला इंग्रजीचा विषयाचा शिकवणारा म्हणून आला आणि तोही डाव्या विचाराचा होता. तर तोही आमच्यात मिसळला. त्याच्यानंतर वंदना सोनाळकर केम्ब्रिज विद्यापीठातून सुटल्या आणि पहिली अपॉइंटमेंट त्यांची संगमनेर. आणि त्या इतक्या सुंदर होत्या की खूप म्हणजे साध्या खादीची साडी वगैरे घालणार, केम्ब्रिज विद्यातून आलेल्या विद्यापीठात. आणि मुली सांगायच्या त्यांना की मॅडम शिवतेने वगैरे. आणि मग त्या पण आमच्यात मिसळल्या. त्यांनी तर खूप मोठमोठे मोर्चे केले. आम्ही प्राध्यापकाचं नाव नाही सांगत, पण ते एक प्राध्यापक म्हटले मॅडमला आमच्या देखत की मॅडम तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलताय ना त्यांची संस्था ही प्राध्यापका साहेब माझा कॉलेजचा टायमिंग काय, मी त्याच्या बदला त्याच्या अगोदर काय करते का, माझं काम व्यवस्थित आहे ना. मी आता तुमचा माझं काम संपल्यानंतर 5 च्या नंतर मी काय करते, माझं सोशल मला काय आहे का नाही, मी काय करते तुमच्या बदल, मला वैयक्तिक आयुष्य आहे का नाही, विचार आहे मला वैयक्तिक, मी काय करावं काय नाही. आणि मग प्रकाश चौधरी आम्ही सगळेजण सगळा ग्रुप मॅडमचा वगैरे आमचा एक झाला आणि मग खूप खूप कामं केली. त्या काळात तिथला एक प्राध्यापक कविता लिहित होता आणि त्याच्या कविता त्यावेळेस सत्यकथेमधून येत होत्या. महानोरानंतर प्रसिद्ध खूप महानोरांची कविता गाजत होती त्या साहित्य संमेलनात. त्यांचं एका धनगडाच्या पुराण असं मला चांगलं अजून आठवतं की खूप मोठी हे केलेलं आहे असं. कराडला का कुठे झालं होतं मला वाटतं ते संमेलन. आणि मग इथे पोपट सातपुते तोही शेतकरीच तो प्राध्यापक आणि त्याच्याही कविता सत्यकथेमध्ये यायच्या. रानसूर आणि सावले असं त्याचा एक भाग होता. तर मग त्या कविता यायला लागल्या तर आम्हाला असं वाटायचं की आमच्या कविता पण यायला पाहिजेत ना. पण तसं तर आम्ही खूप पोवर होतो, म्हणजे ते कुठं ना आम्ही कुठं, म्हणजे फारच हे होतं. तोपर्यंत पटाडे सरांनी काहीही लिहिलेलं नव्हतं. मग ते बंगाली शिकायला गेले, चांगलं आठवतं मला सातपुते. ते बंगाली शिकायला गेले आणि ते तिकडून आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण एक कवी संमेलन घेणार आहोत आणि ते सायन्स जो सायन्सचा भाग आहे पटाडे सरांचा त्यांच्या कॉलेजचा एक वर आपण घेऊयात आणि बक्षीस ठेवलं. सगळे कवी नवीन लिहिणारे होते कॉलेजचे वगैरे काय बाहेर, आम्ही कविता म्हटल्या त्याचं पहिलं बक्षीस मला मिळालं.
4: अरे वा.
3: त्यानंतर तिथे मासिक वगैरे सगळ्या लायब्ररीत यायची. पण मला तर इकडे सोशल वर्कर होतो मी, पण कसबे सरांनी सांगून ठेवलं होतं लायब्ररी मॅनला की त्याला आलं त्याचं पुस्तक हरवलं तर त्याच्या पैसे मिळतील. मग ती लायब्ररी मला सगळे, मग मी जेवढं काय वाचलं असेल तिथे तर त्या लायब्ररीत वाचलेलं आहे.
4: हे प्रोत्साहन फार महत्वाचं असतं. मला वाटतं प्राचार्य कौंडिण्य सर पण त्या काळात
3: कौंडिण्यच होते ना, ते कौंडिण्य सर होते म्हणूनच येऊ सगळं. सगळे प्राध्यापक जे खुले होते ते कौंडिण्य सरांमुळे होते. कौंडिण्य सरांचे इतके आभार मानतो आम्ही सगळे जण. कौंडिण्य सरांनी एकदा बाबा बोरकरांना बोलवलं, मी खूप नशीबवान आहे, आणि त्यांच्याबरोबर समीक्षक वदी कुलकर्णी होते, हे दोघं जण आले. कॉलेजमध्ये वाङ्मय मंडळाचं उद्घाटन झालं, त्यावेळेस आमचा काही जाण्याचा संबंध नव्हता. पण संध्याकाळी असं कळलं की कौंडिण्य मामाच्या बंगल्यावर रात्रीचं एक बोरकरांच्या कविता होणार, कोण संधी सोडणार बोरकरांच्या कविता ऐकण्याची. आम्ही सगळे जण गेलो, आणि मग काही नवीन पोपट सातपुते आम्ही जयसिंग सहाने असे काही लिहिणारे होते काही पोर. तर ते म्हणे काय तुमच्याकडे कोणी लिहिते का बोर? म्हणे पोर काही लिहितात म्हणे, म्हणारे म्हणे सगळे. मग आम्ही एक एक कविता वगैरे. मला चांगलं आठवतं की जाताना बोरकरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि बोरकर म्हटले की याच्याकडे लक्ष द्या.
4: आणि मग मला काळात मिळालेली शाबास
3: खूप मोठी शाबासकी. आणि मग नंतर कळालं मला वदी कुलकर्णी कोण आहे, कुलकर्णी समीक्षक आहेत वगैरे. मग पुस्तकं वाचली, बोरकर तर माहितच होते, प्रश्नच नाही बोरकरांचा. ही माझी पहिली सुरुवात होती मोठेपणाची लक्षणं आणि ती करण्याची. तिथे एकदा पोरांनी जीएसनी सांगितलं कौंडिण्य मामाला की आपल्याला गॅदरिंगला एक पाहुणा आणायचा. कौंडिण्य मामा आणा म्हणे, कोण कोण आणाय? तर म्हणे आम्हाला नरगिस आणाय. त्या काळात तर कौंडिण्य मामा म्हणे आणा. तो म्हणे ती गाडी जायला लागला त्यांना. पहिल्या वर्षी नरगिस आली,
4: अरे वा.
3: दुसऱ्या वर्षी राजकपूर आला. आणि राजकपूर काय म्हटलं हे मला चांगलं कळतं. राजकपूर म्हटला की मुझे पिछले बरसे बुलाता तो अच्छा होता आणि प्रचंड टाळ्या काय. तिसऱ्या वर्षी कल्याणजी आनंदजी. आणि ते कॉलेज म्हणजे तुम्ही पोरांच्या वर सगळं होतं. असा कोणताच प्राचार्य महाराष्ट्रात नाही कौंडिण्य मामा सारखा, कोणताही प्राचार्य नाही की पोरं इतके खुश असायचे मामा.
4: काहीतरी ऍक्टिव्हिटीज
3: सतत खेळांची असो कुठल्याही कुठल्याही असो, सुरुवात तिथे झाली होती. मग माझं वाचन वाढलं. प्रासचा सगळा ग्रुप मी त्या काळात वाचला होता, जे लोक आता प्रासला अवघड समजतात. अशोक शहाण्यांचं ही सगळी मंडळी मी त्या काळात वाचली होती. ढाके बिके मनोरोग वगैरे सगळे. पण मला असं कळत होतं की दलित साहित्याची लाट आहे. आणि श्री एक साप्ताहिक होतं त्या काळात श्री नावाचं. मला हेडिंग अजूनही आठवतं की रावसाहेब कसब्यांचं झोत जाळलं. तर त्यावर हेडिंग असं होतं की एका दलिताचे पुस्तक जाळले असं हेडिंग होतं श्रीवर. आणि त्यानंतर त्याचा बरीच चर्चा सुरू झाली. ती चर्चा बरेच दिवस चालली. नंतर बलुता आलं नंतर पुलांनी एक महाराष्ट्र टाइम्स लिहिलं होतं मला आठवतं.
4: पानभर लेख होता तो.
3: पानभर लेख होता आणि त्यांनी असं लिहिलं त्याचं हिडिंग असं होतं एक दुःखानं खतखतलेलं झाड मारुती दगडू पवार. ते मग मी अजून कात्रण माझ्याकडे आहेत. आणि नंतर आलं कोणतं उपरा. तो उपराही माझ्या वाचनात आला. त्याच्यावरही लिहून बरंच आलं. नंतर आलं उचल्या. नंतर उचल्या पण त्याच्यावरही बरंच लिहून आलं. नंतर आलं आठवणींच्या पक्षी. त्याच्यावरही बरंच काही लिहून आलं. नंतर दया पवारांचं आलं बोलू. नंतर यशवंत मनोहराचं उथान गुफा आलं. त्याच्यावरही पुलांनीच लिहिलं होतं महाराष्ट्र टाइम्स. म्हणजे सगळ्यांवर बहुतेक पुलांनी लिहिलं.
4: पुलांची मुद्रा उमटली की सर्वसामान्य लोकांपर्यंत
3: पुलांनी सगळं लिहिलं होतं. काय कालचा पाऊस तुमच्या गावात आलाच नाही असं हिडिंग होतं त्याचं पुलांचं. तर हे सगळं वाचण्यात आलं. मग मी दलित साहित्याचं सगळं ते पुस्तकं वगैरे त्याच्यावर चर्चा या अंगाने त्या अंगाने होतच राहील. मग आम्ही दोन्ही चर्चा वाचवतो ही पण आणि ती पण. त्या काळात मारा लामखेडेंनी मराठी डिपार्टमेंट बोटा नावाचं गाव आहे संगमनेरला पलीकडं पुण्याला जाताना तिथे पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन घेतलं. संमेलन पाहण्याच्या आयुष्यातली माझी ती पहिली वेळ. आणि तिथं पाहुणे होते बाबा आढाव आणि लवचट. आणि त्या काळात हे दोन्ही हिरो होते. एक गाव एक पाणवठा
4: सामाजिक
3: कार्यकर्ते आणि दोन हिरो. त्यामुळे आम्ही त्यांना पाहण्यासाठी त्या संमेलनात गेलो होतो. तर तिथे आमची कविता गाजली. मग तिथे फार एवढी ओळख नाही झाली अनिल अवतरांची त्यांची. पण आमचं राष्ट्रीय सेवा दलाचेच होते ते पण समाजवादी. त्यामुळं ते बाबा आढाव आणि ते आमचं सगळं जुळलं ते. आणि मग आम्ही सगळ्यात जाणं येणं वगैरे असं त्यांच्याकडे व्हायला लागलो. त्या काळात यदुनाथ तथ्य साधनाचे संपादक होते. आणि त्याच्यात सतत दलपत्रिकेत दलपत्रिका म्हणजे छोटी दुसरी एक असायची राष्ट्रीय सेवा दलाची. त्याच्यात कार्यक्रम कुठे कुठे झाले बा त्याचे फक्त नोंद असायची. आणि त्याच्यात सतत यायचं की साधनेला नवीन तरुण तडपदार संपादक हवा आहे. माझ्या आयुष्यातली पहिली डिटिंग ती. की मी म्हटलं किती वर्ष एका सांगतात तरुण तरफदार. आणि तेच आता तथ्य गेले की मग ते बाणाराजांचं झालं. बाणाराजांचं झाले की वसंत बापट झाले. म्हणजे हेच होता तर मग तरुण कशाला डायरेक्ट देता म्हणे तुम्ही. तरुण कारण कुणीतरी कारण तरुण म्हणे. तर तुम्ही एका बरोबर हे तुम्ही पालटून पालटून तुला संपादक होताय हे कसं काय? तर ते म्हणे गप्रे मुरका का असं काही नको बडबड करत. मी गप्प बसलो. तर ह्या दलपत्रिकेच्या आणि ह्याच्या सगळ्या भानगडीमध्ये मराठवाड्याचं नामांतर. मग मराठवाड्याच्या नामांतरामध्ये
4: विद्यापीठाचं बाबासाहेब आंबेडकर
3: विद्यापीठाचं. तर आमच्या राष्ट्र सेवा दलाच्या पोरांना एक प्रश्न पडला होता की आम्ही याच्यात उतरायचं की नाही. कारण दलपत्रिकेत तसं काहीच नोंद नाही आणि समाजवादींनी काही सांगितलं नाही काय करायचं. मग मी न राहून विचारलं सायना एनगोंदूरला की आम्ही काय करायचो, या आंदोलनात उतरायचं का नाही? तर ते म्हटले की अजून काय आपल्या दलपत्रिकेत तसं काही आलं नाही म्हणे. सुधाताई वर्दे त्यावेळेस अध्यक्ष होते. मग आम्ही असा एकदा प्रश्न विचारला की ते म्हणे बा आपल्या घटनेत तसं अजून काही नोंद नाही. म्हटलं मॅडम घटना ही फार पूर्वीची आहे ना, प्रश्न नंतर उपस्थित होतात. घटनेत नमूद नाही त्याचा अर्थ असं तर नाही उतरायचं नाही म्हणून. म्हणजे एक सांगतो, आपण जर डाव्या चळवळीचे डाव्या विचारायचे असं म्हणतो तर मग आपल्याला उतरायला पाहिजे. तर ते म्हणे आत्ताच नाही उतरायचं. आणि आम्ही सगळेजण आमच्या बॉडीवर, अब्दुल शेख वकील होता संगमनेरचा, हिरालाल पागडाल तो आहे आता काँग्रेसमध्ये येतो, हिरालाल आता काँग्रेसमध्ये गेला काय, तर आम्ही सगळे सायनयन गुंडूल वगैरे सगळेजण अशी एक फळी उभी केली आणि सगळी आंदोलनात उतरलो मोर्चा. आम्हाला अटक झाली, संगमनेरलाच केलं अटक आणि तिथे ठेवलं एक दिवस. तर आम्ही रुबिया भाभीला म्हटलं, अब्दुलची बायको, तर त्या टीचर होत्या. ते म्हटलं भाभी तुम्ही तरी बाहेर राहा, काय होतंय काय नाही पहा, तुम्ही सगळेच नका आत. मग त्या बाहेर राहिले, आम्हाला दुसऱ्या दिवशी सोडून दिलं काय. पण मग माझ्यावर असा आक्षेप लागला की हे कम्युनिस्ट आहेत, कारण ह्यांना सांगितलं आपण उतरायचं आणि हे उतरले. तर मग माझं जे मानधन मिळायचं मला स्मारकावरून पुण्यातून
4: राष्ट्रसेवा झाला,
3: तर ते बंद झालं. आता मग माझ्या पुढे तर प्रश्न पडला ना. तर तिथले सगळे सर कसबे सर वगैरे असे सगळे जण म्हटले की अरे तू कर काम प्रकार, पैसे आम्ही देऊ. मग सगळेजण गोळा करायचे. तर भाभी म्हटल्या तू जेवायला इकडे यायचं माझ्याकडं प्रकाश, दररोजचं जेवण माझ्या, कोणालाच काय म्हणू नको. आणि मग पैशाची सोय झाली थोडीफार, मला मिळायचं महिन्याला काही थोडीफार पैसे, माझं काम सुरू झालं, कविता लिहिणं तर सुरूच होतं. पण मग मला असं कळालं की मुक्त छंदाच्या कविता अनुबंध वगैरे कर्नाटक मधले अनेक मासिक होते अशी, की तिथून माझ्या कविता आल्या होत्या मुक्त छंदातल्या. कारण दलित साहित्याची चळवळ, डाव्या चळवळ आणि डावे विचार याच्या अनुषंगानं जेवढं काही लिखाण यायचं स्फुट आणि कविता, तसं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न केला की अरे याचं वार चालू आहे का, आपण लिहून पाहूयात. मी सुंदर कविता लिहिल्या, छापूनही आल्या चांगल्या मासिकातून, पण तरी म्हटलं माझं सूर नाही सापडत मला की प्रकाश घोडका हा वेगळा पाहिजे.
4: अगदी बरोबर.
3: की जसं मग यशवंत मनोहरांना त्याचं वेगळे पण सापडलं, दायपवारांना सापडलं कोंडवाड्यामुळं, किंवा हे बाकीच्यांना सापडलं, तसं मी करतोय ते अनुकरण करतोय त्यांचं. माझं माझं विशेष काय आहे माझं मन की दलित साहित्याची जी पहिली आणि भालचंद्र फडक्यांसारखे जे समीक्षा आम्ही वाचायचो त्यावेळेस ते फार मोठे समीक्षक होते भालचंद्र फडके. तर सरांचं वाचत ते म्हणायचं दलित साहित्य गाळात रुतलेलं आहे, त्याला बाहेर काढायला पाहिजे कोणीतरी, असं त्यांनीच लिहिलेलं आहे. रागजाधव लिहायचे. मग आमच्या पुढे प्रश्न असा होता की काय लिहायचं. मग मी म्हटलं हे बघ प्रकाश तुझा आवाज चांगला आहे, तुझी गेयता ही खूप छान आहे, तर तू असं नका नाही करत, जे खरं आहे तू गेय कविताच कर ना. आणि मग मी गेय कविता करायला सुरुवात केली. पण गेय कविता पण अशी होती की खोटी नाही आहे ते खरंच.
4: आपण एक कविता ऐकू आणि मग चर्चा पुढे चालू ठेवू. एक छान तुमची गाजलेली तुमची आवडणारी कविता.
3: असा बावळा सावळा पक्षी रान चा पाळला, त्या

0: ಅತೀತ ಅಂತಿನ ಮಳವಿಲಾವಾಟ.
1: ಫಾರ ಸುಂದರ. ಆಣಿ ಅನೇಕ ಸಮ್ಮೇಳನಾಂಮಧ್ಯೆ ಈ ಕವಿತಾ ಮೀ ಐಕಲೇಲಿ ಆಹೆ, ಪಣ ಅಜೂನಹಿ ತಿಚಿ ಗೋಡಿ ಕಮಿ ಹೋತ ನಾಹಿ. ಜಿತ್ಕ್ಯಾ ವೇಳ ತಿ ಕವಿತಾ ಚಾಲೂ ರಾಹಿಲ್ ತಿತ್ಕ್ಯಾ ವೇಳ ತಿ ಐಕತ್ ರಾಹಿ ಅಶಿ ವಾಟತೆ. ಆಣಿ ಸಂಪೂಜ್ ನಾಹಿ ಅಸಾ ಏಕ ರಸಿಕಾಂಚಾ ಆಗ್ರಹ ಅಸತೋ.
0: हो ना सर, किती कविता होती आणि ते काहींचा आरोप असे होते ना माझ्यावर की मग ही काही कविता आहे आणि महानोरांचं नाव नाही कुणी घेतलं, कारण महानोरांचं माझ्यात फार फरक आहे कवितेत, शब्दकडे प्रतिमामध्ये सुद्धा. ती प्रेम कविता आहे का, त्याचा सोशल टच काय? तर मी म्हटलं मी सांगणार नाही, माझी कुणीतरी एकदा प्रकट मुलाखत घ्या म्हणजे मी सांगेन. आणि आज ती वेळ आली असं मला वाटतं. माझं खूप वर्षापासून होतं की मला कुणीतरी विचारलं पाहिजे होतं की मी काय लिहितोय काय लिहितोय. मी म्हटलं प्रेम ही आदिम सत्य आहे जगातलं, ते पुरोगामी असो किंवा प्रतिगामी, प्रेम कुणीच नाकारत नाही. आणि जेवढे काही संस्कृती समाजावर समाजाच्या रूढी परंपरेवर बोलत असतात ते याच्यासाठीच तर बोलत असतात की तुम्हाला जे आहे तुमच्याकडे ते आमच्याकडे नाहीये, आणि आमच्याकडे नाही म्हणून तुम्ही वाईट आहात. तर ही जी प्रोसिजर होती तर मी वेगळ्या पद्धतीने मानण्याचा प्रयत्न केला. मी आक्रोश केला नाही, मी श्रेय दिला नाही, मी संयमितपणानं माझं जे काय म्हणणं आहे ते मी मांडलं. पण समीक्षकाला माझी एक विनंती आहे की त्यांनी माझ्या कविता परत एकदा वाच. माझे 5-6 लोक असे तरी म्हटले मला चांगले विचारवंत की प्रकाश तुझ्या प्रतिमाच नुसत्या काढल्या ना तरी अप्रतिम एक पुस्तक की तू ह्या प्रतिमा कशा वापरल्या, कुणीच वापरल्या नाही तरी म्हणे या कुठल्या मराठी साहित्यात की तुझी त्याची रासवट जातं तिचा खानंद आणि ताठा पुन्हा जुन्याचं माती नाही तरी म्हणजे काय सांगायचं काय. तुम्हाला जे म्हणायचंय ते मी संयमितपणानं म्हटलं, एवढंच मी शिवाय नाही देऊन म्हटलं. आणि तिला एवढं समजून सांगितलं की तुला समजत असेल तर बघ ना त्याच्यात काय कुठे फसवणूक आहे समाजाची, आपली जातीच्या संदर्भात म्हण किंवा गरिबी श्रीमंतीच्या संदर्भात म्हण, की तुला म्हणजे परंपरेनेच उच्च दर्जाचं ठरवलंय, त्याच्यात तुझी बुद्धिमत्ता पाहिली नाही, तुझं वास्तविक जगणं पाहिलेलं नाही, तुझे विचार पाहिलेले नाहीत, आणि तुला सर्व ठरवून टाकलं तू ग्रेट आहेस. आणि मी काही न करता की जात आहे फक्त म्हणून मी कनिष्ठ आहे असं नाही होत. आणि म्हणून मी असं म्हणतोय पुन्हा तू जुन्याच मातीने तर त्याच वाटेने गेलीस म्हटलं तू, मला वाटलं होतं की काय बदलशील पण ते तू बदलू शकली नाही. तर ह्या कवितेचे सगळे संदर्भ, एकही कविता अशी नाही की ज्यात प्रतिमा माझी वेगळी. आणि मला हेच म्हणायचं होतं पण संयमितपणानं, मला भांडायचं नव्हतं, भांडायचं होतं ते विचाराच्या दृष्टीने समजून सांगायचं होतं. ते माझ्या कवितेत आलं आणि नंतर माझी कविता लोकांना कळायला लागली आणि गाजायला लागली. की त्यांना कळाली का नाही सोशल टच मला माहित नाही. कुणी ग्रामीण कविता म्हणून त्याला म्हणतं, कुणी प्रेम कविता म्हणतं, कुणी फार थोडे लोक म्हटले की त्याच्यात सोशल टच
1: नाही आहे. नक्कीच आहे. आणि अनेक म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतील, विभागीय असतील, दामखेड सारख्या ठिकाणी होणारी अगदी खेड्यातल्या माणसांसमोर सादर केलेल्या कविता असतील, नगरमध्ये संजीवनी खोजेंच्या नावाने होणारी संमेलन असतील, प्रत्येक ठिकाणी प्रकाश गोडके हवेतच असा आग्रह असायचा. विशेषतः रामदास फुटाणेंनी जे सगळे कवींचा गोतावळा महाराष्ट्रातला निर्माण केला त्यामध्ये एक मुख्य नाव म्हणजे प्रकाश गोडके होता. तो अनुभव कसा होता?
0: काय झालं, गोविंदराव वादिक साहेब मंत्री होते आणि अशोकनगरला श्रीरामपूरला त्यांनी एक संमेलन घेतलं. त्या संमेलनात त्यांनी कविता स्पर्धा ठेवल्या. त्या कविता स्पर्धात पहिलं बक्षीस मला आणि संजीव नाईकला दुसरं बक्षीस मिळालं. आणि त्यात असं ठरलं होतं की जे पुरस्कार प्राप्त झालेले कवी आहेत त्यांना स्टेजवर बसून हे सगळे जेवढे मोठमोठे लोक आलेले त्यांच्यासमोर ऐकवायचे. तर आमचं डिनिंग नव्हतं, आमचं हातपाय ठरतं, कारण ही सगळी मंडळी, रावसाहेब कसबे, नामदेव ढासाळ, ही कितीतरी मंडळी मोठी होती, बालचंद्र फडके, ही सगळी दिग्गज मंडळी होती. आणि आपण काय कविता म्हणणार? तुम्हाला रामदास फुटाणेंनी एकदा सांगितलं कविता जा स्टेजवर जा आणि मन कविता. तर मग मी असं गेलो आणि सुमती लांडेंनी मला सांगितलं मी कविता म्हटलो. खूप टाळ्या पाडल्या. मसू पाटलांनी त्याच्यावर समीक्षा लिहिली 3 पानं माझ्यावर पण आणि राजू नाही आणि ती परत वाचून दाखवली समीक्षा तिथे की हे उद्याचे मोठे कवी आहेत काय. आणि तिथून मग ती प्रसिद्धी मिळाली. नंतर मग कविता होत होत होत होत मी वाचत गेलो, लिहित गेलो, माझ्या छापून यायला लागल्या कविता अनुष्टुप मधून इकडून तिकडून. अनुष्टुपचा एक मेळावा भरला मनमाडला आणि मसू पाटील त्यावेळेस कॉलेजला प्राचार्य होते, कुतू पाटील त्याच्यात होते आणि संपादक होते अनुष्टुपचे पुरुषोत्तम पाटील. ती सगळी मंडळी गंगाधर पाटील, वारा सोनार, नारायण कवठेकर, उत्तम कोळगावकर, भालचंद्र फडके, नरहर कुरुंदकर, म्हणजे किती नावं घ्यावी, गंगाधर गाडगीळ, अशी दिग्गज मंडळी
1: सगळे दिग्गज
0: दिग्गज होते तिथे महानोर. आणि सगळी मंडळी तिथे होती. 3 दिवस ते चर्चासत्र होतं. मी चाळीसगावला एक छोटस मासिक होतं, मासिक म्हणजे पेपर, त्याच्यात मी काहीतरी काय कामच नव्हतं. मावशी माझी तिथे होती तर त्या मावशीकडे मी गेलो होतो, म्हटलं काहीतरी काम बघूया तिथे. तर त्या पेपर मध्ये मला थोडं काम मिळालं, म्हटलं मग काहीतरी काम. तर मला जायचं होतं संमेलनाला. तर त्या संपादकांना मी म्हटलो की आपली बातमी आणू का तिथली मोठी. आता ते बीडूचं चिटोरं होतं ते वृत्तपत्र, त्याच्यात काही तथ्य नाही, ते छापणार बी नव्हतं कोणी. साहित्य वगैरे. पण म्हणलं तुम्हाला पैसे द्या, मी तिथे जातो मनमाडला आणि ते आपल्याला बातमी आणतो, आम्ही सगळी बातमी आणणार कडे. हो म्हणलं सगळे आणतो ना, मला तर तिथे जायचं होतं ना. मग मी तिथे आलो चर्चासत्र वगैरे संध्याकाळी, आणि संध्याकाळी आम्ही असे गोल कॉलेजच्या ह्याच्यात बसले महानोर वगैरे, आणि आम्ही बसलो पाठीमागे सगळ्यांच्या ऐकत त्यांच्या कविता वगैरे. मग ते म्हणे कोणी आणखीन कविता करताय का, तर कोणाला कविता म्हणायची असतील तर म्हणा बरं का, असं काही नाही की आम्हीच कविता म्हणतो. तर मग विचारलं तू म्हणतो आता, त्यावेळेस शिवाजी नामगवळी होते तिथे, तर ते चांगले कविता करायचे त्या काळात, आणि खलील खलील मोमीन, तर खलील मोमीन सांग त्यांचं खूप चांगलं होतं. तर खलील मला खलीलला माहित होतं मी कविता करतो,
1: ते आपल्या पार्टनरचंच खलील मोमीन.
0: तर ते म्हणे प्रकाश म्हणे म्हणे कविता म्हणू का.
1: हो
0: मी कविता म्हटलं वन्स मोर, एकदा दुसऱ्यांदा वन्स, तिसऱ्यांदा वन्स मोर, आणि तिसऱ्यांदा वन्स मोर झाल्यानंतर प्रचंड टाळ्या. महानोरांनी मला जवळ घेतलं, कुठलं म्हणे तू, म्हणलं मी चाळीसगाव असतो. चाळीसगावच आहे का तू, म्हणलं नाही मी नगर जिल्ह्यातला आहे, पण मावशी म्हणलं माझी चाळीसगावला. तुझ्या दारावरून होती ती कविता, मोठी कविता होती तुझी, तुझ्या दारावर मी ताजी ताजी लिहिली होती ती, आणि त्या काळात ती सगळी तुझ्या दारावरची कविता म्हटली म्हणू ती.
1: हो हो,
0: तुझ्या दाराहून जाता जातो ऐकत गुमान, गोऱ्या गोऱ्या पायामंदी पैंजनाची ऋण झुन. तुझ्या दाराहून जाता मनी गळ्यात लोंबले, डोळे नाग वेभवून नग तिथच झोंबले. तुझ्या दाराहून जाता जातो ऐकत गुमान, गोऱ्या गोऱ्या पायामंदी पैंजनाची ऋण झुन.

वडकेलाग बोहबाट तुझ्या दाराहून जाता लई बखळ चांदण तुझ्या डाळिंबी वटान घ्याव कपाळ गोंदून.

0: फार सुंदर, खूप छान कविता.
1: आणि मग सकाळी सकाळी दात घासायला मी काहीच नेलं नव्हतं. मग सगळे मसू पाटला तिथेच राहत होते कॉलेजवर, बाई होते आणि निर्जा होती. ते निर्जा तर काय कॉलेजला होती मुंबईला त्यावेळेस. तर मी गेलो म्हटलं सर अरे ये म्हणे असं गाडा हात बीत लावला बाईंनी निर्जाच्या आईनी असं अरे ये म्हणे चल बस म्हणे अरे काय म्हणे कविता होती तुझी रात्रीची खूप सुंदर म्हणे खात चल बस बस बस बस म्हणे चहा देत चहा मिळाला मला. मग आमचे रिलेशन खूप सुंदर झाले. मग कधी पण मी चाळीस गाऊन सरांकडे जायचो मग आपल्या ह्याच्याकडे जायचो कोणाकडे खलीलकडं आम्ही तासन तास बसायचो. त्यात परदेशी सराचे एक नावाचे एक टिशू होते त्यांचं पण सुरुंग काय नावाचं एक कविता संग्रह आला होता तर ते पण भेटायचे. तर त्यांनी मला एकदा दोनदा चाळीस गावला फुकट नेलं होतं रेल्वेतून बस बस प्रकाश म्हणे मी नव्हतो म्हणे मी टिशी म्हणे तर तिथेही गेलो होतो. मग ते आमचं रिलेशन खूप सुंदर झालं. नंतर मग दयापवारांची थोडी ओळख झाली होती इथे अशोकनगरला. तिथे बऱ्याच लोकांची ओळख झाली. तर तिथे अजून एक कवी होता जळगावजवळ. आता मी चाळीसगावला होतो तर मी त्याच्याकडे जायचो. तो होता निळकंठ महाजन. ते लोक त्याचा म्हणजे त्यांच्या स्मृतीच्या पलीकडे गेलेला तो कवी आहे पण माझा आवडता कवी होता. उत्तम कोळकाकर त्यावेळेस आकाशवाणीवर जळगावला होते आणि तो जळगावच्या अलीगड जामनेर काय नावाचं गाव आहे तिथे तो टीचर होता. तर मी बऱ्याचदा त्याच्याकडे जायचो निळकंठकडे. तर आम्ही खूप चांगले मित्र झालो. नंतर मग एकदा काय झालं की जळगावचं साहित्य संमेलन होतं आणि शंकरराव खरात त्याचे अध्यक्ष होते आणि आम्हाला जळगावचं संमेलन तर पाहायचं होतं. कसं असतं संमेलन काय असतं संमेलन म्हणून मी जळगावला चाळीसगावहून जवळ होतं त्यामुळे मी जळगावला गेलो होतो. तर मला दया पवारांनी भेटले आणि त्यांनी सांगितलं तुझं उतर तर कुठे उतरलं म्हणलं सर आमचं कुठे उतरायची सोय चल माझ्या तिथे राहा म्हणे. मग मी तिथे राहिलो जळगावला. लियाकत सय्यद आपला इथला जो लियाकत तिथे होता.
0: बरोबर.
1: तर लियाकत आणि उत्तम कोळगावकर तर लियाकतनं ते मुलाखत घ्यायची दया पवारांची कारण ते साहित्य संमेलनासाठी आले होते. ते म्हणले सर आम्हाला आकाशवाणी मुलाखत द्या. ते म्हणले ठीक आहे मी देतो. तर म्हणे तू फा म्हणे थांब निळकंठ म्हणे या पोराच्या कविता आहे. तर म्हणा ठीक आहे ऐकू नंतर. आता माझ कुणाचंच माहितच नव्हतं ओळखही नव्हती ना माझी कोण ओळखतं मला. तर ते म्हणले सर मी आहे नंतर ऐकल पण तुम्ही अगोदर तुमची मुलाखत द्या. बरं ठीक आहे म्हणे मला म्हणे चल माझे दया पवार. मी आकाशवाणी माझं आकाशवाणी पाहण्याचं पहिलं ते ठिकाण आणि त्यांची मुलाखत झाली वगैरे. तर दया पवार चिवट होती. ते म्हणले आता झाले का माझे सगळे रेकॉर्डिंग. आता तुला वेळ आहे ना मग आता ऐक म्हणे. आता त्यांना नाही म्हणता येणार ना लियाकतला. लियाकत म्हणला ठीक आहे ही कविता ऐकली. मग लियाकतनंच म्हणायला सुरुवात केली. अजून म्हण आणखी सात कविता लियाकतनं म्हणली आणि त्यांनी परत बोलवले रेकॉर्डिस्ट वेगळे म्हणे आणि रेकॉर्ड कर सगळ्या कविता.
0: पहिल्यांदा रेकॉर्डिंग तिथं
1: भगवान भटकर त्यावेळेस स्टेशन डायरेक्टर होते. आणि मग भटकर सरांनी पण मला बोलून घेतलं. म्हणजे प्रकाश कधी पण आला असतं माझ्याकडे राहिलाय ही माझ्या आयुष्यातली पहिली मोठेपणाची किमया. आणि त्या आकाशवाणीनं त्या सगळ्या कविता रेकॉर्डिंग करून प्रदर्शित केल्या. त्याच्यावर कॉमेंट्स मागितले ते कॉमेंट्स परत प्रदर्शित केले. एकमेव आकाशवाणी होती ती.
0: बरोबर बरोबर.
1: आणि लियाकतनं जेवढं केलं मला मोठा करण्यात लियाकतचा फार मोठा.
0: नक्कीच नक्कीच.
1: खूप मोठं म्हणजे खूप मोठं. त्यांनी कितीतरी कार्यक्रम केले होते. खूप कार्यक्रम केले
0: आणि संमेलनाची निमंत्रण घ्यायला सुरुवात झाली.
1: आणि दया पवारांनी माझं नाव बरेच दूरवर नेलं की मोठा कवी असा आहे. आणि दया पवारांनी सांगितलं की याच्या प्रतिमाच इतक्या ग्रेट आहेत की मी तर वेळ आहे म्हणे.
0: मग तेव्हा सिनेमामध्ये गाणी लिहिण्यासाठी
1: नाही नाही नाही त्यावेळेसही नाही. त्यावेळेस त्याचा कालावधी तर बराच झाला होता. मग चाळीसगावला मी बरेच वर्ष राहिलो होतो. त्यानंतर बरेच सोशल मुवमेंट सुरू झाल्या. त्यावेळेस भारू सोनवणे नावाचा एक कवी होता तो शहाद्याचा होता जळगाव
0: धुळा.
1: की आम्ही एक ग्रुप. तर त्यावेळेस असं होतं की आपल्या विचारांचे जे कवी ते कवी बाकीचा कवी नाही.
0: कंपू
1: कंपू आमच्या आम्हाला कळतच नव्हतं. आम्हीच नवीन होतो त्या सगळ्या कंपूच्या वगैरे कविता होत्या. आम्ही सगळे कंपूनी त्या कवितेत बसायचो. पण मग दुसरी एक गोष्ट झाली संमेलनांमुळे की बाकीच्या कवींची ओळख झाली. बाकीचे कवी मग संमेलनाला बोलवायला लागले. मग मनमाडले मी खूप दावलो या तिघांमुळे वसू पाटलांमुळं वगैरे त्यांच्यामुळं मी खूप दावलो. तिथे खूप दा ओळख झाली. मग पुरुषोत्तम पाटलांची ओळख झाली. मग त्यांनी सांगितलं की तुझ्या कविता अनुष्टुपला पाठव. आता अनुष्टुपमध्ये कविता आल्या. अनुष्टुपमध्ये पहिल्या वेळेस तीन कविता छापल्या. अनुष्टुपने प्रतिष्ठानने चार कविता छापल्या होत्या. ही मोठी मासिक होती त्या काळातली. आणि ह्या मासिकांनी माझ्या कविता छापल्या होत्या त्या काळात. तिने प्रकाशच्या कविता छापा तीन तीन चार चार. नंतर आमचं नगरमध्ये तिथून आलो मी गावी मिरजगावला. आणि मग आता इथं काय करायचं कोण ओळखतं आपल्याला. तर मग नंतर श्रीरामपूरमधून एक मासिक सुरू झालं दिवाळ्या
0: शब्दालय.
1: तो शब्दालय
0: सुमती लांड्यांचं.
1: तर त्याच्याही अगोदर मेहता नावाचे एक डॉक्टर होते कोपरगावला.
0: हो हो.
1: तर ते काय करायचे की कोण कोण नवीन लिहिणार आहे तिथे त्यांच्या आईचं त्यांचं हे कार्यक्रम करायचे आणि घरात बंगल्यात बसून बाकीच्या कवींना बोलवायचे, जेवण द्यायचे वगैरे, चहा पाणी सकाळी, आणि रात्रभर मग काय गाणी, गाण्याच्या मेंढ्या, कविता, असं काय चालायचं. मग नवी कवींची बरीच ओळख तिथे झाली. तिथे प्रकाश भेटला होळकर, काय तिथे संजय चौधरी भेटला, हे बाकीचे जेवढे कवी आहेत तिथे एकमेकाला आम्ही सगळेजण भेटलो. आणि तेव्हा नासा फरांदे सर जे होते ते राजकारणात नंतर गेले, पण ते मराठी हेड ऑफ होते तिथे सोमय्या कॉलेजला. मग ते सोमय्या ते पण यायचे आमच्यात. मग आमचा कवितेचा माहोल सुरू झाला. आणि दरवर्षी हेच एक संमेलन आहे असं ठरवून आम्ही सगळे जिल्ह्यातली मंडळी, लहू तिथे जायचा, कानडे, मी, सुमती लांडे, आम्ही नगरची जेवढा ग्रुपचे पोर, चंद्रकांत पालवे, नंतर संजीवनी खोजे, आम्ही सगळा ग्रुप आहे ना, प्रतिभा टेपाळे, आम्ही सगळा ग्रुप तिथे बसायचो. आणि इतकं सुंदर वातावरण असायचं आणि झोप नाहीच ना, पहाटे आपलं तोंड धुवायचं, चहा प्यायचा आणि स्टँडवरून उभा राहायचं. आणि मग तिथून जी एसटी मिळेल त्या एसटीने आम्ही इकडे यायचो. मग तिथे ऐकल्यानंतर माझं पहिला सोमय्याला नासा फरांदे सरांनी कार्यक्रम ठेवला वाङ्मय मंडळाचं उद्घाटन, आणि त्यात मला कविता म्हणायचं चान्स मिळाला होता. ते पहिलं कॉलेज. आणि नंतर नंतर हे सगळं आता बाकीचे कवी आलेले इकडून तिकडून ते सांगतात ना तिकडे तिकडे, अरे तो चांगला कवी आहे, आम्ही सांगतो अरे तो चांगला कवी आहे. मग असं आमची कविता कविता म्हणून मोठेपण निघून झालं. पहिला दिवाळी अंक ज्या छापला त्यावेळेस शब्दालीने माझ्या 5 कविता छापल्या. त्याचे मुखपृष्ठ होतं श्रीधर आंबोरेंचं. आणि मग त्याला पहिल्याच अंकाला
0: बक्षीस
1: पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला होता. आणि मग आमचं ती ओळख झाली आपले नाटककार
0: विजय तेंडुलकर.
1: मग विजय तेंडुलकर यायचे ना कधी मध्ये, तर माझ्या पाठीवर हात तुम्ही म्हणजे प्रकाश तुझ्या कवितेने चाललंय आणि हे फार वेळशी, तर मी ते प्रियाला सांगितलं म्हणे एकदा, तर प्रियाला तुझ्या कविता ऐकायच्या, 3 म्हटलेत आणि त्याला साक्षीदार सुमती आहे अजून प्रकाशले गुणी म्हणे म्हणून. पण त्यावेळेस माझ्याकडे हे नव्हतंच ना, काहीच नव्हतं, म्हणजे तिथपर्यंत जाणं सुद्धा अवघड होती. आणि प्रियाने 3 सांगितलं होतं मला प्रकाशल्या गुन्ह्या, मला तिच्या त्याच्या कविता ऐकायच्या. ती अगोदर एअर होस्टेज होती, नंतर ती नाटकात सिनेमात आली काय, आणि मग नंतर तिला कॅन्सर झाला आणि ती गेलीच. आणि तुम्हाला तर माहिती आहे राजू पण गेला, म्हणजे तेंडुलकरचा मुलगा पण इथेच ते मुलाखत घेतली होती आंबोरींची.
0: हो, दिंडी नावाचा कार्यक्रम,
1: दिंडी नावाचा कार्यक्रम होता आणि त्यांचा मुलगाच ते सगळं तेंडुलकरांचा ते सगळं करत होता. आणि आम्ही इथं सगळेजण बसलो होतो. इथं सगळेजण बसल्यानंतर त्याची मुलाखत झाली आंबोरींची. आंबोरींची मुलाखत झाल्यानंतर असं ठरलं गेलं काही दिवसांनी की अर्ध सत्तेचं स्क्रिप्ट आलं त्यांच्याकडं आणि सदाशिव आमरापूरकरांचा ते लिहिलं गेलं नगरमध्ये. आणि मग तेंडुलकरांनी आमरापूरकरांना सांगितलं की कारण आमरापूरकरांनी आणि प्रियांनी नाटकात बरेच काम केलं दोघांनी,
0: बरोबर,
1: त्यामुळे त्यांना ते तेंडुलकरांना आवडत होते की यांची अभिनय वगैरे, तर म्हणे आपण हे चांगलं करते आणि ते ग्रेटच झालं. मोठा ब्रेक होता. काय
0: तुमचा गीतकार म्हणून प्रवास कसा सुरू झाला?
1: तर आम्ही फुटाणे सरांनी एकदा सांगितलं की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे. फुटाणे सर स्वतः एकटाच कार्यक्रम करायचे.
0: भारत कधी कधी माझा,
1: भारत कधी कधी माझा देश आहे. ते पोस्टर आम्ही पुण्यात पाहायचो, एकदम मोठं सिनेमाचं पोस्टर असतं ना तसं, होल्डिंग
0: असायचं,
1: ते कुठे लावलेलं असायचं आपलं
0: स्टेशन
1: आहे ना तिथे पहिलं. आणि मग म्हटलं हे काहीतरी कार्यक्रम वेगळाच आहे. आणि मग ते एकट्यांचे कार्यक्रम त्यांनी बरेच केलेले होते, ते माहीत झाले होते. पण आमच्या कविता ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की एक ग्रुप तयार करायला पाहिजे आणि आपण यांना यांच्या कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. तर पहिला कवितातला मी आहे, नंतर नारायण सुमंत आहे आणि नंतर सतीश पिंपळगावकर कुलकर्णी आहे. आम्ही तिघांनी अनेक वर्ष चौघांनी कार्यक्रम केले आहेत महाराष्ट्रात. ती चळवळ आहे ती आमच्या चौघांनी सुरुवात केलेली आहे. फुटाणे सर आम्ही दोघं तिघे, त्या दूरदर्शनचा एक कार्यक्रम होता त्यावेळेस आमच्या चौघांच्याच कविता आहेत.
0: तर
1: आता आमच्याकडे कोणाकडे आहे का नाही माहित नाही, पण फुटाणे सरांकडे असेल तर ठीक आहे, कारण त्यावेळेस तो कार्यक्रम 8 दाखवला तो दूरदर्शन आणि हे रेकॉर्ड ब्रेक होतं.
0: बरोबर.
1: आणि त्याचं चित्रीकरण इतकं सुंदर झालं होतं की त्या काळात, आता तर खूप वेगळे वेगळे कॅमेरे आलेत हे आलेत, त्या काळात काहीच नव्हतं, पण त्याचं एडिटिंग वगैरे अप्रतिम सुंदर. म्हणजे माझा तुझ्या डाळिंबी ओठाने घ्यावं कापाळ गुंजून असं मी म्हणतोय कविता. आणि कॅमेरा आहे एका मुलीच्या ओठावर. तुझा विणीचा शेपटा कसा झुरतो चावट असं मी इकडे म्हणतोय आणि कॅमेरा गेला एका मुलीच्या विणीवर. तर इतकं सुंदर चित्रीकरण झालं होतं ते अप्रतिम. आणि त्या त्या कार्यक्रमाने आम्हाला खूप मोठं केलं मग आणि अनेक वर्ष कार्यक्रम केले. नंतर मग आम्हाला हा एक कवी तो एक कवी, जसे जसे चांगले चांगले कवी फुटाणे सरांच्या लक्षात यायला लागले तसं तसं तो आमचा ग्रुप मोठा मोठा होत गेला. आणि मग खूप खूप मोठ्या ग्रुपनं आम्ही अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या कार्यक्रमाला जाऊ दे.
0: सुरवंतामध्ये तुमची गाणी हो
1: ते पहिलं मला रेकॉर्ड म्हणजे सिनेमात माझं पहिलं गाणं जे गेलं ते सुरवंतामुळं. आणि फुटाणे सरांनी सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या कवींच्या कवितेवर प्रेम होतं आणि त्या बऱ्याच गाजल्या होत्या.
0: हो
1: तर त्यांना असं वाटत होतं की या सिनेमात यायला पाहिजे. मग सुरवंत नावाचा एक स्क्रिप्ट त्यांना सापडलं.
0: हो हो बागा केसकरांची.
1: बागा केसकरांचं ते आमच्या सगळे संबंधितच होते. तर बागा केसकरांचं स्क्रिप्ट सापडलं आणि त्याच्यावर मग काम झालं पटकथा संवादाचं आणि ते स्क्रिप्ट तयार होऊन कटकधोन नावाचे एक निर्माते होते सोलापुरातले ते त्यांच्या ओळखीचे होते.
0: हो
1: आणि ते सुशील कुमार शिंद्यांचे संबंधित होते. त्यामुळे मग ते सिनेमाचं स्क्रिप्ट आलं, गाणे आमचे प्रत्येकाचे एक एक दोन दोन गाणे घेतली गेली आणि मग ते रेकॉर्डिंग झालं आणि सिनेमात आले ते माझे ते पहिलं सिनेमातलं गाणं. नंतर मला 10 सिनेमा मिळाले.
0: अरे वा.
1: आणि ते बिग बजेट सिनेमा.
0: कुठले कुठले?
1: सुरवंत आल्यानंतर माझा दुसरा सिनेमा होता जन्मठेप विश्वास पाटलांचा.
0: हो हो.
1: विश्वास पाटील त्यावेळेस कलेक्टर होते.
0: हो.
1: पानिपत वगैरे बऱ्याच कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या होत्या. यशवंतराव चव्हाण पुरस्कार आम्ही दरवर्षी पुण्यात देतो.
0: हो.
1: तर प्रकाश घोडके म्हटले की प्रचंड टाळ्या आणि सगळं ते टिळक स्मारक भरून जायचं सगळं.
0: हो.
1: तर आम्ही कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी आम्ही आमच्या हॉटेलवर आलो तर तिथे विश्वास पाटील आले होते आणि मग फुटाणे सरांनी माझी ओळख करून दिली की हे विश्वास पाटील हे लेखक आहेत मोठे आणि त्यांनी पण असं नमस्कार केला विश्वास पाटलांनी प्रकाश म्हणे तुमच्या कविता मला आवडल्या. मला सांगितलं होतं म्हणे सरांनी खूप सुंदर कविता आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे म्हणे. म्हटलं काय? माझ्या घरी आल का? म्हणलं कुठे आहे सर? तर म्हणे ससून हॉस्पिटल माहिती. त्यांनी सांगितलं नाही मी कलेक्टर ते असिस्टंट कलेक्टर होते. तर म्हणे तिथे कुणाला विचारलं तर ते सांगतील तुम्ही या. मी दुसऱ्या दिवशी गेलो विचारत तर म्हणे ते असे दपून विचारत कोण? विश्वास पाटील. म्हणे तू मागला म्हणे तिथे आणि म्हणलं एवढं काय. मी तिथे गेलो मग त्यांनी या या म्हटले नाश्ता केला चहा दिला आणि पानिपत नावाच्या कादंबरीवर लिहिलं प्रकाश तुला
0: सुप्रीम भेट
1: काय म्हणलं राहत मोठा माणूस आहे काय. तर त्यांनी तिथे एक सांगितलं मला की प्रकाश माझ्या मरेपर्यंत आयुष्यात कधी सिनेमा काढायचा झाला ते मी गाणे तुला दिले.
0: फार मोठी शाबासकी.
1: आणि मी म्हटलं आता ठीक आहे आता म्हणतात बा लोक असे काय. निघालो मिरजगावला बरेच एक दोन वर्ष त्यांची बदली सांगलीला झाली कलेक्टर म्हणून. आणि सांगलीवरून मला पत्र त्यावेळेस फोन बीट काय नव्हतं पत्र 15 पैशाचं पत्रावर लिहिलं की प्रकाश तू लवकर सांगलीला नाही म्हणे. तू म्हटलं एक सांगलीला काय आता काम आहे वाटतं ते म्हणे तुम्हाला फोन कर सांगलीला स्टँडवर उतरला मी तुला न्यायला येतो. मी गेलो तिथे घरी गेलो म्हणे फ्रेश हो अगोदर जेवण कर. जेवण केलं वगैरे म्हणे आपल्या हॉटेलवर जायचं. म्हणजे काय हॉटेल चल तर करा. त्यांनी गाडीत बसवलं हॉटेलवर आलो ते तिथे राम कदम येऊन बसले होते.
0: अरे वा.
1: आणि राम कदम आम्ही फक्त पडद्यावर पाहतो त्या काळात मिरजगावला टुरिंग टॉकीज आणि आठवड्यातून बाजारच्या दिवशीच फक्त ते एक प्रयोग व्हायचा. जयश्री गडकर सूर्यकांत अरुण सरनाईक या नटाशिवाय तिसरा नट असू शकतो असं आम्हाला बऱ्याच वर्ष माहित नव्हतं. आणि जयश्री गडकरचे आम्ही फॅन होतो वेडे तमाशा प्रधान चित्रपट सगळे काय. आणि राम कदमचं संगीत तर राम कदमच ते आम्हाला दिसायचं प्रत्येक आणि समक्ष राम कदमला पाहायला मिळतंय याचा आनंद भरपूर होता. अरे हा माणूस संगीतकार. तर आम्ही गेलो बसले म्हणे अण्णा हा प्रकाश घोडके. त्यांनी अण्णा पाहिले माझ्या आता पर्सनॅलिटीत काय दमच नव्हता माझ्या म्हणजे काय डोळ्यात भरल अशी पर्सनॅलिटी नाही. तर म्हणजे ठीक आहे तर म्हणे हा गाणं लिहिणार का? अरे म्हणे जगदीश कपूरकरांना सांगा त्यांचं नाम. तुम्ही सिनेमा किती पाहिलेत आमचे? मी संगीतकारने ते त्यांचे गाणे किती गाठले जोडीच आहे ना म्हणे आमची इतक्या दिवसाची. तुम्ही त्यांना द्या गाणे तुम्ही वाचा ऐका म्हणे. ठीक आहे ते गाणे चांगले लिहित असतील किंवा कवी चांगले असतील पण ते द्या ह्या बघा म्हणे अण्णा. मी त्याला वचन दिलं म्हणे आणि मला गाणे द्यायचेच पाहिजे. तुम्ही फक्त आता याच्यात किती चांगलं संगीत द्यायचं आहे तुम्ही. त्यांनी अशी पेटी घेतली. तुला मीटर कळतं का रे? ठीक आहे म्हणे मी वाजवतो बघ त्याच्यावर मला शब्द दे. त्यांनी एक चाल वाजवली मला याच्यावर शब्द दे. पण म्हणणं अण्णा विषय कोणता आहे? मग ते असले अरे म्हणे ग्रेट आहे. म्हणजे कोणत्या विषयावर मी लिहू? प्रेम गीत लिहायचं आहे का दुःखाचं काय काय काय लिहायचं काय? ते म्हणजे करेक्ट आहे म्हणे बा म्हणे विषय असा आहे की एक पीएस आहे आणि एक डाकूची पोरगी आहे त्याच्यावर ती प्रेम करते तर ती प्रेम खोटं करते कारण तिच्या बापाला त्याने धरू नये अशी तिची धारणा असते. आणि गाणं तुम्हाला विश्वास पाटलांनी इतकं सुंदर समजून सांगितलं म्हणे प्रकाश ते म्हणतात म्हणून तुला आत्ताच लिहायला पाहिजे असं काही नाही. चालायचं का फिरायला? बाहेर सुचतंय का तुला? जायचं का फिरायला? गाडी काढू का बाहेर? तर तिथं चांदीचे दागिने मिळतात असं गाव आहे, खूप सुंदर पैंजण म्हणतात, मशहूर आहेत सगळे. तर म्हणजे जायचं का तिकडे? म्हटलं सर काय गरज नाही, म्हटलं मी बघतो प्रयत्न. मी लिहिलं की घनघोर बरसतो ग झपताल हा घनांचा, दारात नाचतो ग मनमोर हा मनाचा. आणि ते इतके खुश झाले, इतके खुश झाले. अरे म्हणे मला तू माडगुळकरांची आठवण करून दिली प्रकाश, म्हणे पुढच्या ओळी देतोस? देतो. मला फक्त अर्धा तास टाइम दे. मग ते म्हटले ठीक आहे. हळूच पापणीतून येईल आत भुंगा, स्वप्नात येऊ निग घालील खूप दंगा, उपवास भोगला जो सुटेल या तनाचा, दारात नाचतो ग मनमोर. अरे म्हणे ली, म्हणे ली ली गाणं. पहिलं गाणं रेकॉर्ड झालं. माझ्या आयुष्यातले आनंदाचे क्षण खूप मोठे आहेत. आणि विश्वास पाटलांनी सांगितले की पहिलं गाणं, त्याच्यात दोन कवी होते, एक मी होतो आणि लहानपणी ज्यांचे गाणे ऐकून ज्यांच्या वेढा होतो मी, की त्यांना पावास असं वाटायचं आणि मला वाटायचं हे हयात नसतील आता कदाचित, ते होते कवी संजीव.
0: अरे वा, सोलापूरचे.
1: म्हणजे त्यांचे भाऊबीज वगैरे असे गाणे खूप, तर की सोनियाच्या ताटी उजळला ज्योती ओवाळे ते भाऊरा, ते तर गाणं प्रत्येक भाऊबीजेला वाजायचं. अशा बाईंनी गायलेले ते होते माझ्याबरोबर गाणं लिहायला. आणि पहिले रेकॉर्डिंग जे झालं त्या दिवशी एम एस स्टुडिओमध्ये, ते माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. आणि माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंग लपून होतं माहिती आहे, आशाबाईचे तर आवाजातच होतो पण नौशाद होते.
0: अरे वा, क्या बात.
1: म्हणजे मी इतका नशिबवान आहे, नौशाद साहेबांनी सांगितलं की याची मीटर खूप चांगलं आहे. आणि मग माझा नौशाद साहेबांचा आशाबाईंचे असे फोटो बरेच आहेत, पण मला सगळ्यात पटलं नौशाद साहेब, क्या बात आहे. मराठी कुठल्याही सिनेमाच्या रेकॉर्डिंगला कधी नौशाद साहेब आलेले नाहीत. तो एकमेव सिनेमा आहे की नौशाद साहेब त्या रेकॉर्डिंगला आले, जन्मठेप, त्यात माझी गाणी होती. मग तो माझा दुसरा सिनेमा होता. तिसरा सिनेमा असा होता की पैंजण, कारण जन्मठेप मध्ये अश्विनी भावे होती आणि तिचा बाप म्हणून सदाशिव आमरापूरकर होता. तर सदाशिव आमरापूरकरांची आमच्या ती व्हायची मग सतत ना भेट भेट. आणि सदाशिव आमरापूरकरांना मी माहितीच होतो, ते कविता वाचत होते आदिम मधून, कारण आदिमच्या याच्यावरच संपादक मंडळ होते, त्यामुळे ते मी माहित होतो सगळ्यात त्यांना. माझी त्यांची ओळख नव्हती पण ते मला ओळखत होते. एके दिवशी 15 पैशाचं पोस्टकार्ड आलं मिरजगावच्या नावावर, प्रकाश उद्याचे उद्या मुंबईला निघून ये, आणि हा खालचा पत्ता वर्सोवा अंधेरी मुंबई. म्हटलं आमरापूरकरचंच पत्र आहे का? मी तीनदा वाचतोय ते पत्र, काय कसं असू शकतं? म्हटलं हा. मग त्याच्या खाली फोन नंबर दिलता, म्हटलं बघू करू. मी फोन केला वगैरे, म्हणजे हॅलो, मी म्हणजे प्रकाश गोडे बोलतो. हा प्रकाश, मी आमरापूरकर बोलतो. म्हटलं सर तुमचाच नंबर आहे ना, तुमचं पत्र आहे ना? हो. म्हटलं मी माझंच पत्र आहे, प्रकाश तू उद्या निघून ये. आणि तू तिथे आला ना उतरला वर्सोवाला, तुम्हाला फोन कर. मी फार उतरलो वर्सोवाला, ते माझ्या आयुष्यातली तिसरी फार आनंदाची घटना होती. त्या आमरापूरकरांनी मला घरी बोलवलं होतं.
0: बरोबर.
1: मी घरी गेलो वर्सोवाला, म्हणजे फ्रेश हो, फ्रेश गेलो, जेवण घातलं, मी बसलो आणि मॅडम बाहेरून आल्या.
0: बरोबर.
1: नमस्कार म्हणे प्रकाश गुडके साहेब. अरे बापरे म्हणे, तुम्हाला वाचतो बरं का म्हणे आम्ही पण.
0: सुनंदाताई.
1: हा सुनंदाताई. आणि सकाळ ती आली होती माझी, सकाळ साप्ताहिक होते एक, तर सकाळ साप्ताहिक आले, ते म्हणे आपण ही कविता आहे तुम्ही, तुम्हाला वाचतो म्हणे आम्ही. मला मनात म्हणत म्हटलं आपण उगच काय फालतू समजतोय, आपल्याला लोक वाचतायत का? म्हणजे एवढे मोठे लोक वाचतायत ना आपल्याला. तर मग मला म्हणे आपण ऑफिसमध्ये जाऊ. मग पलीकडे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये त्यांचा फ्लॅट होता. मग आम्ही तिथे जाऊन बसलो. मग त्यांनी सिच्युएशन सांगितलं गाण्यांच्या जागा कुठे कुठे. तर मला म्हणे असं कर, तू इथे राहतोस का हॉटेलमध्ये राहतोस? सर म्हणे मला घरी राहायला आवडेल ना, मग कशाला हॉटेलचं खर्च करतो? पण हे बघ म्हणे, सुनंदा जाते नोकरीला, ही पुरगी जाते कॉलेजला, तू एकटा घरी काय करशील? म्हणलं बोर होईल सर. बरोबर आहे. चल म्हणे तू सकाळी माझ्याबरोबर स्टुडिओत शूटिंगला येत जा, तू तिथे वाचत बस किंवा तिथे लिहित बस, काय असेल तर. गेलो पाहिले ते स्टुडिओत, मेकअप रूम, तर 2-3 असिस्टंट डायरेक्टर आले. ते म्हटले सर कोट बघा हात चालेल का, बूट बघा हात चालेल का? ते बसले ते दोघं बोलत, दार उघडलं गेलं आणि शाहरुख आत आला. आश्चर्याचा धक्का होता. शाहरुख आत आला तर मला इतका आनंद झाला होता मनातून, पण मी दाखवला नाही. त्याने असं केलं हात, क्या रे क्या काम था? कुछ नाही, काम हो गया क्या? काम हाँ काम हो गया. बोले हो गया शूटिंग, अभी चला है घर को. अच्छा अच्छा, ये हमारे नगर के, बोले हम मराठी एक सिनेमा निकलने वाले हैं, इनके गीत लिखने वाले ही हैं. तो मैं आशे के लिए शाहरुख ने, मैं अपना आशे के लिए. तो मग बसला थोड़ा वे गेला. मैं मतलब मैं बसतो इथेच. तो मतलब शूटिंग पाहायला येणार आहे सर. म्हटलं कुणाबरोबर आहे सर शूटिंग? राजकुमार आहे म्हणे. म्हणलं येतो सर. काय येतो? म्हटलं
0: लहानपणी पडद्यावर जे बघितलं होतं ते प्रत्यक्ष.
1: आणि राजकुमार बद्दल दंतकथा ऐकलेलं खूप, ते शिरपिरे ते असे तसे तसे. सर म्हणलं मला पाहिजे, पण एक रिक्वेस्ट आहे सर, माझी ओळख करून द्या बरं का? लगेच करून देऊ. पण शूटिंग होते, एक सेट लावलेला मोठा हॉल, पांढरे कपडे, टोप्या, आणि पुढारी सगळे बसलेले आहेत. कोणता सिनेमा मला आठवत नाही. आणि त्या दिग्दर्शकाचं नाव एक होतं काय, दाढी होती अशी आणि मिशा तरुण होता आपण, मी सांगितलं आठवल्यावर का, तर तो दिग्दर्शक होता. आणि त्याचा रोल असा होता, एक माणूस आला अमरापूरकरांच्या हात, त्या राजकुमारच्या हातवर असं लाल काहीतरी शिंपडलं असं रक्त म्हणून, आणि तो असा हात करून कॅमेऱ्यासमोर काहीतरी डायलॉग बोलला राजकुमार. आणि थोडा वेळ थांबला, लोकांनी टाळ्या वाजवल्या वगैरे, आणि दोन माणसं आली आणि त्याला एक आणि इथलं इथून धरलं इकडून धरलं आणि घेऊन गेले. लपिलं आहे का काय, तर आज सरांना म्हटलं आपण जाताना झालं. मग अमरापूरकरांचा शॉट आला, मग अमरापूरकरांनी शॉट दिला, शूटिंग संपली, आम्ही गाडीत बसलो, आपण म्हणे मध्ये चहा पिऊ कुठेतरी. आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर तिथं पुरणपुरी बसले होते. अमरापूर का अमरापूर, अमरापूर म्हणे आपण जाऊ म्हणे दुसऱ्या हॉटेलमध्ये. मग तिथून आम्ही उठलो, मग परत दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, मग तिथे बसलो. तर मी म्हटलं सर सांगा ना, राजकुमार पिला होता का, त्याला ब्लड कॅन्सर आहे म्हणे, आणि तो रक्त बदलून येतो म्हणे, पण त्याच्या चेहऱ्यावर तो कधीच दाखवत नाही की तो इतका सिरियस आहे, तो अजून त्याच गुळमेत आहे म्हणे. आणि शेवट त्यांनी सांगितलं की मेल्यानंतर सुद्धा मुलाला की कुणाला सांगू नको, तर काय फार कमी लोक असतात. मग तिथं ते गाणे रेकॉर्ड झाले, मग तिथे गाणे लिहिले आम्ही, म्हणजे आमच्या गाण्यावर अश्विनी भावे पण नाचलेली आहे, वर्षा पण नाचलेली आहे. पैंजणमध्ये वर्षा होती, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, अजिंक्य देव आणि लक्ष्मण देशपांडे, कारण ते वर्षाचे शिक्षकच होते काय का
0: औरंगाबाद,
1: त्यामुळे मग ते झाले, मग ते सगळा ग्रुपच होता चांगला. मग ते शूटिंग झालं, नंतर मग एक सिनेमा आला माझ्याकडे पुण्यातला, माझं माहेर, निशाश परुळेकर त्याची नायिका होती आणि ती गाणी काही होती, तर मग ती काही गाणी मी केली गायलेली. तर तिची आत्ताची नवीन गायिका आहे बेला शेंडे काको, तिने ती गाणी गायली होती आणि उत्तरा केळकर. नंतर एक सिनेमा आला मॅरेथॉन जिंदगी, तर त्याच्यात तुझ्या दारावर जाता नावाची कविताच घेतली गेली, की माझं नशीब एवढं चांगलं की लोक त्याच्या सिच्युएशनला हे करून गाणं लिहून घेतात, आणि माझं असं झालं की कवितेला पाहून सिच्युएशन तयार केलं गेलं सिनेमात. मग रामदास फुटाण्यांचे दोन्ही सिनेमा तसेच होते, की माझ्या कवितांसाठी, म्हणजे आमच्या सगळ्याच कवितांच्या एवढ्या जोड्यांच्या घेतल्या, त्या कवितांसाठी सिच्युएशन तयार झालं.
0: बरोबर,
1: हे असं क्वचित होतं. महानोरानंतर कविताच गाणे म्हणून गेलेल्या आम्ही दुसऱ्या तिसऱ्या,
0: हा मोठा बहुमान होता
1: खूप,
0: आणि त्या कविता आजही सगळ्या रसिकांच्या
1: समोर
0: ओठांवर आठवत असतात त्यांना. प्रकाशजी सध्या काय चालू आहे, आता सध्या काय लिहिताय?
1: मी बऱ्याच दिवसापासून काही माझ्या मनात आवडणाऱ्या काही नटनाट्या होत्या, ते वय तसं होतच, सिनेमा पाहायचो आणि नटनाट्या आवडायच्या, आणि मला असं खूप दिवसापासून वाटायचं की आपण यांना भेटलं पाहिजे. पण तसं भेटणं तर आपल्या खेड्यातल्या पोरांना तर ते शक्य नव्हतं, गॉडफादर कोण नाही, कोणाच्या ओळखीने एकच काय जायचं तिथपर्यंत. पण ते का कोण असं अचानक म्हणे, पण म्हणा काय कसं म्हणा, पण मी त्यांना भेटलो. त्या सगळ्यांच्या नट्यांवर मी मुलाखती घेतल्या, आणि मुलाखती म्हणजे प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर
0: असं नाही,
1: असं नाही, तर मी लेख लिहिले. लेख लिहिल्यात आपल्याला स्वातंत्र्य असतं, आपल्याला काय वाटत होतं त्या काळात, आपण ज्यावेळेस तिला सिनेमात पाहिलं त्यावेळेस, आता आपण बोलतो तर आपल्याला काय वाटतंय, ही सत्य घटना आहे का काल्पनिक आहे, काय काय आहे, तर असं मनातलं अनेक अर्थाने आपल्याला व्यक्त होता येतं. म्हणून मग मी लेख लिहिलेत बऱ्याच नाटकावर, त्यात आहे इस्मत चुकताई आहे, दुसरी आहे माला सिन्हा, तिसरी आहे फैयाज, नंतर चौथी आहे मुबारक बेगम, नंतर अमरापूरकर, नंतर सगळ्या नटनाट्यांना मोठा करणारा माणूस त्या काळातला स्क्रीनचा आणि ब्लिटचा पत्रकार राम औरंगाबादकर, त्याची म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होत्या सगळ्याच, आणि त्या सगळ्यांच्यावर मी लेखलेले आहेत.
0: अरे वा, त्याचं पुस्तक
1: आता येईल ते, आणि मी त्यांना सरांना बोललो पण.
0: ललित तुम्ही बरंच लिहिलंय?
1: ललित आहे ते, आहे त्याचं पुस्तक पण आलेलं आहे आणि चांगल्या पुण्यातल्या प्रकाशकांनी ते प्रकाशित केलेलं आहे. कवितेचं पण आलेलं आहे, श्रीविद्याने केलेलं आहे ते, आणि दुसरं पुस्तक आहे ते उत्कर्षने केलेलं आहे.
0: अरे वा प्रकाशजी, अगदी सुरुवातीची तुम्ही लिहिलेली कविता आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने लिहित आहात, सादर करत आहात, काय फरक पडला असं वाटतं जाणीवांमध्ये?
1: हो, पडतो
0: वातावरणामध्ये,
1: पडतो ना जाणीवांमध्ये पडतोच, कारण मी ज्या कविता लिहिल्या होत्या व्यक्त होण्यासाठी, खरं तर त्या प्रेम कविता होत्या असं लोकांचं म्हणणं आहे, माझंही असंच म्हणणं आहे, त्या प्रेमच कविता होत्या. एखादी घटना तुम्हाला बदलू शकते, मी कवी होण्याच्या पाठीमागे कदाचित ती घटना असू शकेल, कारण कुठल्या तरी घटना घडल्याशिवाय तुम्ही
0: ते बीज कुठे
1: पडलं पाहिजे, आणि मग त्याला तुम्ही मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर तुम्ही मग ते कवितेत देऊ शकता,

0: बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. सृष्टीचा नियमच आहे तो बदल. आपण तरी काने बदलणार तर मी पण बदलतो, कारण माझ्या आताच्या कविता आहेत त्या वेगळ्या आहेत. माझं पुस्तक येते आता ग्रंथालयातर्फे.
1: प्रकाशजी, आपण या गप्पाचा समारोप एका तुमच्या ताज्या कवितेने करूयात. तुमची आवडती एखादी कविता?
0: एक कविता आहे, आता दिल्लीला शिवाजी महाराजांना पेटारातून सुटून आम्हाला वर्षाने सांगताना किती झाली, त्याच्याबद्दल एक कार्यक्रम केला होता आणि त्यात विजय नवल पाटील म्हणजे त्या काळातले मिनिस्ट्रीमध्ये होते, म्हणजे इंदिराबाईच्या काळातले, झैल सिंग वगैरे सगळी मंडळी त्या कमिटीवर होती. आणि त्यांनी असं ठरवलं होतं एक कवी संमेलन घ्यायचं. त्यात महाराष्ट्रातले 3 कवी निवडले होते, त्यात मी एक होतो आणि बाकीच्या स्टेटचे सगळे कवी होते. आणि त्या स्टेडियम मध्ये शिवाजी महाराज जिथे आहे आपल्या महाराष्ट्राचं दिल्लीमध्ये, तिथे एक मोठा कार्यक्रम झाला कवितेचा. हिंदी वृत्तपत्रांनी छापलेली पहिली मराठी कविता म्हणजे प्रकाश गोडकेंची कविता.
1: वा वा,
0: ती कविता मी इथे म्हणतो. त्यातलं आशयने सांगत, गढुळल्या दाही दिशा कडू झाली सारी वाणी, आता धून वापरा घरी पावसाचे पाणी. नाही घराचा भरोसा नाही विश्वासाचे दार, नाही घराचा भरोसा नाही विश्वासाचे दार. रे झुळुकेच्या वेशामध्ये वारा झाला हे चोर, सत्य बोलू लागे खोटे न्याय झुकविती मान, सत्य बोलू लागे खोटे न्याय झुकविती मान. गुपिताचाही बोभाटा आता करू लागे कान, शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही, शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही. अरे भीक मागता मागता स्वातंत्र्यात मेली आई, अरे भीक मागता मागता स्वातंत्र्यात मेली आई. धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती, धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती. धर्म नावाच्या घोषाची वाटे गर्भाला ही भीती, आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी, आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी. साऱ्या विषारी वायूने आता सारवली भूमी, साऱ्या विषारी वायूने आता सारवली भूमी.
1: फार वेगळी आणि फार महत्वाची कविता आहे. आणि आज सभोवताली जे चाललेलं आहे हे सगळं बघितलं की या कवितेतले शब्द जास्त जिवंत झाल्यासारखे वाटतात. प्रकाशजी, खूप धन्यवाद. आज खूप दिवसानंतर, वर्षानंतर म्हणूयात, तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला आणि खूप छान, अगदी जशा मी 30-40 वर्षापूर्वी तुमच्या पहिल्या कविता ऐकल्या असतील तेव्हापासूनचा आजवरचा हा प्रवास खूप छान तुम्ही उलगडून दाखवला, त्याबद्दल रेडिओ नगर आणि स्नेहालयच्या वतीने तुमचे मनापासून आभार.
0: थँक्यू, थँक्यू.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी

श्रोते मित्र हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आता सुरू करत आहोत आपल्या सर्वांचा आवडता शो थोड्या गप्पा थोडी गाणी। आणि आजच्या या कार्यक्रमाचा सेगमेंट आहे पिक्चर अभी बाकी है। यामध्ये आपण ऐकणार आहोत गोपी किशन या एकाच चित्रपटाविषयी आणि त्यातली गाणी। तेव्हा सुरू करूया आजचा आपला पिक्चर अभी बाकी है। मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत 1994 साली प्रदर्शित गोपी किशन या चित्रपटाविषयी। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका होत्या सुनील शेट्टी, करिश्मा कपूर, शिल्पा शिरोडकर, सुरेश ओबेरॉय, अरुणा इराणी, मोहन जोशी आणि मुश्ताक खान यांचा। मित्रांनो, या चित्रपटात सुनील शेट्टी यांनी डबल रोल केला होता, म्हणजेच दुहेरी भूमिका होती। या चित्रपटातली गीतं लिहिली होती समीर यांनी आणि संगीतकार होते आनंद मिलिंद। प्रिन्स अँड प्रिन्स इंटरनॅशनल या संस्थेचा गोपी किशन हा चित्रपट आणि याची कथा एक मनोरंजक कथा आहे, ज्याच्यामध्ये सुनील शेट्टी या नायकानं दुहेरी भूमिका साकारली। विनोदी प्रसंग आणि संवाद अनेक वेळा खूप हसवून जातात। सुनील शेट्टी यांचे जास्तीत जास्त चित्रपट हे ॲक्शन मोडमध्ये होते, परंतु या चित्रपटात मध्ये त्यांनी कॉमेडी भूमिका केलेली आहे आणि एक ॲक्शनपट अशा दुहेरी भूमिकेमध्ये। मसाला चित्रपटाचे इतर घटक जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये रोमॅन्टिक आहे, ॲक्शन आहे, इमोशनल आहे, एक मेलोड्रामा आहे, फॅमिली ड्रामा आहे, म्हणून याला एक मास एंटरटेनमेंट आपण असं म्हणू शकतो। एक साधा भोळा, प्रामाणिक आणि भित्रा पोलीस कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर बनण्याचं स्वप्न पाहतो। जेव्हा त्याचा जुळा भाऊ त्याची जागा घेतो आणि एकट्यानेच खलनायकाच्या टोळीशी धैर्यानं लढतो, तेव्हा त्याचं स्वप्न साकार होतं। पण त्या साध्या भोळ्या पोलीस कॉन्स्टेबल कम ऑफिसरला वाटतं की भगवान हनुमान त्यांच्या मदतीला आले आहेत। आणि यात अनेक छोटे छोटे कथा पण आहेत, ज्यामुळं शेवटी कथानक जे आहे लवकर लक्षात येत नाही, अगदीही काळजीपूर्वक हा चित्रपट बघावा लागतो। ॲक्शन मर्यादित आहे परंतु चांगले आहेत, संवाद अत्यंत मार्मिक असे आहेत। तेव्हा या टप्प्यावर ऐकूया एक गीत, जे गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी।

वेलकम बॅक मित्रांनो. तर गोपी किशन या चित्रपटाविषयी आज आपण माहिती घेत आहोत. सुनील शेट्टी हा कणखर माणूस म्हणजे किशन आणि भित्रा पोलीस अधिकारी म्हणजे गोपी, या दोन्ही भूमिका उत्तम साकारल्या आहेत सुनील शेट्टी या कलाकारानं. कथानकानं त्याला पूर्ण वाव दिला आहे आणि प्रसंगांमुळं त्याचा भित्रा स्वभाव प्रेक्षकांना खूप आवडतो. आणि आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी देखील एकदम अशी गावरान भूमिका, ग्रामीण स्त्रीची भूमिका अप्रतिमपणे साकारली. तिचे इंग्रजी संवाद आणि ग्रामीण अभिनय हे खरंच ऐकायला पाहिजे आणि पडद्यावर पाहायला पण पाहिजे आणि खूप एन्जॉयमेंट होतो बरं का. करिश्मा कपूरनं देखील चांगलं काम केलेलं आहे, चांगली भूमिका केलेली आहे. आपले मराठमोळे एक अभिनेते मोहन जोशी यांनी खलनायकाच्या भूमिकेमध्ये खूपच प्रभावीपणे या चित्रपटात आपली भूमिका साकारली. सुरेश ओबेरॉय या पण ज्येष्ठ कलावंतानं चांगली भूमिका केली. अरुणा इराणी यांनी देखील एक वेगळी भूमिका केली. शम्मी इम्रान यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीच्या भूमिका केल्यात. आणि खास करून वडिलांबद्दल त्यांचा गोंधळ जो प्रेक्षकांना खूपच खळखळून हसवतो बरं का, तुम्ही नक्की बघा हा चित्रपट. किशोर भानुशाली, मुश्ताक खान, अभिमन्यू आणि इतरांनी त्यांना भूमिका साकारण्यामध्ये खूप सुंदर अशी साथ दिलेली आहे. तर या टप्प्यावर आता ऐकूया आपण आणखीन एक गीत. आणि हे गाणं जे आहे सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं आहे आणि त्या काळामध्ये हे गाणं खूप गाजलं होतं अगदी चित्रपट यायच्या आधी, कारण तेव्हा तशी सिस्टीम होती. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी त्याच्या म्युझिक कॅसेट्स ज्या आहे त्या प्रदर्शित व्हायच्या आणि त्यामुळं ते गाणं आधी जर प्रसिद्ध झालं, गाजलं, तर चित्रपट हा 100% प्रसिद्ध होतोच असं एक समीकरण असायचं. तेव्हा आता ऐकूया ते गीत जे त्या काळी खूप गाजलं होतं आणि सुनील शेट्टी यांनी डान्स खूप कमी केलेला आहे, ज्याच्यामध्ये डान्स आहे असे खूप कमी गीतं आहेत. या गीतामध्ये देखील सुनील शेट्टी यांनी खूप चांगला डान्स केला आहे बरं का. गीताचे बोल आहेत, हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय, हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय, थोडे वेगळे बोल आहे. ते का आहे तर हा एक तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे आणि त्याच्यामुळं कदाचित तिथलचा शब्द जो आहे तो तसाच्या तसा घेतला असावा. तर ऐकूया हे

मित्रांनो, रेन डान्स हा चित्रपटातला एक एंटरटेनमेंटचा भाग जरी असला तरी पण फायदा किंवा बॉक्स ऑफिसवर नफा मिळवण्यासाठी असे एखादे गीत चित्रपटामध्ये समाविष्ट केलं जायचं, त्यामुळं दिग्दर्शकानं त्यावेळेस असा कदाचित विचार केला असावा आणि म्हणून हे एक पावसातलं गाणं, रेनी सॉन्ग असं म्हणता येईल, दिग्दर्शकानं चांगल्यापैकी दिग्दर्शित केलं आणि हे गायलं आहे कुमार सानू आणि पौर्णिमा यांनी, आणि पडद्यावरत आहेत सुनील शेट्टी आणि शिल्पा शिरोडकर.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मुकेश दुग्गल हे दिग्दर्शक आहे, दिग्दर्शन खूप चांगलं त्यांनी केलं होतं, संगीत तर अप्रतिम होतं. आनंद मिलिंद हे संगीतकार सर्वच्या सर्व गाणी जी आहेत त्यावेळेस सुपरहिट झाली होती, आजही खूप प्रेक्षक श्रोते संगीतप्रेमी हे गीत ऐकतात, उत्कृष्ट संगीत आहे. त्याच्यामधलं आत्ताच एक सुपरहिट गाणं आपण ऐकलं, त्याच्यानंतर एक रेनी सॉन्ग ऐकलं, पावसाचं गीत, आणि आता आपण ऐकणार आहोत एक पार्टी सॉन्ग, आणि ह्याच्यामध्ये सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत गायलं आहे पूर्णिमा आणि अरुण बक्षी यांनी.

0: ਹੈ ਤੇ ਫਿਰ ਡੇਢ ਪੈਗ ਰੰਮ ਪਾ ਦਿਓ, ਕੰਮ ਆਪਾਂ ਦਾ ਓਵਰਫਲੋ ਹੋ ਜਾਏਗਾ ਤੇ ਸਮਝ ਲਓ ਆਸ਼ਕਾਂ ਦਾ ਬੇੜਾ ਪਾਰ। ਤੇ ਫਿਰ ਹਾਏ ਕਤਰ ਬੰਦਰ ਤੇਤਰ ਚਤਰ ਚਤਰ ਚਤਰ ਚਤਰ ਚਤਰ ਨਾਸੀ ਅਸੀ ਮਰ ਜਾਵਾਂ ਗੁੜ ਖਾ ਕੇ।
1: ਵੈਲਕਮ ਬੈਕ। ਤਰ ਮਿੱਤਰਾਂਨੋ, ਚਿੱਤਰਪਟਾਚਾ ਆਤਮਾ ਮਨਜੇ ਗੀਤ, ਗਾਣੀ, ਆਣਿ ਤੇ ਗਾਣੇ ਅਵਲੰਬੂਨ ਅਸਤਾਤ ਸੰਗੀਤਾਵਰ। ਤਰ ਯਾ ਸੰਗੀਤਾਬਰੋਬਰਚ ਹੇ ਸ਼੍ਰਵਣੀਯ ਗੀਤ ਪਡਦ್ਯਾਵਰ ਬਘਾਯਲਾ ਦੇਖੀਲ ਖੂਪ ਆਵਡਤਾਤ। ਆਣਿ ਮਨੂਨ ਹੇ ਕੁਠ ਚਿਤ੍ਰਿਤ ਝਾਲੇਲੇ ਆਹੇਤ, ਤ੍ਯਾਚ ਲੋਕੇਸ਼ਨ ਕਾਯ ਆਹੇ, ਤ੍ਯਾਚੀ ਪਾਰ੍ਸ਼੍ਵਭੂਮੀ ਕਾਯ ਆਹੇ, ਯਾਚ್ಯಾವರ ਤੇ ਗੀਤ ਦੇਖੀਲ ਸੁਪਰਹਿਟ ਹੋਤਾਤ। तेव्हा या सर्व गीतांचे चित्रीकरण जे आहे हे खूपच लक्षवेधी होतं। इतर गाण्यांच्या चालीही खूपच आकर्षक होत्या, चित्रीकरण पण खूप छान होतं। थरार निर्माण करण्यासाठी ॲक्शन दृश्य देखील अतिशय उत्कृष्टरित्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेले आहेत। आणि शेवटी क्लायमॅक्समध्ये भित्रा सुनील शेट्टी धाडसी सुनील शेट्टीच्या मदतीला धावून येतो, हे दृश्य टाळ्या वाजवण्यासारखं आहे। कॅमेरा वर्क तर उत्कृष्टच आहे। आणि हे का बरं मी असं सांगितलं, तर त्यासाठी तुम्हाला तो चित्रपटच बघावा लागेल। मित्रांनो, कुमार सानू, अलका याज्ञिक आणि पूर्णिमा या पार्श्वगायकांनी या चित्रपटातले गीतं खूपच अप्रतिम आणि मधुर पद्धतीनं गायलेली आहेत। गोपी किशन या चित्रपटाची सुरुवात खूप चांगली झाली होती त्या काळामध्ये, आणि भरपूर त्यांचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय झाला होता असं म्हणतात। सदाफ एंटरप्रायझेसच्या माध्यमातून ड्रीमलँड आणि मुंबईतील 22 चित्रपटा ड्रीमलँड या चित्रपटगृहासोबतच 22 चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। आणि जयपूरमध्ये पहिल्याच दिवशी 3 चित्रपटांमधून भरपूर कमाई करणारा हा गोपी किशन हा चित्रपट त्या काळी खूपच गाजला होता। तेव्हा या टप्प्यावर आपण ऐकूया हे गीत जे गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी।

0: love you.
1: I love you.
0: I love you.
1: I love you.
2: म्युझिकल ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्र हो, आज आपण पिक्चर अभी बाकी है या सेगमेंटमध्ये ऐकत आहोत गोपी किशन या चित्रपटाविषयी. आणि या चित्रपटामध्ये गाणीसुद्धा खूपच उत्कृष्ट अशी आहेत, त्यातली बरीचशी गाणी आता आपण ऐकली. मित्रांनो, या चित्रपटाविषयी आणखीन एक बाब सांगायची म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत मुकेश दुग्गल. प्रामुख्यानं दीपक शिवदासानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, पण निर्मात्याशी मतभेद झाले आणि त्यांनी प्रकल्प सोडला आणि मग मुकेश दुग्गल यांना तो चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी मिळाला आणि त्यांनी तो अत्यंत उत्कृष्टपणे दिग्दर्शित केला. आणि त्या काळी सुनील शेट्टी या अभिनेत्याचं पण भरपूर प्रसिद्धी होती आणि त्यांची इमेज जी होती ही ॲक्शन हिरो म्हणून, बॉडी बिल्डर, शरीर सौष्ठव करणारा हिरो. परंतु त्यांना ती आपली इमेज अशी एका इमेजमध्ये अडकून ठेवायची नव्हती आणि म्हणून त्यांनी या चित्रपटामध्ये एक धडाकेबाज पोलीस ऑफिसर, एक आणि दुसरा भित्रा पोलीस कॉन्स्टेबल अशा दुहेरी भूमिका केली. आणि तो जो भित्रा पोलीस कॉन्स्टेबल असतो, जो भित्रा पोलीस कॉन्स्टेबल असतो त्याने मात्र या चित्रपटामध्ये भरपूर अशी कॉमेडी केलेली आहे. आणि त्यांना साथ देण्यासाठी दोन नायिका होत्या, त्या पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी म्हणून ज्यांनी रोल केला त्या होत्या मराठी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर. आणि उत्कृष्ट असा अभिनय त्यांनी केला. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थात पिक्चर अभी बाकी है या सेगमेंटमध्ये आता आपण हे शेवटचं गीत ऐकूया जे आहे पूर्णिमा यांनी गायलेलं.

तेव्हा मित्रांनो, आजचा पिक्चर अभी बाकी है हा सेगमेंट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. श्रोते मित्र हो, आज आहे जागतिक स्टील पॅन दिन. जागतिक स्टील पॅन दिन. स्टील पॅन म्हणजे एक प्रकारचे वाद्य आहे. आपल्याला बहुतांश या वाद्याविषयी माहिती नाही आहे. जागतिक स्टील पॅन दिन हा संगीताच्या जगतातील एक विशेष दिन आहे. स्टील पॅन हे वाद्य त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात उत्पन्न झालेलं आहे आणि तिथंच त्याची सुरुवात झाली. या वाद्याचा आवाज आणि त्याचे स्वरूप हे अनोखं आहे, ज्यामुळे त्याला एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. जागतिक स्टील पॅन दिन हा दरवर्षी 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील स्टील पॅन वादक, संगीतप्रेमी आणि विविध संगीत संस्थांनी एकत्र येऊन या वाद्याचा सन्मान करावा आणि त्याच्या योगदानाचा आदर करावा असं आवाहन केलं जातं. तेव्हा आपल्याकडे जशी संबळ, तुणतुणं असे स्थानिक वाद्य आहेत ते बहुतांश भारताच्या बाहेर कोणाला माहीत नाही, तसंच हे स्टील पॅन वाद्य ते देखील आहे. आता स्टील पॅन वाद्य कसं वाजतं हे थोडंसं आपण ऐकूया. त्याचा आवाज असा येतो.

या दिनानिमित्त विविध संगीत कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शनांचं आयोजन केलं जातं. संगीत प्रेमींना स्टील पॅनच्या इतिहासाची आणि त्याच्या विकासाची माहिती मिळते. तसंच नव्या पिढीला या वाद्याबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. स्टील पॅन हा फक्त एक वाद्य नसून तो त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सांस्कृतिक वारशाचा एक अभिन्न भाग आहे. त्यामुळे जागतिक स्टील पॅन दिन हा फक्त

महत्त्वाचा दिन आहे। मध्ये संगीताच्या माध्यमातून एकता आणि सामंजस्य निर्माण होतो। असंही संगीताला भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो, प्रादेशिक सीमा नसतात, ते सर्वांसाठी असतं। तसं हे स्टील पॅन। तेव्हा श्रोते मित्र हो, आज आणखीन एक दिन आहे, राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिवस। हा दरवर्षी 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश पालक आणि त्यांच्या मुलांमधील बंध साजरे करणे आणि त्यांना ओळखणे। या दिवसाचा मुख्य हेतू पालकांना त्यांच्या मुलांसाठी असलेलं प्रेम, अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणं हे आहे। मुलांनी आपल्या जीवनात आणलेली आनंद, वाढ आणि शिकवणूक यावर विचार करण्याचा हे एक उत्तम प्रसंग आहे। अनेक कुटुंबे हा दिवस विविध प्रकारे साजरा करतात। काही जण आपल्या मुलांसोबत वेळ घालवतात, त्यांना आवडणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होतात आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करतात। यावेळी पालक आपल्या मुलांसोबत मनमोकळ्या संवादात गुंततात, एकत्र जेवण करतात किंवा साध्या प्रेमळ कृतींनी आपले प्रेम व्यक्त करतात। राष्ट्रीय मुलगा आणि मुलगी दिवस हा कौटुंबिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित करतो आणि मुलगा आणि मुलगी यांची अनोखी भूमिका ओळखतो। मुलांचे योगदान, व्यक्तिमत्व आणि यशांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना महत्त्व देण्यासाठी हा दिवस एक चांगली संधी आहे। कुटुंबातील प्रेम आणि समर्थनाच्या बंधांना मजबूत आणि आनंदी बनवण्यासाठी हा दिवस एक उत्तम स्मरण दिन आहे। मुलांना नेहमीच आधार देणं आणि त्यांच्या यशस्वी जीवनासाठी प्रोत्साहन देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे आणि हा दिवस त्या गोष्टीचे स्मरण करून देतो। तेव्हा मुलगा असो किंवा मुलगी, भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक आपण देऊया आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी त्यांना संपूर्ण सहयोग देऊया। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता संपत आली आहे। आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। मी RJ आदी या शोमधून आपल्या सर्वांची रजा घेतो। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सहज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालाय आणि सांज रंग या शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मित्रांनो, दिवसभरामध्ये तुमच्यासोबत खूप काही काही झालं असेल बरं का। चांगल्या गोष्टी झाल्या असतील, वाईट गोष्टी झाल्या असतील, पण वाईट गोष्टी आठवत असतील, डोक्यात असतील, पुढे करावं काय हा प्रश्न पडला असेल। पण काळजी करू नका, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि पुढे जाऊन देखील ते सुरळीत होणार आहे हे लक्षात ठेवा। त्यामुळे आपले प्रयत्न चालूच राहू द्या, सगळं नशिबाच्या हाता नशिबावर सोडा। इन द सेन्स काय की सगळं सोडून द्यायचं असं नसतं, आपण प्रयत्न करत राहायचे असतात, नशीब बरोबर आपल्याला ते देत असतं। आणि त्याचमुळे आपण ऐकत असतो एक शायरी, मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। जीवन में

खुश वही लोग रहते हैं, जीवन में खुश वही लोग रहते हैं जिसकी शिकायतें कम होती है। क्या बात है, जीवन में खुश वही लोग रहते हैं जिसकी शिकायतें कम है, वरना कुछ लोग तो नाखून टूटने पर भी रोते हैं। खरे मित्रांनो, आयुष्यात हसायचं की रडायचं हे आपल्यावर डिपेंड आहे, त्यामुळे जे मिळतंय ना, जे सोबत आहे, जे कधीही मिळणार आहे तुम्हाला, त्यातच खुश रहा, आनंदी रहा। विनाकारण जे मिळणार नाही त्याच्या मागे पळू नका। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा।

काय सुंदर गाणं आहे ना. हे गाणं मी तुम्हाला ऐकवणारच आहे. आता संध्याकाळचे 4:12 झाले तर छान अशी गाणी आपण ऐकतो आहोत. खूपच साऱ्या गप्पा मारतो आहोत आपल्या सांज रंग या शो मध्ये. आणि गाणं जे होतं सगळ्यात आधी आपण वीर या चित्रपटातलं सुरेली अखिया वाली हे गाणं ऐकलं आणि लगेचच जे स्विच झालंय आणि आपल्या सगळ्यांचंच आवडतं गाणं मी पुन्हा प्ले करते याचा आनंद जसा मला झालाय तसा तुम्हालाही झालाय ते कळतंय बरं का मला. सो तुमचं आवडतीची जी गाणी आहे ती नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर. आणि मैत्रिणींनो आपण सगळ्यांना तयार व्हायला छान दिसायला पारंपरिक लुक करायला फार आवडतं बरं का. पण सध्याच्या आधुनिक फॅशन ट्रेंडमध्ये पारंपरिक दागिन्यांपेक्षा काहीतरी युनिक मिनिमल किंवा मिनिमलिस्ट असं आपण म्हणू शकतो आणि डेलिकेट डिझाईन्स प्रचंड आपल्याला आवडतात आणि त्याची क्रेझ देखील सध्या पाहायला मिळते. वेस्टर्न असो वा इंडो वेस्टर्न लुक प्रत्येक लुकमध्ये ना क्लासी टच देण्यासाठी दागिन्यांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाते. अशाच दागिन्यांच्या प्रकारांमध्ये सध्या एलिफंट डेकोरेशन असलेलं ज्याला एलिफंट मिनिमलिस्ट डेलिकेट चोकर असं म्हटलं जातं ते सध्या सगळ्याच तरुणींना सगळ्याच महिलांना भुरळ पाडतंय. आणि हत्तीची डिझाईन किंवा आकर्षक मोठीफ असणारं हे चोकर जे आहे ते दिसायला अत्यंत सुबक हलक आणि रॉयल लुक देतंय. जे मला तर बघितलं मी तर त्याच्या प्रेमात पडली असं वाटतंय आणि खूप सुंदर लुक यामुळे मिळतोय. गळ्यात अगदी चपक बसणारी पातळ सोन्याची किंवा सिल्वर रेशांची वायर आणि ज्याच्या मधोमध अगदी लहान आणि कोरीव काम केलेलं हत्तीचं पेंडंट. वाव काय सुंदर वाटतं माहितीये तुम्हाला. तुम्हीही पाहिलं असेल तर तुम्हालाही नक्की आवडलं असेल. आता सण उत्सव येत आहेत तर तुम्ही हे जे चोकर आहे हे जे नवीन डिझाईनचं चोकर आहे ते नक्की घाला आणि नक्की यावर लुक ट्राय करा. अतिशय सुंदर वेगळा हटके लुक मिळणार आहे. सो तुम्हाला मार्केटमध्ये ते सहज अवेलेबल होणार आहे. शोध घ्या सगळं मिळेल. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यासाठी प्ले करते हे छान गाणं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
1: संध्याकाळचे 4:26 झालेत आणि आपला मस्तचा सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरातील दिंड्या आणि पालख्या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. मात्र ना, एक दिंडी दर्शन घेऊन खुद्द पांडुरंगालाच बरोबर घेऊन आपल्या गावी येते बरं का, ती कोणती बऱ्याच जणांना माहीत असेल. ती दिंडी म्हणजे संत महिपती महाराज ताराबाद कर यांची ही दिंडी आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संत कवी महिपती यांच्या समाधी मंदिरात हा सोहळा कामिका एकादशीच्या दिवशी होतो. त्यामुळं महिपती महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी होते. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक यावर्षी आले होते. मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि मंडळी, आपण ना दिंडीच्या दरम्यान देखील इथे जे भक्त आले होते किंवा जे वारकरी आले होते ताहराबादकर जे होते, त्यांनी देखील आपल्याला ही गोष्ट सांगितली होती. आणि आता ताहराबाद इथं संत महिपती महाराज पांडुरंग महोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळालेली आहे. खरंच आपण किती म्हणजे खुश नसीब म्हणूयात की आपल्याकडे एवढ्या छान परंपरा संस्कृती आहेत. खरंच खूप छान वाटतं, म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण भारतीय आहोत आणि त्यात आपण अहिल्यानगर जिल्ह्यात राहतो. खरंच खूप छान वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुम्ही देखून आहे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:40 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची कोमल आहे तुमच्या सोबत आणि खूप सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतो आहोत. फील होत आहेत, टच करतात, हो ना? सगळ्यांनाच असं होत असेल. हे गाणं सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं गाणं आहे आणि अजूनही तेवढंच प्रत्येकाच्या मनात त्यानं घर केलेलं आहे. अजूनही त्याची जागा कोणी हलवलेली नाही आहे. अशी गाणी आहेत ही आणि ती गाणी कायम अशीच राहणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, या गाण्यांमधून किंवा ही गाणी जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि कधी कधी जुन्या आठवणी पण आपल्या समोर येतात. आणि कधी कधी ना म्हणजे हसावं नाही पण मला हसायला येतं, कारण मी तशी आहे. कारण काय होतं ना, काही झालेलं नसतं पण आपण ओव्हर थिंकिंग खूप करत असतो. ओव्हर थिंकिंग हा मला तरी वाटतं माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. म्हणजे काही होणार नसतं किंवा ते झालेलं नसतं, होईल की नाही हे स्पष्टता नसते, पण त्याची ओव्हर थिंक करायला मी तरी बाबा सुरुवात करते आणि त्याचा त्रास होऊ लागतो. हो, त्यामुळे ओव्हर थिंकिंग जो आहे ना तो सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका. आता म्हणजे काय होतं ना, कधी कधी तर आजूबाजूचं आपण वातावरण पाहतो आणि त्यावरून डिसाईड करतो की काहीतरी होणार आहे. पण तुम्ही नेगेटिव्ह विचार का करता तुमच्या ओव्हर थिंकिंगच्या नादात? काल म्हणजे कालचं आपण जर नगरमधलं वातावरण पाहिलं तर धीरज सिंग परदेशी याच्या सोबत जे झालं ते आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटतंय. आणि खरं म्हणजे सगळ्यांना असंही वाटत होतं की दंगल होते की काय आणि सगळे ते विचार करत होते, बट तसं काहीच झालेलं नाही आहे आणि खरंच देवाच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता सगळ्यांचीच अपेक्षा आहे की धीरज सिंग परदेशी याला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्याचे जे गुन्हेगार आहेत ते लवकरात लवकर जे आहेत ते त्यांना पकडलं जावं. काही गुन्हेगार पकडलेले आहेत पण काही अजूनही पकडलेले नाही आहेत. तर अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याच आहेत आणि हे होणार आहे हे लक्षात ठेवा. बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंकिंग करायची नेहमी. आणि निगेटिव्ह थिंकिंग केलं ना खूप गोष्टी वाईट होत असतात. म्हणजे आपल्या डोक्यात विचार पूर्ण निगेटिव्ह होतात, आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो आणि त्यामुळे काय होतं, अर्थाचा अनर्थ आणि जे होणार नव्हतं ते देखील घडून येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा दूर ठेवा, पॉझिटिव्ह राहा. आणि ते म्हणतात ना की सगळं ऑल इज वेल, यावर तुम्ही विश्वास ठेवा. ऑल इज वेल हे खूप महत्वाचं आहे. आणि सुखासमाधानाने राहायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन भांडणतंटा सोडून राहणं गरजेचं आहे. तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

4 वाजून 54 मिनिटं झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमला आहे तुमच्यासोबत. आणि मंडई नगरकरांना अभिमान होईल अशी घटना घडली बरं का. आपल्या अहिल्यानगरमधील सीए संघटनेच्या अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी संघटनेचे माजी सचिव अबुजर शेख यांनी तयार केलेल्या लक्ष मासिकाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे आणि अबुजर शेख यानं या मासिकाचं संपादन केलं. या विशेषांकात श्रीलंकेतील सीए विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला. आंतरराष्ट्रीय सहभागामुळे लक्षला राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे पोहोच मिळाली आहे आणि ते ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं पहिलं आंतरराष्ट्रीय प्रकाशन ठरलंय. त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या डिफेन्स एडिशनमुळे याची ICAI पहिले डिफेन्स थेम्ड न्यूजलेटर म्हणून नोंद झाली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याच अहिल्यानगरच्या अबुजर शेखच्या या लक्ष मासिकाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे अहिल्यानगरकरांना याच्यावर खरंच अभिमान आहे. खूप छान काम त्यानं केलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि त्याचं खूप खूप कौतुक आणि त्याला रेडिओ नगर 91.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून आणि तुम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5:01 झालाय आणि सांज रंगामध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि म्हणजे आपल्या अहिल्यानगर शहरातील पॉवर लिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी ना राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करत 5 सुवर्णपदकं आणि 5 मानाच्या ट्रॉफी पटकावून अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय बरं का। अरे म्हणजे किती अभिमान वाटतोय मला नगरकर होण्याचा की आपला नगरच्या एका पॉवर लिफ्टरनी एवढं छान काम केलेलं आहे। अनुराधा मिश्रा यांनी हे काम केलंय आणि देवनार कॉलनी गोवंडी इथं छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2026 त्यांनी विविध गटांमध्ये वर्चस्व गाजवत स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र या मानाच्या किताबासोबतच उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे। खरंच किती म्हणजे महिला कुठेच कमी नाहीये हे प्रत्येक वेळी आपल्या महिला दाखवून देतात आणि नगरची नारी सबसे भारी असं म्हणायला हरकत नाहीये आता या अनुराधा मिश्रा यांच्या कामगिरीनंतर। तर म्हणजे अशा प्रकारे अनुराधा मिश्रा यांची कामगिरी खरंच खूप सुंदर आहे आणि खरं म्हणजे या कामगिरीमुळे त्यांनी नगरचं नाव उंचावलेलं आहे, प्रत्येक महिलेचं नाव उंचावलेलं आहे, त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप कौतुक। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:16 झालेत आणि सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या इकडे ना ज्या मतदार यादी आहेत ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहेत बरं का, आणि प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत असणं आवश्यकच आहे. मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची प्रत्येक नागरिकाने तपासणी करावी असं आवाहन अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केली आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचंच मतदार यादीमध्ये नाव असणं महत्वाचं आहे. आणि अजूनही जर तुमचं नाव मतदार यादीमध्ये नाही नसेल तर तुम्ही ते पटकन लवकरात लवकर करून घ्या, आणि प्रत्येकाचं नाव असणं आवश्यकच आहे. त्यामुळे पटपट ज्यांचं अजूनही नाव नाही आहे त्यांनी नाव टाकून घ्या, त्यांनी ते नोंदवून घ्या, जे खूप महत्वाचं ठरणार आहे. ते देखील तुम्हाला देशाचे सगळे अधिकार देत असतात, त्यामुळे नागरिक होण्याचे अधिकार देत असतं, त्यामुळे हे असणं खूप महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कोमल.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 एफएम. आवाज तुमचा संध्याकाळचे 5:29 झालेत आणि सांज रंग या शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. खूप साऱ्या गप्पा तर आपण मारतो आहोत, सोबत आहेत छान छान गाणी आणि संध्याकाळची ही शांत वेळ मनाला वेड लावते, मला तर वेडच करते बाबा. मला असं संध्याकाळी काय वाटतं माहिती का, छान फक्त स्वतःसाठी वेळ काढावा आणि तो मी करते देखील. मी संध्याकाळी फक्त मला आवडतात तुम्ही, तुमच्यासोबत गप्पा मारायला, माझं मन मोकळा करायला आणि सोबतच गाणी ऐकायला, त्यामुळे मी तो वेळ राखीव ठेवलेला आहे फक्त तुमच्यासाठी. तुम्हीही असाच वेळ बऱ्याच जणांनी राखीव ठेवला असेल स्वतःसाठी. संध्याकाळचा चहा घेत घेत रेडिओ नगर 90.4 एफएम शी गप्पा मारत मारत हा असा तुमचा दिवस जात असेल किंवा तुमची इव्हिनिंग असेल. प्रत्येकाची वेगळी इव्हिनिंग असेल. कोणी कोणी आता कधी सुट्टी होते आणि कधी घराकडे पळ काढतो याकडे लक्ष देत असतील, तर काही जण जे आहेत ना ते चहा पीत पीत त्यांच्या काही गोष्टींचा विचार करत असतील, उद्या असं करायचंय, संध्याकाळी असं करायचं, आणि माझ्या ज्या महिला मैत्रिणी आहेत त्या विचार करत असतील रात्री जेवायला काय करू. हा हे सगळ्यांचे विचार असेल, पण थोडे विचार आपण बाजूला ठेवूयात का, हे विचार काय सारखेच चालणार आहेत, कंटिन्यू सातत्यानं असणार आहेत. फक्त आता संध्याकाळची वेळ, शांत एक कप चहा घ्या, खिडकीत येऊन बसा किंवा तुम्हाला जिथे आवडतं ना, घरातला जो कोपरा, घरातलं जे ठिकाण तुम्हाला आवडतंय तिथे बसा आणि स्वतःची आवडती गोष्ट करा. फक्त अर्धा तास इतकं तर आपण देऊ शकतो ना, तर बघा किती फ्रेश वाटेल, छान वाटेल. आणि रात्रीचा जो स्वयंपाक करायचा, रात्री जे कामं करायचे आहेत, उद्याचं जे टेन्शन आहे ते कमी होईल आणि स्वतःसाठी आपण आज जगलो आहोत ही भावना खूप मोठी असेल. सो ट्राय करत राहा, स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ काढत राहा. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती मराठी मनोरंजन विश्वात ना एका नव्या पर्वाची सुरुवात होतीये बरं का. सोनी मराठी वाहिनी आणि सोनी लाईव्ह या प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. आणि या पर्वातून महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन किंवा सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजे आपली होस्ट आणि आपली दोस्त असणार आहे याची कार्यक्रमासाठी धगधग गर्ल माधुरी दीक्षित. सो काय वाटतंय नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत विथ छान छान गाणी आणि सुंदर असा हा सांजरंगाचा संध्याकाळच्या रंगांचा प्रवास सोबत. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, संत सद्गुरू गोदड महाराज ट्रस्ट आयोजित रथोत्सवानिमित्त दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कुस्त्यांचा हंगामा जो आहे ना तो भरविला होता बरं का. आणि यामध्ये संत सद्गुरू गोदड महाराज केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं हरियाणाच्या अमित कुमारवर छडी टांग डावावर अस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. तर मंडळी अशा प्रकारे सिकंदर शेख ठरलाय संत सद्गुरू गोदड महाराज केसरीचा मानकरी. आणि कर्जतमध्ये सध्या हे रथोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यामध्येच कुस्तीचा हंगामा देखील झाला आणि त्यामध्ये सिकंदर शेख यानं बाजी मारलेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत राहत रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्यासोबतच. संध्याकाळचे 5:52 झालेले आहेत. आणि मित्रांनो, सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खूप भारी आहे बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की असं म्हणजे खूप कामं जे आहेत ना ते पटकन होऊन जातात. आणि आपला एखादा मेसेज आपल्याला जर कोणाला पाठवायचा असेल किंवा आपल्याला ना एखादी गोष्ट सगळ्यांना सांगायची असेल, सगळ्यांना दाखवायची असेल, सगळ्यांना समजून सांगायची असेल, तर आपण ते काही सेकंदामध्येच करू शकतो. हे फक्त शक्य होतं ते सोशल मीडियामुळे. इतका छान प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया आहे. नुकतीच आत्ता आपण सोशल मीडियावर दोन शालेय मुलींनी केलेला व्हिडिओ पाहिलेला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गोंदिवडे गावातील शालेय विद्यार्थिनींनी हातात छत्रीचा माईक बनवून रस्त्यावरील खड्ड्यांचं उपरोधिक केलं होतं. आणि धमाकेदार ग्राउंड रिपोर्टिंग सोशल मीडियावर त्यांनी केलं होतं, जे खूप छान झालं, व्हायरल झालं. आणि या व्हिडिओची गंभीर दखल घेत प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासनानं तत्काळ हालचाल करत रस्त्यावरील खड्डे भरून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. वाव, क्या बात आहे. म्हणजे एक सोशल मीडियाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला आणि त्यामुळे त्या रस्त्याची परिस्थिती जी आहे ती प्रशासनाला दिसली आणि प्रशासनानं तातडीनं हे काम हाती घेतलं. ही ताकद आहे सोशल मीडियाची, ही ताकद आहे आपल्या सगळ्यांची. आपल्या सगळ्याकडे सोशल मीडिया ची ताकद आहे आणि ती आपण वापरायला हवी, ती आपण वापरायला हवी ती चांगल्या कामांसाठी. बऱ्याचदा वाईट कामंही त्यामुळे होतात, वाईट गोष्टीही घडतात. पण ते सगळं सोडून आपण जर चांगल्या कामांकडे सोशल मीडियाचा वापर केला तर काय काय होऊ शकतो, किती बदल होऊ शकतात हे आपण सगळे समजू शकतो. त्यामुळे हे सगळं करणं खूप महत्वाचं आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म आहे तर तो कसा वापरायचा, कुठे वापरायचा, कधी वापरायचा आणि कशा पद्धतीनं वापरायचा हे आपल्या हातामध्ये आहे. तरच आपल्याकडे आहे तर आपण चांगला वापर करून घेऊयात आणि त्यामुळे जेवढी जनजागृती करता येईल, जेवढे चांगले विषय हाताळता येतील ते आपण पाहिले पाहिजे. ज्याचपर्यंत हाताळले पण गेलेत आणि यापुढे देखील जातील. मित्रांनो, आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. उद्या सायंकाळी 4 पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा छान छान अशी गाणी आणि छान छान असे कार्यक्रम. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. टाटा, बाय बाय.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आणि नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती असतात, आणि आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधीलच भगवान विठ्ठल काठे सर आहेत। ते पेशानं प्रोफेसर शिक्षक देखील आहेत, सेफ्ट्री इंडस्ट्री लिमिटेडचे डायरेक्टर आहेत, फॅमिली विश्व मॉलचे संचालकही आहेत, आणि त्याचबरोबर अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचे संस्थापक मुख्य संघटक देखील आहेत। आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचे सचिव शिवाजी वेता सर, आणि त्याचबरोबर कार्यकारी उपाध्यक्ष बाबासाहेब आंधळे सर सुद्धा आहेत। तर या तिघांचं सुद्धा मी या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करते।
3: धन्यवाद मॅडम।
2: सगळ्यात आधी सर काटे सर मी तुमच्याकडे येते, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत मी करते। जसं मी म्हणाले की तुम्ही नगरचे आहात, तुमचं बालपण आणि तुमचा शैक्षणिक प्रवास सर नगरमध्ये कसा झाला?
3: तसं पाहिलं तर अहिल्यानगर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे। माझं बालपण हे अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुका मधील मोहजदेवडे या गावी झालेलं आहे। प्रायमरी शिक्षण 7वीपर्यंत तिथे झालं, 8वी 9वी 10वी जे काही माध्यमिक आहे ते श्रीतलोक जैन विद्यालय म्हणून तिथे झालं। 11वी 12वीसाठी मी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर इथे आलो, त्यावेळेस आपण अहमदनगर म्हणायचो। त्यानंतर माझं जे सिनियर कॉलेजचं शिक्षण आहे ते अहमदनगर कॉलेज या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मी ते एम ए इंग्लिशमध्ये केलं, ते युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या ठिकाणी झालेलं आहे। आणि बी एडचं जे शिक्षण आहे ते अरण्येश्वर बी एड महाविद्यालय पुणे पर्वतीय या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर विशेष करून मला जी आवड होती ती साहित्याची होती, आणि साहित्याच्या आवडीकडून मला एक दिवस 9 जुलै 2017 रोजी अर्थशास्त्राचं एक पुस्तक सापडलं, आणि मग ठरवलं की इंग्लिशचं लेक्चरर तर आहेच परंतु अर्थशास्त्रामध्ये आपण फार मोठी शक्ती आहे ती ओळखून लोकांना जागृत करून क्रांती करू शकतो, आणि तोच गुरुपौर्णिमेचा दिवस होता। आणि त्या

0: दिवसापासून मी अर्थशास्त्राकडे वळलो आणि मग वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत आर्थिक असतील, व्यावसायिक असतील, उद्योग जगाच्या असतील किंवा ट्रेडिंगच्या असतील, शेअर मार्केटिंग असेल, इंटरनॅशनल, नॅशनल आणि लोकल मार्केट्स कसे चालतात, सामान्य लोकाला ते कळतात किती कळत नाहीत, मग याच्यावर चिंतन केलं, मंथन केलं आणि मग ठरवलं की आपला एक ग्रुप करूया, आपण या पद्धतीने पुढे जाऊया. अशा प्रकारचा प्रवास सुरू झाला आणि जानेवारी 2013 विशेष करून अर्थ आधार शक्ती बचत गटाची मुहूर्तमेढ अहिल्यानगर या ठिकाणी, समतानगर, क्रांती चौक या ठिकाणी, नगर कल्याण रोड रोवली गेली.
1: आता तुम्ही सांगितलं की अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाची 2013 स्थापना झाली आणि साधा शब्द आहे बचत आणि आपल्या प्रत्येक मानवी आयुष्यामध्ये बचत ही व्हायलाच हवी, सेव्हिंग्स व्हायला हवी. अगदी तुमचा इन्कम सोर्स जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्ही बचत करणं किंवा बचतीचा मार्ग अवलंबणं किंवा वेगवेगळे पर्याय अवलंबणं हे खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही बचत गटाचे संस्थापक मुख्य संघटक आहात, आपले अनेक श्रोते आहेत, अनेक लिस्नर्स आहेत, त्यांना बचतीची व्याख्या अगदी सोपी या माध्यमातून काय सांगाल?
0: आता बचत हे एक युनिव्हर्सल कॉन्सेप्ट आहे. आपण जर त्याला सिम्पल टू कॉम्प्लेक्स असं जरी व्याख्या करायला गेला तर सिम्पलमध्ये असं आहे, सेव्हिंग किंवा बचत याच्याशिवाय जगात दुसरं काहीच नाही. जो सेव्हिंग करतो तो वाचतो. आपण कशाचीही बचत करू शकतो, वेळेचीही करू शकतो, त्याचबरोबर आपले ज्ञान असतं त्याची सुद्धा बचत करू शकतो, विज्ञानाची बचत करू शकतो, आपल्या मित्रांची बचत करू शकतो, नात्यांची करू शकतो, इवन या विश्वातल्या शक्तीची आपण बचत करून योग्य वेळेला आपण त्याचा वापर करू शकतो. बचत याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला जी गरज असते त्यावेळेस ते वापरणं आणि ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस ती बचत तुम्हाला मदत करते, ती शक्ती असते. मग बचतीची साधी व्याख्या आहे की आर्थिक किंवा अर्थकारणाच्या विश्लेषणातून सांगायचं झालं तर तुमचं जे इन्कम आहे, 1 रुपया जरी इन्कम असला तर ॲटलिस्ट 30% तुमची बचत असावी. 30 पैसे जर तुम्ही बचत केली वयाच्या 18 वर्षापासून तर तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमच्यावर अवलंबून असणारे सर्व हे कधीही आर्थिक श्रीमंतीपासून दूर राहू शकत नाहीत. हा अर्थ जगताचा सिद्धांत आहे आणि चिंतनाचं आउटपुट आहे. म्हणून मी आपल्या सर्व श्रोतेवर्गाला एकच सांगेल, आजची वेळ हा क्षण आपला असतो, गेला त्याचा विचार करू नका. पण आजच पासून तुम्ही विचार करा की मला जी कमाई होती, माझा जो वेळ आहे, मी तुम्हाला पैशाचं तर सांगितलं, 100 रुपये कमवले 30 रुपये बाजूला ठेवा, बचत करत राहा, बचतीच्या नंतर इन्व्हेस्ट करत राहा. इन्व्हेस्टमेंटून स्वतःची इंडस्ट्री उभी करू शकता, इंडस्ट्रीमधून तुम्ही मोठं कार्पोरेट विश्व तयार करू शकता आणि कार्पोरेट विश्वातून तुम्ही हे अर्थविश्व आपलं उभं करू शकता. तर हे जे आहे, दुसरं असं आहे, बचतीचं सर्वात एक महत्त्वाचं स्ट्रॉंग असं तुम्हाला कारण सांगेल का, ज्यावेळेस तुमच्याकडे बचत खिशात असते तेव्हा तुमच्या शरीरातली ऊर्जा ही प्रचंड वाढलेली असते. खिशात पैसा आहे आणि खिशात पैसा नाही कधी कल्पना करून पहा. पैसा असला की तुमच्या चेहऱ्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक सेन्स सेल्स तुमचं वेगळं काम करतात आणि नसला का तेच निराशेच्या गर्तेत गेल्यासारखं होतात. म्हणून युनिव्हर्सल एनर्जीचा सिद्धांत आहे, तो करंटमध्ये मोजला जातो आपल्याकडे प्रवाह, आणि करन्सी ही पैशामध्ये मोजली जाते. म्हणून आपण हे अर्थ जे नाव दिलेलं आहे तर अर्थाची बचत करा, मग जीवनाचा अर्थ जो आहे तो सुद्धा आपल्यासाठी बचत करून ठेवा. आयुष्याचं मर्म आणि अर्थ सांगतो की 100 मिनिटातले 30 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या, तुम्हाला आयुष्यात कधी कशाची कमतरता पडणार नाही.
1: आज आपण पाहतो आहोत की बचत करण्यासाठी भरपूर पर्याय आज आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी घरामधल्या साखरेच्या डब्यामध्ये साचवलेले पैसे ते शेअर मार्केटपर्यंत असे अनेक इन्व्हेस्टमेंटचे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. काळानुरूप हे कसे वाढत गेले किंवा कशामध्ये बचत करावी याबाबत काय सल्ला द्याल?
0: मी आत्ताही तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण आता किचनपासून घेऊया. साखर आहे, साखर प्रमाण किती घावी हे आपल्याला माहीत नसतं. जेव्हा डॉक्टर सांगते तेव्हा कळतं की तुम्ही एवढे का. पण डॉक्टरने जर सांगितलं की आपण 1-5 ग्रॅम साखर घावायची, माझं मत हे त्याच्यातही तुम्ही 4 ग्रॅम घावी, 1 ग्रॅमची बचत करा. खाण्यातही बचत करा, कारण ती बचत जी आहे ती तुमची शक्तिवर्धक आहे. कदाचित खाण्याने शक्ती वाढते असं तुम्हाला वाटेल, परंतु न खाल्ल्याने सुद्धा शक्ती वाढते. आणि दुसरं जे कार्य होतं का, ह्या बचतीमुळे तुमच्याकडे आकर्षण बिंदू तयार होतो, आकर्षण केंद्र तयार होतो. उदाहरणार्थ जेव्हा साखर तुमच्या शरीराची पुरेशी राहील तर तुमचं शरीर चांगलं राहतं किचन सारखं. तसंच बचतीचं असं आहे की पुरेशी बचत तुमच्याकडे असेल तर आयुष्यामध्ये असं ग्रामीण भागात म्हटलं जातं की कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत, ना पैशासाठी ना कोणत्याही गोष्टीसाठी. ह्या बचतीचा अत्यंत मूलमंत्र आहे.
1: बचत गटाची जी स्थापना झाली ती 2013 मध्ये झाली, त्याची सुरुवात कशी झाली होती?
0: सुरुवात अशी झालेली आहे की अहिल्यानगरमध्ये मी येताना 2011 साली आलो मॅडम. माझं घर बांधलं गेलं क्रांती चौक समतानगर विद्या कॉलनी नगर कल्याण रोड येथे. मी ग्रामीण भागातून आल्यानंतर माझे मित्र परिवार कोणीच नव्हता, एकटाच होतो. आणि संध्याकाळची वेळ होती, तिथे माझ्या शेजारचे एक हराळ गुरुजी म्हणून, त्यांचं नाव पंडितराव हराळ गुरुजी, ते तिथे आले. आम्ही दोघं बसलो, आमची मैत्री झाली. आणि तेवढ्यात एक वयोवृद्ध मोहनराव नागवडे हे पण त्या ठिकाणी आले. आणि असे आम्ही 3-4 दिवस बसलो. नंतर म्हटलं आपण एकत्र आलं पाहिजे, आपली ओळख झाली पाहिजे, परिचय झाला पाहिजे. पण याच्यासाठी आजचं जग हे पैशाभोवती फिरतं हे सगळ्याला माहिती आहे. मनी इज द सेंटर ऑफ दिस वर्ल्ड, कोणी काहीही म्हणो पण त्याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणलं लोक कुठं एकत्र येतील जिथं पैशाचं थोडंफार व्यवहार पाहिजे. आता ही बचत गटाची माझी कल्पना मी 1998 मध्ये माझ्या गावामध्ये राबवली. त्या काळामध्ये मी 16 बचत गट तयार केले होते आणि त्याच्यातला एक बचत गट चालला, त्याचा टर्नओवर आता 1 CR आसपास आहे. त्यांनी बिझनेस उभा केलेला आहे, मला आनंद वाटला. बाकीचे बंद पडले. आणि मग त्याच धर्तीवर मी अहिल्यानगरमध्ये आपण बचत गट सुरू करूया. आम्ही दोघं बोलत असतानाच मोहनराव नागवडे सर म्हणले करा, हे घ्या माझे 500 रुपये आणि सुरुवात करा. मग आम्ही हे फक्त परिचय होऊन आणि एकमेकाला अर्थ आधार देण्याचं आमच्या, कारण मॅडम असं आहे आपण किती जवळचे मित्र नातेवाईक असू द्या, कोणी पैसे मागितले की आपण अनेक वेळा विचार करतो द्यायची का नाही, दिले तर परत येतील का नाही. बर घेताना हसत घेतात, देताना मात्र फार त्रासदायक गोष्टी करून वापस करतात. असा अनुभव 90% असतो, 10% चांगला असतो. मग याच्यावर 16 पर्याय असा आहे की बचत गट स्थापन करा, गरज लागली त्यांना आधार द्या. ही कल्पना रुजली, 2 लोकांतून झाली. नंतर सुरेश ढवळे साहेब प्रथम आमचे सचिव शिक्षण विस्तार अधिकारी आहेत, ते आम्हाला जॉईन झाले. मग आम्ही तिघांनी सुरुवात केली. नंतर 10 लोक झाले, 10 सुयोग पार जोडला गेला. सुयोग पारचे अनेक तरुण जोडले गेले, नंतर विद्या कॉलनी. आणि असं करता करता आज आमच्या बचत गटाचे 1765 लोक झालेले आहेत. बचत गटाचा टर्नओव्हर आता 13 करोडवर गेलेला आहे.
1: एक बचत गट चालवणं ही सोपी गोष्ट नाही. यासाठीची जी कार्यपद्धती असेल किंवा यामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता व्यवहारामध्ये खूप महत्वाची आहे. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की आर्थिक व्यवहार जेव्हा आपण देण्याघेण्याचा करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची असते ती पारदर्शकता. आणि ही जर असेल तर एखादा बचत गट जो आहे तो अगदी सुरळीतपणे सुरू राहतो किंवा चांगली वाटचाल करतो. तर हे कसं मिळवलं?
0: आता एक बचत गटाची ही कल्पना जी, याचा थोडा आपण इतिहास बघायला गेलं तर हे बांगलादेशसारखं एक वर्ल्डमध्ये छोटासा देश गणला जातो, पण त्या ठिकाणी एक प्राध्यापक मोहम्मद युनुस नावाचे इकॉनॉमिस्ट, त्यांनी पहिल्यांदा एक कन्सेप्ट राबवली गेली. त्याच्या अगोदर सेव्हिंग्सवर किंवा कोऑपरेटिव्ह मुवमेंटवर जगामध्ये अनेक प्रयोग झाले, परंतु ज्याला मूर्त रूप आहे ते प्राध्यापक मोहम्मद युनुस यांनी दिलं. आणि त्या बचत गटाचं आपण ॲक्सेप्टन्स 1982 दरम्यान केलं. आपल्या इकडे त्याला महिला सशक्तीकरण किंवा महिला सक्षमीकरण असं नाव देण्यात आलं. स्वीकारलं गेलं, अनेकांनी त्यामध्ये भाग घेतला, परंतु त्याची कार्यपद्धती जी आहे ती 90% लोकांना माझ्या मते तरी पूर्णपणे समजली गेली नाही. आणि म्हणून त्याचं जे आउटपुट होतं ते काही निघालं नाही. कारण मोहम्मद सरांचं म्हणणं होतं की ह्या जगात झिरो पॉवर्टी आली पाहिजे, झिरो कार्बन इमिशन्स आलं पाहिजे आणि झिरो अनएम्प्लॉयमेंट राहिलं सकतं. मी आज सांगू शकतो, माझी त्यांची ओळख नाही आहे काही नाही, परंतु मी एक वाचक अभ्यासक म्हणून की ह्या जगामध्ये आपण झिरो पॉवर्टी आणू शकतो. आणि त्याचं मुख्य कारण एकच आहे की आपलं जे काही टीमवर्क असतं, हे आपण जे ट्रस्टी असतो हे 100% नाही 1000% ट्रान्सपरंट पाहिजेत. आपलं आपण ट्रस्टी आहोत, आपण त्याचे मालक नाही. ह्या बचत गटाचे मालक जे असतात हे सर्व सभासद असतात, संघटक हा त्याचा कणा असतो आणि संघटकामार्फतच हे सगळं काही चाललं जातं. म्हणून हे संघटक जितके चांगले आपण ट्रेन करू, जितके चांगले ते संघटन करतील, तेवढा बचत गट मोठा होतो आणि मग त्या बचतीतून एक मोठं असं वटवृक्ष तयार होऊ शकतो. कसे आपण आता हा फार मोठा नाही आहे, आमचा 1765 आमचं टार्गेट हे जवळजवळ 100,000 लोक आम्हाला 5 इयर्समध्ये जोडायचे आहेत. जेव्हा जोडतील तेव्हा कुठेतरी आम्ही एक माइलस्टोन केला असं आमचं राहील. तर तुमचा प्रश्न कार्यपद्धतीवर होता, तर ही बचत गटाची जी कार्यपद्धती आहे मॅडम, की आपण दर महिन्याला 500 रुपये लोकांकडून सभासदांकडून घेतो. ते घेतल्यानंतर आपले संघटक ते कलेक्शन करतात. एका आपला छोटा जो काही गट आहे त्याला कम से कम 10 मेंबरची गरज असते. त्याची मेंबरशिप जी असते ती मेंबरशिप आम्ही 10 लोकांची करत असताना एका घरातले कितीही मेंबर होऊ शकतात. इतर बचत गटात आणि याच्यात असा फरक आहे, आमच्याकडे आधार कार्ड ज्या मुलाला किंवा मुलीला प्राप्त झालं तो आमच्या बचत गटाचा मेंबर होऊ शकतो. तो मायनर असतो, त्याचे ट्रान्झॅक्शन आई वडील आजो आजोबा कोण जे करतील त्यांनी करायचं असतो. मग त्यांचंही मेंबरशिप घेतो आम्ही. त्याच्यानंतर वयोवृद्ध जे असतात, ज्यांचा लास्ट ब्रेथ जवळ आलेला आहे असं वाटतं की 90 वर्षाचे 80 वर्षाचे आहेत, अर्थकारणामध्ये याची काही किंमत राहिलेली नाही असं ज्या आपल्या समाजाला वाटतं, आमच्या बचत गटाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही त्यांनाही आमचं सभासदत्व देतो. आणि हे देत असताना आम्ही फक्त आमचं बचत गटाचं वय काउंट करतो, बाहेरचं वय आम्ही काउंट करत नाही. मग हे एकदा सभासद झाले की असे 10 सभासद एकत्र येतात आणि 10 सभासद आल्यानंतर त्यांचा एक प्रमुख असतो, त्याला आपण संघटक म्हणतो. 10च्या पुढे जर झाले 20 पर्यंत एक संघटक आणि एक सहसंघटक असतो. यांचं काम काय असतं की 11 तारीख ते 20 तारीख या दरम्यान ते 500 रुपये गोळा करायचे, ते आपलं जे काही बचत गटाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जमा करायचे, तिथून आपण बँकेमध्ये जे खातं खोललेलं आहे त्या खात्यावर जमा करायचे. 20 तारखेनंतर या पद्धतीने बचत गटाचा हा भरणा केला जातो. 20 तारखेनंतर आमची कार्यपद्धती अशी सुरू होती की ज्यांना आर्थिक निकड आहे, गरज आहे, कर्ज घ्यायचं आहे, मग यांना आम्ही कर्ज देतो. आता जगामध्ये अनेक प्रकारच्या पद्धती आहेत, अनेक मॉर्गेज घेतात, अनेक त्याच्यावर डॉक्युमेंट्स करतात. मॅडम, आमच्या बचत गटाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं कागदपत्र त्याच्याकडून घेत नाही. आम्ही काय केलेलं आहे की आम्ही कर्ज देत असताना तुमच्या आमच्याकडे जर 1000 रुपये असतील तर पर्सनल लोन आम्ही तुम्हाला 90% देतो, म्हणजे 900 रुपये देतो. तुम्हाला जर त्याच्यापेक्षा जास्त कर्ज हवं असेल तर तुम्हाला जे जामीनदार होतात त्या जामीनदाराची आणि तुमची जी एकत्रित बेरीज होते बचतीची त्याच्या 70% आम्ही तुम्हाला जामीन कर्ज देतो आणि बाकीचं जे आहे ते बचत गटाकडे असतं. म्हणून बचत गटाविषयी आम्ही एक वाक्य सांगितलेलं आहे की बचत गट कधी आमचा डुबणारही नाही आणि कोणाचा नया पैसाही कधी बुडणार नाही. इवन आजकाल कोणत्याही सिस्टीमवर लोकांचा भरोसा राहिलेला नाही, बऱ्याचशा बँका असतील याच्या असतील, परंतु त्याच्यातल्या चांगल्या बँकाचं चांगलं आहे. आणि आम्ही एक वैशिष्ट्य आमचं तत्व आहे की सर्वोत्तमात सर्वांचे कल्याण, जे जे उत्तम आहे, जे सर्वोत्तम आहे ते स्वीकारायचं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. मग आता हे बचत गटाची जी कर्ज पद्धती, याच्यात आम्ही सर्व बँकांचा अभ्यास केला की कर्ज कसं देतात, कर्ज वसूल कसे करतात, पतसंस्थेचा केला, सहकारी बँकांचा केला, प्रायव्हेट फायनान्शियल कंपन्यांचा केला, आणि कळालं की आपण कसं केलं पाहिजे की जे लोकांना सोयीचं होईल, बर्डनही वाटणार नाही आणि देतानाही सहज होईल, अशी आमची परतफेड आहे. की समजा आम्ही एका सभासदाला 30,000 रुपये लोन दिला, तर 30,000 रुपये आमचा 500 रुपये आपली बेसिक वर्गणी आहे, हा गुणांक ग्राह्य केलेला आहे आम्ही का त्याच्यावरून कॅल्क्युलेशन केलेले आहे. 30,000 लोन दिल्यानंतर आता त्याला पहिल्यांदा हे 500 रुपये त्याची वर्गणी असते, त्याला वर्गणी म्हणण्यापेक्षा आता आम्ही त्याला बचत म्हणतो. पूर्वी त्याला वर्गणी म्हणायचं, आता जसे जसं कालानुरूप आम्हालाही कन्सेप्ट क्लिअर होतात आम्ही ते केलं, ही बचत असते आणि ह्या 30,000 परतफेड 5 वर्षात करायची असते. म्हणजे हे 30,000 जे आहेत ते आपल्याला 5 वर्षात फेडायचे आहेत, म्हणजे आपल्याला 60 महिने असतात. मग 500 रुपये ते घेतो आम्ही, म्हणजे 500 बचत प्लस 500 कर्जाचा हप्ता, आणि 1,000 रुपयाला 5 रुपये व्याज आहे आपलं, 6% वार्षिक दर आहे. मग 30,000 × 3×5 = 15, 150 रुपये व्याज होतो. म्हणजे टोटल त्यांना ज्यावेळेस हप्ता येतो, भरणा येतो पुढच्या महिन्याचा, तो 500 + 500 + 150 असं 1,150 रुपये भरले की त्यांचं कर्ज रिफंड सुरू होतो. कदाचित आता कर्ज दिलं त्यांनी भरलंच नाही, तर आम्ही जे जामीनदाराचा त्यांना घेतलेलं आहे, सह्या घेतलेल्या आहेत, 3 महिने त्यांची वाट पाहतो आम्ही. तो भरणा जर नाही आला तर जे जामीन झाले त्यांच्या बचतीतून आम्ही बचत गटात भरणा करून घेतो. म्हणजे कोणाचंही कर्ज कोणीही बुडू शकत नाही, कारण कर्ज देतानाच आपण किती 70% दिलेलं असतं, 30% बचत गटाकडे असतं. म्हणून आम्ही अशी कन्सेप्ट केलेली का तुमचा पैसा आहे तर एक नाही पैसा आहे बुडणार नाही, बचत गट कधी डुबणार नाही. या पद्धतीने प्रक्रिया आहे. 30,000 हे आहे, 60,000 असे आहे, नंतर 90 आहे, म्हणजे 30,000 पटीत आम्ही केलेलं आहे. तसंच ते गुणांकन आहे. 30,000 जसं 500 हप्ता आहे, 60,000 1,000 हप्ता येईल, 90,000 1,500 आहे, 21,000 2,000 येतो, 1,500 2,500 81,000 3,000 हप्ता येतो, आणि बाकीची बचत त्यांची चालू असते. या पद्धतीने परतफेड होत राहते. ही एक आमची बाब आहे. आता व्याजाचा दर कसा असतो की व्याजाची आमची विशेष पद्धती आहे. आम्ही 3 पब्लिक बँका सॉरी 3 खाजगी बँका 3 सहकारी बँका यांचा जो सरासरी व्याज दर आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतो, त्याचं सरासरी काढतो, आणि त्यांच्या व्याजदरापेक्षा 3% कमी असतो किंवा कमीत कमी 1% तरी कमी व्याजदर ठेवतो. आता आमच्या संकल्पनेनुसार आम्ही बचत गटामुळे मिनिमम 3% आम्ही व्याजदर ठेवणारच. त्याचं कारण असं आहे, 1% मॅनेजमेंट आणि सगळ्यांना द्यावं लागतात, 1% डिव्हिडंड म्हणून द्यावा लागतो, आणि 1% हे आपल्याला डेव्हलप होण्यासाठी, विकसित करण्यासाठी बचत गट ठेवावा लागतो. या पद्धतीने हे बचत गट चालू होतो. आता एक राहिलं महत्त्वाचं की आपण जे काही वर्षभर त्यांना पैसे देतो, हे वर्षाच्या शेवटी आम्ही आपण देतो 6% पैसे, वर्षाला आम्ही डिव्हिडंड त्यांना या मागील वर्षी 4.65% रिटर्न दिलेला. म्हणजे बचत गटाचं जे उत्पन्न आहे, हे बचत गट जे इंटरेस्ट येतं हेच बचत गटाचं उत्पन्न असतं. आता एक साधी गोष्ट आहे की सेल्फ हेल्प ग्रुप असं शब्द आहे इंग्लिशमधून, त्याला मराठीत आपण त्याचं ट्रान्सलेशन करतो स्वयं सहायता समूह. म्हणजे बचत गटाची ही मूळ कल्पना आहे की आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि आपल्याला सहाय्य करायचं. आता बचत गटाचे कर्ज आम्ही बचत गटातल्या मेंबरलाच देतो, त्यांचं आलेलं व्याज लाभांश रूपाने आम्ही त्यांनाच परत देतो. म्हणजे या प्रकारे एक प्रकारे त्यांना आम्ही लेंडर आणि बारोअर, म्हणजे एक तर सावकाराही करतो आणि कस्टमर करतो त्याचे, आणि पर्यायाने तुम्हाला त्याचा लाभांशही मिळून देतो, उत्पन्न मिळून. ही एक बाजू झाली. दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे, जे संघटक आपलं काम करत आहेत यांना आम्ही 2% हे ऑनररी पेमेंट देतो त्यांना. म्हणजेच काय की एखाद्याने 500 रुपये वर्षभर गोळा केले, समजा तुम्ही मेंबर आहात आमच्या पाचात, तुमचे मी 500 रुपये गोळा केले वर्षभर तुमचे होतात 6,000 रुपये. त्या 6,000 रुपयामागे बचत गट मला कलेक्शन करतो, 120 रुपये देतो. आणि याच्यामध्ये हे सगळं माझं येणं जाणं पेट्रोलिंग ही वाचतं. याच्यामुळे कोणीही संघटक नाराज नाही आहे. ज्याला अर्थकारणात असं म्हटलं जातं की तो सगळ्याला मिळाला पाहिजे. जसं आम्ही आता इकॉनॉमीचे कन्सेप्ट सांगितलेले पुढे येईलच तुम्हाला की इंट्रा बेसिक बॅलन्स बेस्ट सुप्रीमो इकॉनॉमी. जसं ईश्वराने ही निर्माण केलेली धरती आहे, इथं हवा पाणी अन्न हे सर्वांना लागतं, तसं अर्थ हे सर्वांना गरजेचं असतं. प्रत्येक म्हणून आम्ही त्या प्रत्येक घटकाचा विचार करून याची रचना केलेली आहे.
1: बचत गटाच्या कार्यकारी पद्धतीबद्दल किंवा सदस्यांबद्दल किंवा अगदी कर्जापर्यंत आपण आलो आहोत, पण एक बचत गट चालवत असताना काय चॅलेंजेस बचत गटाला येऊ शकतात?
0: चॅलेंजेस एकच आहेत, आपली नियत साफ असेल. हिंदीत बोललो मी, आपला जर हेतू शुद्ध असेल आणि आपलं मन निर्मळ असेल, येणाऱ्या व्यक्तीचं आपल्याला पैसे जे आहेत ते योग्य कारणी लावायचे आहेत, माझ्याबरोबर त्यांचाही विकास करायचा आणि त्यांच्या विकासात माझा विकास, माझ्या विकासात त्यांच्यात, थोडक्यात सर्वांच्या श्रीमंतीत आपली श्रीमंती किंवा आपल्या श्रीमंतीत सर्वांची श्रीमंती, हे जगाला सुखी करण्याचा जो मंत्र आहे याची मानसिकता माइंड ॲटिट्यूड तुमचं जर असेल तर याच्यात चॅलेंजेस नाही. पण तुमच्या मनामध्ये जर मॅल प्रॅक्टिसेस किंवा चुकीच्या धारणा असतील तर याच्यातून आपलं काही स्वार्थ साधायचा, ज्याला आपण वेस्टेड इंटरेस्ट म्हणतो, ते जर असतील तर बचत गट टिकत नाही. आता बरंच असं झालं, आम्ही जेव्हा मोठमोठे अधिकारी आहेत मॅडम, आमच्या बचत गटाचं वैशिष्ट्य असं आहे की पोचा मारणारे आहेत, घर साफ करणारेच आहेत, भांडे घासणारे आहेत, झाडणारे आहेत, पोलीस आहेत, माझे सैनिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्रोफेसर आहेत, डॉक्टर आहेत, इवन वेगवेगळ्या क्षेत्रातले ऑफिसर लोक आहेत, सामान्य शेतकरी आहे, इवन आणि साधे विद्यार्थी आहेत किंवा साधे मुलं आहेत, म्हणजे सर्वसमावेशक असं आम्ही बचत गट तयार केलेला आहे.
1: माणूस तेव्हाच कर्ज काढतो जेव्हा त्याला आर्थिक अडचणी येते किंवा कुठल्या ना कुठल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कर्ज काढतो. तर वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज जे आहेत ते बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात, जसं की गट कर्ज असेल किंवा कर्ज रिन्युअल करणं असेल. पण क्रेडिट कार्ड कर्ज, आजकाल आपण पाहतो की क्रेडिट कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर ही पद्धती काय आहे कर्जाची?
0: आता तुम्ही ज्या बोलल्या आहेत, आपलं बचत गटाचे कर्ज पद्धती ही जवळजवळ 7 प्रकारची आहे. एक आहे वैयक्तिक कर्ज, दुसरा आहे जामीन कर्ज, तिसरा आहे पूर्ण सदस्यत्व कर्ज, चौथा आहे नूतनीकरण कर्ज, पाचवा आहे गट कर्ज, सहावं जे आहे ते तारण कर्ज, आणि सातवं आहे क्रेडिट कार्ड कर्ज. आता आपण येऊया क्रेडिट कार्ड कर्जावर की क्रेडिट कार्ड आम्ही काय केलेलं आहे की आमचं एक मूळ वाक्य असं आहे की आमच्या बचत गटाला कोणी जॉईन झाला तर तो भोका राहू द्यायचा नाही. जो जॉईन झाला त्याला बेघर आम्ही राहू देणार नाही. जो आम्हाला जॉईन झाला त्याला आम्ही बेकार, त्याला बेरोजगार राहू देणार नाही. आमचे टार्गेट आहे की आम्हाला यांना अन्नही द्यायचं आहे आणि तेही चांगलं दर्जेदार अन्न द्यायचं, दुसरं त्यांना घरही द्यायचं, ऑफिसेसही द्यायचे, किंवा त्यांचे जे उडान असेल, स्वप्न असतील, याला मदत करायची. मग हे करताना आपण काय केलं आहे की हा जो पैसा आहे आपण जे देतो आहे पैसे, आता हे पैसे दिल्यानंतर आता तुमचा प्रश्न असा होता, काय प्रश्न होता?
1: क्रेडिट कार्ड.
0: हा, एक क्रेडिट कार्ड आहे. मग आम्ही काय केलं की जनरली 4 माणसांचं कुटुंब असेल, याला सर्वोत्तमात सर्वात जास्त जर व्यवस्थित फूड खायचं असेल, पौष्टिक आहार घ्यायचा असेल, किंवा किचनमध्ये किंवा त्यांना कपडे लागते, कितीपर्यंत पैसे लागू शकतात? मग आम्ही जनरली आमचे सगळे तज्ज्ञ बसले आणि त्यांनी चर्चा केली का 25,000 रुपये यांच्या खिशेत असतील तर यांचा महिना आरामात निघू शकतो. आणि मग आम्ही 25,000 रुपये त्यांना क्रेडिट द्यायचं ठरवलं. हे 25,000 क्रेडिट असं देतो आम्ही की त्यांना ते आमच्याकडे कार्ड असणार, त्या कार्डावर त्यांची बचत आमच्याकडे किती आहे ते आम्हाला माहीत आहे. ज्यांची बचत, आता आमची बचत ही 80,000 झालेली आहे, आम्ही 25,000 आधी दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही नियम बनवले त्यावेळेस ती 75,000 होती, म्हणजे 75,000. म्हणून आम्ही 25,000 लिमिट केली. पण दुसरा एक जनरल नियम आहे की तुमची जी बचत आहे मार्चच्या अखेर त्याची पुढच्या वर्षासाठी 1/3 असं क्रेडिट तुम्हाला दिलं जाणार. म्हणजे 60,000 असेल तर तुम्हाला 20,000 क्रेडिट देऊ, 1,20,000 असेल तर 40,000 देऊ. ह्या पद्धतीने क्रेडिट देणार आणि ते 45 दिवसासाठी असणार. म्हणजे कसं की आज तुम्ही घेतले 25,000 रुपये तर आजपासून 45 दिवसात तुम्ही ते बचत गटात रिटर्न करायचे. पण याच्यावर कसल्याही प्रकारचं व्याज नाही. दुसरं, कॅश तुम्हाला दिली जाणार नाही. ही जी काय आमची कंपनी आहे, आमच्याच बचत गटाची आम्ही सेफ्टी इंडस्ट्रीज काढलेली आहे, त्याचे जे आमचे आउटलेट्स आहेत म्हणजे त्या शाखा आहेत तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. बाहेर याच्या खरेदी करता येणार नाही. आणि मग ते 45 दिवसात जर तुम्ही रिटर्न नाही केले तर ह्या क्रेडिट कार्ड तुमचे जे पैसे बचत गटात असतात ते आम्ही बचत गटातले वर्ग करतो त्या कंपनीकडे. आणि त्याच्याही तुम्ही जर त्याच्या पुढे थकवलं तर मग मात्र तुम्हाला 3% एक्स्ट्रा इंटरेस्ट रेट लावला जातो. म्हणजे आपण 6% कर्ज देतो, तुम्हाला 9% आम्ही परत घेतो. ओके.
1: या सगळ्याचे फायदे सर्वसामान्य लोकांना किंवा प्रत्येक व्यक्तीला काय आहेत बचत गटाचे फायदे?
0: आता बचत गटाचा पहिला फायदा असा आहे की आपल्याला बचतीची सवय लागते. काय होतं, खूप मोठे लोक असतात त्यांना फार पैसा येतो जातो, परंतु अनेक लोक क्रायसिसमध्ये आलेले आपण पाहिलेले आहेत समाजामध्ये. आणि आमचे जे संस्थापक आहेत हराळ गुरुजी, आम्ही चर्चा करताना एकच सांगितलं की त्यांनी मला सांगितलं, मीही उदळपट्ट्याच होतं तोपर्यंत, मलाही कळत नव्हतं, परंतु ते खरे आमचे गुरु झाले, की सर तुम्ही काय करा 2 रुपये बाजूला ठेवत चला. आणि मग ती कल्पना आवडली आणि मग आम्ही ठरवलं की ही सवय सगळ्यांना लागावी. जे आपल्याशी ठावे ते लोकांना सांगावे, जे आपण करतो चांगलं ते सर्वांना. या पद्धतीने बचत आम्ही लोकांना सांगितली आणि मग ते बचत ते करायला सुरुवात झाली. मग पहिला फायदा होतो बचतीची सवय. बचत असली की त्याच्यातून गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केली की तुमचा पैसा जास्त वाढतो. पैसा वाढला की तुमची बुद्धी त्यात चालायला लागते. असं म्हणतात की पैसा नसेल तर विद्वानाचीही बुद्धी बंद पडते, पैसा जर असला तर सामान्यही बुद्धिवानापेक्षा चालतं. म्हणजे आता ते खरं का खोटं ते सायंटिफिकली शास्त्रज्ञ प्रूव करते, पण ऐक्यवातली माहिती आहे. पण खरोखर असं आहे. तिसरा फायदा असा आहे की तुम्हाला एक बचत गटात आल्यानंतर ओळख निर्माण होते. एकमेकाला सहाय्य करण्याची, एकमेकाला मदत करण्याची जी आधार देणं, आम्ही आमच्या बचत गटाचं नावच सांगितलं आहे, अर्थ आधार शक्ती. म्हणजे पैशाचा आपण आधार तर देतो, ही एक शक्ती तयार होते. उदाहरणार्थ आमच्या बचत गटात सर्व डिपार्टमेंटचे लोक आहेत. एखाद्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन लागला, काही अडचण आली माहिती, आम्ही फोन करतो, ते मदत करतात. आपल्या बचत गटाचं आहे, ओके, तेवढं सहकार्य करू. मॅल प्रॅक्टिसेस करत नाहीत, पण एक आधार असतो का आपलं कोणीतरी आहे, त्या पद्धतीने त्यांना ते सहकार्य होतं. मग अशा सर्व क्षेत्रामध्ये होतात आमचे सर्व क्षेत्रातले मित्र. आम्ही सर्व क्षेत्रातल्या लोकांना जवळ करतो आणि हा एक फायदा होतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा फायदा असा आहे की ही जी बचत आहे याच्यामधून आपण इंडस्ट्री उभा करू शकतो. गुंतवणूक आता हे की आपल्याला जर जाणीव झाली स्वची, म्हणजे स्वयं सहायता बचत गटाची, तर तुम्हीच उद्योजक होऊ शकता. तुमचा उद्योग उभा करू शकता आणि त्याच्यात अनेकांना सामावून घेऊन त्यांचे संसार उभे करू शकता. ही पण बचतीतली मोठी ताकद आहे. त्याच्यानंतर असं आहे की बचतीचे अनेक छोटे छोटे फायदे आहेत, पण हीच बचत मग आम्ही काय केलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे तुमचा डिव्हिडंड जर 7,500 रुपये आला वर्षाला, त्याच्या पुढे तुम्ही बचत भरायची नाही. तर अमृत वेल योजना म्हणून आहे ती तुमच्यासाठी आणि तुमच्या जे काही नॉमिनीज आहेत त्यांच्यासाठी कंटिन्युअस ती चालत राहील अशी ही बचतीची संकल्प. त्याचाही फायदा तुम्हाला होतो. त्यानंतर कंपनीचं क्रेडिट कार्ड भेटतं. त्यानंतर तुम्ही ह्या बचतीमध्ये संघटक, सहसंघटक, डायरेक्टर या पदावर काम करू शकता. तुम्हाला प्रेम, पैसा प्रतिष्ठा ह्या गोष्टी मिळत राहत. आजचंच उदाहरण देतो, ह्या बचत गटाची आणि ह्या सर्व सहकाऱ्यांचीच एक टीम म्हणून आज तुमच्यासारख्या प्रख्यात असणाऱ्या रेडिओने आम्हाला बोलवलं, नाही तर कोण आम्हाला ओळखत आहे? नगरमध्ये आम्ही आलो, आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं. स्टँडवर आम्ही पेपरावर वर्तमानपत्रावर झोपणारी व्यक्ती, आज तुमच्यासारख्या रिप्युटेड याच्यामध्ये तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, म्हणजे ही एक ताकद प्रतिष्ठा याच्यामुळे निर्माण होते. दुसरं असं आहे, एकमेकाला जेव्हा आपण सहाय्य करतो त्यांचे आनंद अश्रू आपण पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या पृथ्वी तलावरचं सुख काय, समाधान काय, हे आर्थिक आधारामध्ये आहे, प्रेम देण्यात आहे.
1: नक्कीच नक्कीच, कुठलंही काम टीम वर्क शिवाय सर पूर्ण होऊ शकत नाही, यासाठी टीम कशी तयार झाली?
0: हा, आता टीम अशी मॅडम, आमचा एक कन्सेप्ट आहे इन्क्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह, आयडियलिस्टिक सिस्टीम, बेस्ट सिस्टीम. आम्ही काय करतो, आव्हान सर्वांना करतो, सगळे या, त्याच्यामध्ये त्यांचे व्यवहार पाहिले जातात, ट्रान्झॅक्शन, दर महिन्याला बचत भरतायत का, कर्ज घेतलं व्यवस्थित फेडतायत का. किंवा आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्ही जेव्हा भेटतो, भेट एक झाली, दोन झाली, दहा झाल्या, तुमच्या वर्तनातून, वागण्यातून, कृतीतून, याच्यातून कळतं की हे सच्चा माणूस आहे की लुच्चा माणूस आहे. मग जे जे काही चांगले लोक आहेत, या लोकांचं आम्ही जवळ करतो, त्यांना त्यांची टीम तयार करतो, जोडून घेतो. जे आम्हाला वाटतात की हे गैरफायदा घेतात, यांचं काहीतरी वेगळे अर्थ आहेत, यांना आम्ही बाजूला करतो. कारण आमचं असं आहे की आम्हाला काही याच्यातून वेगळं कमवायचं आहे असा आमचा हेतू नाही. आमचा हेतू असा आहे की बेस्ट पीपल, बेस्ट माइंड, बेस्ट हेड्स, बेस्ट जल मसल्स पॉवर कम टुगेदर अँड एक्झिक्यूट द बेस्ट फॉर द सोसायटी, या पद्धतीने टीम तयार केली.
1: नक्कीच. आता आपल्या सोबत स्टुडिओमध्ये या बचत गटाचे सचिव सुद्धा आहेत शिवाजी वेतासर. मी आता तुमच्याकडे येते की तुम्ही या बचत गटाशी कसे जोडले गेलात?
2: मी ज्यावेळेस कल्याण रोडला 2011 आलो, पण हे जे बचत गट आणि आपला ज्येष्ठ नागरिक संघ आहे, ते सानिध्यात थोडं थोडं जाऊन, म्हणजे त्यांच्या माध्यमातून थोडं मार्गदर्शन घेऊन, त्याच्यानंतरच मला हे बचत गटाचं संदर्भात माहिती मिळाली. मग संध्याकाळच्या वेळेत जर आपल्याला इकडं तिकडं फिरण्याच्या पेक्षा जर आपण ज्येष्ठांचं किंवा यांचं मार्गदर्शन घेतलं तर ते सर्वात चांगलं राहील. म्हणून त्यावेळेस मला आपले प्राध्यापक भगवान काटे सर, बाबासाहेब आंधळी सर, रोकले सर, कोतकर सर, हराळ गुरुजी हे भेटले आणि त्यांचं मी काही दिवस थोडस माहिती घेतली, त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मग मी ह्या बचत गटामध्ये सामील झालो.
1: एक सदस्य ते सचिव हा प्रवास कसा होता?
2: सदस्य ते सचिव, सदस्य काम करत असताना आपल्याला ज्यावेळेस हे सचिव हे पद काम करायचं, तर सचिव हे संघटनात्मक पद आहे, तर त्यामध्ये संघटित काम करत असताना त्याच पूर्ण माहिती मला 100% माहिती नव्हती, पण मला कमीत कमी 80% मला ह्या संघटकाची सचिव या पदाची माहिती होती. तर त्याचा मी थोडा माझ्या मागील आयुष्यामध्ये काही काम करत असताना मला त्याची माहिती मिळाली होती. आणि सचिव पद हे खूप जिम्मेदार पद आहे, कारण हे जे नियोजन चालू आहे बचत गटाचं त्याचं, तर त्याच्यामध्ये एवढं मेहनतीनं बचत गट आपण उभा केलेला आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी निर्माण होऊ नये यामध्ये संघटक असो किंवा त्या आपल्या डायरेक्टर बॉडी किंवा आपले संचालक असो यांना सर्वांना एकोपा करून काम करायचं असतं. आणि त्याचं आर्थिक बजेट आणि जेवढं रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड अपडेट करायचं असतं. म्हणून त्याचं विश्लेषण न करता त्याचा अभ्यास करून मी ते सचिव पदाचं काम सुरू केलं.
1: नक्कीच, जसं काटे सरांनी सुद्धा सांगितलं की अनेक सदस्य या बचत गटाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. जेव्हा या छोट्या छोट्या बचतीतून कुठल्याही सदस्याला, जेव्हा जसं सरांनी सांगितलं की जर आपल्याकडे पैसा असेल तर आपल्याला आपसुकच एक मानसिक आनंद जो आहे दिसतो असतो आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या वर्तनात दिसतो किंवा आहे वा माझ्या गाठीला पैसा असं आपण म्हणत असतो. जेव्हा या बचत गटाच्या माध्यमातून असे अनेक सदस्य की ज्यांना नेहमी मदत मिळाली आहे किंवा जेव्हा अडीअडचणीच्या वेळेस त्यांना सहकार्य मिळालेलं आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना तुम्हाला काय देतात?
2: ते भावना तर वेगळ्याच आहेत. आयुष्यामध्ये आपण काहीतरी केलं याचा आनंद वाटतो. ह्या बचत गटाच्या माध्यमातून आपण आपला परिवार न सांभाळता हा जो एकोपा आहे बचत गटाचा सर्व तर तो त्याच्या संधी आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हेच मोठा आनंद आहे.
1: नक्कीच. आपल्यासोबत आता या बचत गटाचे कार्यकारी उपाध्यक्ष बाबासाहेब आंधळे सर आहेत आणि सर तुम्ही कार्यकारी उपाध्यक्ष आहात. एक सदस्य ते हा उपाध्यक्ष हा प्रवास तुमचाही कसा होता?
3: मी 2008 साली मी आपल्या कल्याण रोडला घर घेतलं. तर प्रत्यक्षात काय व्हायचं की विविध भागातले म्हणजे फार वेगवेगळ्या जिल्ह्यामधले तालुक्यामधले लोक त्या ठिकाणी एकत्र आले ग्रामीण भागातून विशेषतः. मग आम्ही सकाळी फिरत असताना लोक एकमेकाच्या जवळून जायचे पण एकमेकाला नमस्कार सुद्धा करत नव्हते ओळख नसल्यामुळे. माझ्या थोड्याफार ओळखी झाल्या नंतर बचत गट स्थापन झालेली माहिती झाली. मग काटे सर मला म्हणले सर तुम्ही बचत गटाकडे काही गुंतवणूक करू शकता का? आता काही घटना घडलेल्या होत्या काही बँका बंद पडलेल्या आहेत त्याच्यानंतर काही सोसायट्या बंद पडलेल्या आहेत कर्जामुळं पैसे वाटून घेतले आणि मग गुंतवणूक करायची तर पैसा ही बाब जीवनामध्ये फार महत्त्वाची. मग मी काटे सरांना डायरेक्ट म्हटलं सर माझा लोकांवर विश्वास नाही कारण मी फार लोकांमध्ये चांगल्यामध्ये राहिलो आहे वाईटामध्ये राहिलो मी वाईटाला बदल करण्याचाच प्रयत्न केला. पण त्यांना स्पष्ट म्हणलं सर मी पैसे गुंतवतो पण तुमच्याकडे पाहून गुंतवतो. आणि मग असं म्हटल्यानंतर मग मी फॅमिली विश्वमॉलमध्ये 1 लाख रुपये सरांकडे पाहूनच गुंतवले बचत गटाचा सदस्यही त्यांच्याकडे पाहूनच झालो. आणि मग नंतर थोडंसं माणसं कसे आहेत निवड फायद्यासाठी गोड बोलतात की हे वेळ प्रसंगी आपल्याला उपयोगी पडतील असा थोडासा अभ्यास केला. आणि नंतर माझंही लोकांनी बरंचसं म्हणजे अनुभवलं कारण कृती आणि उक्ती याच्यामध्ये जर फरक दिसला तर माणसं जवळ येत नाहीत. आणि मग बचत गटाकडे मला हे कार्यकारी उपाध्यक्ष जे पद दिलं तर माझं कार्य त्यांनी पाहुणं दिलं. ॲक्च्युली सेफ्टी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बॉडीवर घेताना आज मी त्याही बॉडीवर आहे. मी औरंगाबादला होतो दोन्ही वेळेस इकडे मीटिंग दोन्ही वेळेस झाल्या माझ्या पश्चामध्ये माझी त्यांनी नियुक्ती केली आणि मी त्या पद्धतीने तेवढं कामही केलं आजही करतोय. आणि विशेषतः मी नुसता पैसा नाही पाहत मी समाजकार्य पण पाहतो. मला बालपणापासून ही बचतीची सवय लागलेली होती. आपल्याला आठवत असेल 25 पैशाचं नाणं होतं 50 पैशाचं होतं पिवळे 20 रुपये 20 पैसे होते. मग ते वडिलांनी जर मला खर्चायला दिले तर मी अक्षरशः खर्च करत नसायचो. मग घरामध्ये माळवद असल्यामुळे वरती थोडंसं जागा असायची मी ते 25 पैसे अगरबत्तीचा पुडा असायचा लांब त्याच्यामध्ये असे ठेवायचो. मग ते पैसे काही उकळेच पाहिले तर ते पैसे एकमेकाला चिकटले होते ते निघता निघाणार. आणि शाळेमध्ये असताना मॅडम मी इतक्या कमी खर्चामध्ये शिक्षण केलं की मी परीक्षा संपल्यानंतर जेवढ्या वह्या असतील ह्या सर्व वह्याचं पानना पान चाळायचो. कोरं पान असलं ते काढायचो आणि त्याच्या वह्या घरी शिवायचो आणि त्या वापरायचो काही नवीन घ्यायचो काही त्या. आणि मग त्या वह्या उपयोगी यायच्या. नंतर कपड्याची सुद्धा बचत असे की मी जास्त कपडे कधी वाढलाने घेऊन नाही दिले 2 ड्रेस त्याच्यावरती जरायचो. त्याच्यानंतर पैशाची बचत झाली घरामध्ये अन्नधान्याची बचत. आता मला हे अनुभव असा आले की समजा शालेय जेवणामध्ये म्हणजे ड्युटीला असताना 3 टाईम जेवण करायचं सकाळी व्यायाम तर मी आयुष्यात बंद केला नाही. आणि मग 3 टाईम जेवायचं आज 2च टाईम जेवतो पण वेळेवर जेवतो 4:30-5:30 जेवण त्याच्यामुळं तब्येत एकदम ठणठणीत आहे कसल्याही प्रकारची गोळी नाही. 62 वर्षामध्ये मी चहासुद्धा पिलेलो नाही. पण सकाळी जेवण मला समजा साडेआठ नऊ जर वाजले तर ॲटोमॅटिक झोप लागते, डोळे बंद होतात, म्हणजे तितक्या टाईम आणि मेसेज तेवढे वेळेस जेवणसुद्धा करते, म्हणजे रेडी असतो स्वयंपाक. धार्मिक कार्याची सुद्धा ओढ आहे. पाचवीला असतानाच माझा हरिपाठ पाठांतर झालं होतं, मला आळंदीला जायचं ठरलं होतं. संत नारायण महाराज तारकेश्वरगड हे माझे थोडक्यात गुरु आहेत, त्यांच्या हस्ते मी माळ घातलेली. आणि कसल्याही प्रकारचं घरामध्ये तसं वातावरण नसताना सुद्धा पूर्ण नातेवाईकांमध्ये मी एकटा माळकरी आहे. धार्मिक याच्यामध्ये भजन कीर्तन त्याच्यामध्ये आहे, मिसेस पण आता त्याच्यामध्ये आहे. आणि बचत गटाचं जी माझ्यावरती जबाबदारी सोपवली तर माझ्या त्या कामाप्रमाणे मी समजा आता बचत गटाकडे भरपूर वेळ देतो. गेलं तर काय की आजचं समजा बचत गटाचे झेरॉक्स वगैरे समजा मशीन त्या आम्ही ते सुरू केलेले, तर एकूण झेरॉक्स किती गेल्यात, त्याचा हिशोब पाहणं, मॅडमच्या त्या महिन्यातील रजा किती आहेत, त्याच्यानंतर झालेला खर्च काय आहे, त्या ठिकाणी समजा पाहुणे कोणी जर समजा आले बचत गटामध्ये तर त्यांचा आदरातिथ्य ठेवणं, चहापाणी करणं, त्याच्या नोंदी ठेवणं हे अगदी सविस्तरपणे, आणि एक पैशाचा हिशोब तिकडे तिकडे इकडे तिकडे होत नाही. आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी काटेसरांनीच माझ्याकडे दिली. आणि आमचा जो बचत गट चालला आहे, जो काही फॅमिली समूह चालला आहे, तर हा केवळ लोकं आहेत म्हणून चालले नाही, मेन बॉडीवर जे लोकं आहेत, मॅडम लोक असे आहेत 100% त्यांच्यावर विश्वास आहे लोकांचा, एकही माणूस त्याच्यावर खराब नाही. ज्यावेळेस नियुक्त्या केल्या जातात त्यावेळेस सर्वांना सूचना दिली जाते, लेखी सांगितले जातं, त्यांचे अर्ज मागवले जातात, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये निवड होत नाही. आणि केवळ हे विश्वासावर चाललेले आमचे असा अनुभव चाललेले माझ्या तरी, तुमचं चारित्र्य चांगलं असेल आणि तुमचा जीवनातील व्यवहार चांगला जर असेल तर तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये तुमच्यावर कोणताही प्रसंग येऊन तुम्हाला कोणीही दूर करत नाही, त्या माणसाला नाव लौकिक आपोआप मिळतं. अशा प्रकारचं चारित्र्य संपन्न माणसं आज ह्या बचत गटामध्ये आहेत आणि म्हणून हा बचत गट चालला आहे. आणि बचत गटामध्ये समजा कोणाला राहायचं किंवा नाही राहायचं समजावून सांगण्याचा प्रयत्न आटोकाट केला जातो. काटेसरही समजावून सांगतात, त्यांचा आमच्यापेक्षा अभ्यास खूप चांगला आहे. आणि लोक जोडण्यात आज समाजामध्ये जेवढे लोक ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत, अगदी सामान्य माणसापासून तर कुलगुरूपर्यंत पदावर असणारे लोक, असे सर्व लोक बचत गटामध्ये आहेत. आणि एवढ्या लोकांचा विश्वास या बॉडीवर आहे. आता कधी कधी समजा एखाद्याला वाटतं पद पाहिजे, पण आमचं स्पष्ट मत असतं नुसतं पदासाठी वाद घालण्यात उपयोग नाही. आणि पदासाठी जर वाद होत असतील तर माझं सांगणं सर, ज्याला पद पाहिजे त्याला पद तुम्ही द्या, मी माझं पद कधीही सोडण्यास तयार आहे आणि कामामध्ये कसर होऊ देणार नाही. आता समाज कार्यामध्ये सुद्धा फार असतो आम्ही सर्वत्र, कोणाचं सुख असेल दुःख असेल कोणाचा कार्यक्रम असेल, आम्ही ते राजकारण वगैरे सर्व बाजूला ठेवून फक्त एक समाज, म्हणजे एक आता पत्नी सोडली तर सगळ्या आपल्या माता भगिनी ह्या आपल्या आहेत, ह्या पद्धतीने आमचं सर्वांचं वर्तन पण आहे. आमच्याकडे कोणाचं बोट किंवा काना डोळेल असं आम्ही आयुष्यामध्ये कधी वागत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये इंग्रजीमध्ये म्हणे बा, इफ द वेल्थ इज नॉट लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ द हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट.
1: काटेसर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की या सगळ्या मागे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे विश्वास. आणि या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत, तर या सगळ्यामध्ये विश्वास किती जपणं महत्वाचं?
0: विश्वास हा सगळ्यात महत्वाचा धागा आहे. तो कच्चा धागा, पक्का धागा, श्रेष्ठ धागा. आणि हे खऱ्या अर्थानं मला माझ्या कुटुंबामध्ये, मी जेव्हा विवाहबंधनात अडकलो तेव्हा माझ्या पत्नीत आणि माझ्यात एक संवाद झाला की आज आपण ईश्वराच्या साक्षीने बॉन्डिंग झालेलो आहोत, एक विश्वासाचं नातं आहे. आजपर्यंत मी काय होतो मला माहीत नाही, कारण माझ्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगू शकणार नाही, तुझ्याही मला सांगू शकू नकोस, पण आजपासून आपण पती पत्नी आहोत आणि आजपासून आपण एक दोघांवर जो विश्वास टाकलेला आहे आपल्या नात्याची एक नाळ पक्की असणार आहे आणि त्याच घट्टतेवर माझी पत्नी माझा सोर्स आहे, उत्पन्नाचा असो किंवा प्रेरणेचा असो किंवा बचत गटाचा असो. आता प्रत्येक घरामध्ये गृहिणी असते, त्यांना किती आपण सन्मान देतो, त्यांचं किती ऐकतो, हा ज्या त्या पुरुषाचा व्यवसाय. पण माझ्या आयुष्यामध्ये माझी जी काही पत्नी आली ही महालक्ष्मी म्हणून आलेली आहे, सर्वार्थानं ती शक्ती म्हणून आलेली आहे आणि खरा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात तो ठरला मॅडम. तोपर्यंत मी एक उन्हाळा टपोऱ्या इकडे तिकडे फिरणारा, भांडणं करणारा, मारामारा माझी हिस्ट्री अशी होती, परंतु कधी वाईट वागलो नव्हतं आयुष्यात आणि मी ईश्वराने मला एक चांगला टर्निंग पॉईंट दिला. मग मी असं ठरवलं की जसा ईश्वरावर आपण विश्वास ठेवतो ईश्वर प्रसन्न होतो, आपले लोक जर विश्वासू असतील तर ईश्वरासारखं आपण नेटवर्क तयार करू शकतो का, जिथं गेलं ते ईश्वरीय रूप तयार होऊ शकतो. आणि म्हणून मी यांनाही सगळ्यांना सांगतो, आपण जेव्हा काम करतो पैशासाठी आपली नीतिमत्ता कधी ढळू देऊ शकणार, ते आपलं साध्य नाही, ते साधन आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा फार महत्त्वाचे आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची जी काही असलेलं चारित्र्य, आत्ताच मित्र आमच्या आंधळे सर म्हणले चारित्र्य इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस, तसं आम्ही आमच्याला जपतो. जपतो म्हणण्यापेक्षा ते उपजतच आहेत, आम्ही ते त्याच्यात काय वेगळं काम करत नाही, कारण मुळापासूनच आपण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे आमचे आहेत. म्हणून तुमच्यासारखे यांच्यासारखे समाजातले जे चांगले लोक आहेत आम्ही यांच्या संवाद साधतो आणि ते संवाद एकदा विश्वास झाला मॅडम, आजपर्यंत आमचा इतिहास आहे की जो माणूस आम्हाला जोडला गेला तो कधीच तुटला गेला नाही, आमचं विश्वासाचं प्रतीक.
1: नक्कीच नक्कीच सर. आज बचतीच्या छोट्याशा मार्गापासून ते सविस्तर याचा व्याप किती मोठा आहे आणि किती हा व्यापक स्वरूपामध्ये आहे हे तुम्ही आज अनेक श्रोत्यांना सांगितलं, अनेक नगरकरांना सांगितलं. सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही तिघंसुद्धा रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून खूप चांगला संदेश आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमच्या तिघांचं तुमच्या तिघांचं सुद्धा खूप मनापासून मी आभार व्यक्त करते.
0: तुमचेही सदस्य धन्यवाद आम्हाला बोलायलाबद्दल. आणि एक अपील करतो मी की विश्वातील जे काही मानव असतील, जे सृजनशील असतील, ज्या ज्या देशातले असो, तसं पाहिलं ते अर्थ जे असतं करन्सी वेगळे असतील, परंतु अर्थशास्त्र, अर्थतत्व, अर्थकारण हे विश्वाचा एक मजबूत कणा आहे. तो जर आपल्याला पक्का करायचा असेल तर आज बचत गटाच्या ह्या मुलाखतीमधून माझ्या सर्व श्रोत्यांना एक नम्र आव्हान असेल की समोरच्या मॅडमला सुद्धा आव्हान असेल, तुमच्यापासून सुरुवात करून सर्वांनी सुरुवात करा की 30% बचत तुम्ही करायला सुरुवात करा. आमच्याच बचत गटाला जोडा असं नका म्हणू, बचत गटाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते सांगायचे राहिले तुम्हाला तर ते बचत गटाचे जे प्रकार आहेत त्याच्यातल्या कोणत्याही प्रकारात व्हा. आमच्या बचत गटाचा मेंबर कोणत्याही बचत गटाचा मेंबर होऊ शकतो, किंवा तुम्ही कोणत्याही बचत गटाचे मेंबर असू द्या, आमच्या बचत गटाचे होऊ शकतात. कुठेही जॉईन व्हा आम्हालाच व्हा असं नाही, पण ते ग्रुप तयार करा. पर्यायाने आपण अर्थक्रांती करून अर्थविश्व एक तयार करू आणि हे जे काही जग आहे हे अत्यंत सुखी समाधानी. आमचं एक ड्रीम आहे, पाहा ते ड्रीम तुम्हाला सांगतो की ड्रीम ऑफ एम्पावर्ड, एनरिच्ड, डेव्हलप्ड, एनलाइटन्ड, ट्रू वेलफेअर, ग्रेट अँड हॅपी इंडिया. मराठीत तुम्हाला सर्वांना सांगायचंच झालं तर आपल्या भारताचं सुखी आणि संपन्न महान भारताचं स्वप्न पाहत असताना आपण प्रत्येकजण सक्षम बलवान असलं पाहिजे, आपण धनवान असलं पाहिजे, आपण ज्ञानवान असलं पाहिजे, सत्यवान असलं पाहिजे, कल्याणकारी दृष्टी असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी सिस्टीम आहे ही सर्वोत्तम असली पाहिजे. या पद्धतीने आपण विश्वाला सुखी करण्याचे प्रयत्न करूया, भारताला सुखी करण्याचे प्रयत्न करूया, आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला सुखी करण्याचा प्रयत्न करूया आणि या पद्धतीने कल्याणकारी दृष्टी घेऊन एक कल्याणकारी सृष्टी निर्माण करूया. इथे थांबतो. धन्यवाद.
1: थँक्यू सर. तुमचे खूप मनापासून मी आभार पुन्हा एकदा व्यक्त करते आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या कार्याला रेडिओ नगरकडून स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते.
0: आमचंही स्नेहालय परिवार 90.4 FM यांना लाख लाख कोटी शुभेच्छा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाचे संस्थापक मुख्य संघटक श्री भगवान काटे, त्याचबरोबर या बचत गटाचे सचिव शिवाजी वेताळ सर आणि उपाध्यक्ष बाबासाहेब आंधळे सर आज आपल्यासोबत होते. आज आपण अर्थ आधार शक्ती फेडरल बचत गटाबद्दल आणि त्याचबरोबर हा बचत गट कशा पद्धतीने चालवला जातो आणि हा बचत गट याचे फायदे आणि त्याचबरोबर या बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही कर्ज सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा आपण जाणून घेतल्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, पुन्हा भेटूयात या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणाऱ्या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 25, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन्मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 25, देवाला सारी प्रिय। संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती, सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो। आई देवळात दर्शनाला गेली होती, मी घरीच होतो। देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमला देवधरांकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईन। गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग। जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक सांगते, ते काम आधी कर। बाळदादांच्या कबाडीपुढे एक म्हारीण बसली आहे, म्हातारी आहे अगदी। तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे, तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे। ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे, तिच्या डोक्यावर मुळी दे व घरी ये, मी तुला आंघोळ घालीन, जा। आई लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला। खरेच जाऊ? असे मी विचारले। लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे। ती म्हातारी येथे किती वेळ? कुणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे, वगैरे सांग व घरी ये, असे आई म्हणाली। आईचे म्हणणे ऐकावायचे एवढे मला ठाऊ, मी गेलो। मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखवले। मी मुद्दाम तिच्याकडे आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो। मी तिला विचारले, का ग, डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो, असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो। नको रे बाबा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला। नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन, तो देईल डोईवर, असे ती गायावाया करून विनवू लागली। अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे, असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मुळीत चढवली। अरे श्याम, ती महारीण ना, अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं, भाऊरावांना सांगितलंच पाहिजे। श्रीधर भट कोठून से अकस्मात उगवले व मला बोलू लागले। इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात

0: उसरीवर बसलेले दुसरे गृहस्थ बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू, अरे काही तारतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसाच घरात शिरून काही घर वाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल, काळोख होईल तिला जावयाला, नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे, स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे, असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो, आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार, कुठे लांब जाईल गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एखादा, आपल्याकडची फाटी सरली आहे, जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडं ये. मी तिला हाक मारली, आमच्या कावडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात आणून काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईनं तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस, वय माय तापलाही येतो, काय करत आहो, पोटाला हवं ना, असं ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला, द्या आई, देव तुमचं भलं करो. गरिबांची दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईनं भात पत्राळीवर आणला, मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वायच पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईनं सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब मारीन मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवा जेवत होतो, पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठायस लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या मारणीला कोणी काही घातलं नाही. ती उन्हात तळमळत होती, पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती, वाळ्याचे पाणी वाढीत होते, परंतु ती गरीब भिकारी ओरडत होती, घास घाला ओ दादा. आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिलं नाही. एवढंच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते, ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या मारणीच्या अंगावर उरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला, यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत, जेवणे झाल्यावरही येऊष्टे मागायला, आज ब्राह्मण जेवतायत तर येथे ओरडत बसली, तुम्ही अलीकडे माजलीत मारडी, निक का मारू आण फेकून, असं म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा. आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, यांची हे आपल्या गावात आईट व मिजास. मगाची ती म्हारीन नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरे. आई उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म, हाच काग यांचा देव. हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही, पायात पायतणे घालून ही सोवळी हे मुकटेक कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालायला दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावली नको. आई हे कसं ग, हे कसले सोवळे, हा का धर्म, देवाला हे आवडेल का ग, एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही का. आई म्हणाली, बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारी. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यावरी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाशा अशा घरी ते गेले होते, तेथे त्यांना बसायस पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीत बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्यात पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणायचे, महाराम अंगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हे तू उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी, घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहायचं आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावायचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे, पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली हो? खरंच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही का गाई? मी विचारले. श्याम, आपले ते वीट नाक कडे शेत आहे ना, ते खरे महाराजांचं आहे, मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी आदमनगल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो, आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा पापी असेल देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव रामणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्रासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आई बापांवर बहीण भावांवर प्रेम नाही तो महारांवर मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथांप्रमाणे महाराजा मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते, तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई, मजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली. मला कुणीतरी श्याम, ए श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारतीया देवमुळी नूरला, सगळा अंधारे भारता तरी भरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तिळन तिथे प्रभु कसा वसे, प्रभु कसा वसे. देव मंदिरी ना देव अंतरी ना, देव तो अजी मेला. मजा भारतीया देव मुळी नूरला, मजा भारतीया देव मुळी नूरला. श्यामच्या या पुस्तकातील 25वी रात्र संपली.
1: श्रोते हो श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुलगीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 60। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता अन संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली, गीतकार ग दी माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीनं शिकवली होती। त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली। वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीत प्रधान चित्रपट आले। ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती। मराठी गीत संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावंतांनी हजेरी लावली आहे। गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा श्रीधर फडके, आनंद मोडक इत्यादींपर्यंत चालू आहे। या सगळ्या संगीतकारांनी भरपूर योगदान दिलं आहे। मात्र या काळात ज्यांचं युग होतं असं म्हणता येईल असा संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी। बाबूजींनी 1946 ते 1993 पर्यंत चित्रपट आणि भावगीतं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आणि सुधीर फडके युग निर्माण केलं। बाबूजींनी हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिलं होतं आणि काही गाणी देखील गायली होती।

बाबूजींचे संगीतकार म्हणून सर्वोत्तम हिंदी चित्रपट 1951 पासून नंतर प्रदर्शित झाले होते। ते होते 1951 मधील मालती माधव मुरलीवाला, 1955 मधील रत्नघर, 1956 मधील सजनी आणि बाबूजींच्या हिंदी चित्रपट संगीत कारकिर्दीतील सरताज ठरावा असा 1962 या वर्षीचा भाभी की चुडिया। यातील रत्नघर या चित्रपटाचे निर्माते स्वतः बाबूजी होते। 1954 सालचा पहिली तारीख हा चित्रपट बाबूजींच्या हिंदी कारकिर्दीतील एक अनोखा चित्रपट म्हणावा लागेल, कारण या चित्रपटात धीरगंभीर स्वभावाच्या संगीतकार बाबूजींनी एकदम विरुद्ध स्वभावाच्या दिलखुलास किशोर कुमार यांच्याकडून त्यांचं एकमेव गीत गाऊन घेतलं होतं। ते गाणं होतं दिन है सुहाना आज पहली तारीख है। गीतकार कमल जलालाबादी यांनी लिहिलेलं हे गीत मोठं मजेशीर आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1946 ते 1962 ही बाबूजींच्या हिंदी चित्रपटांच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्ष। या 16 वर्षांमध्ये बाबूजींनी एकूण 18 हिंदी आणि 47 मराठी चित्रपटांचे संगीत केलं, म्हणजेच 16 वर्षात 65 चित्रपटांना संगीत दिलं, म्हणजेच सरासरी एका वर्षात 4 चित्रपट। आणि हे सर्व करत असताना गायक म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केलं आहे। ही 16 वर्ष हिंदीत काम करत असताना बाबूजींनी मराठीत देखील संगीतकार आणि गायक म्हणून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं। सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये केलेला आहे। मराठी आणि हिंदी संगीतातील संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थानं योग्यच आहे। रसिक हो, संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दी. माडगुळकर आणि गायक आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या एकत्र आविष्काराच्या गाण्यांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया पहाडी मांड या रागात संगीतबद्ध केलेलं 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या अत्यंत प्रसिद्ध अशा चित्रपटातलं एक सुरेख गीत। गीत आणि संगीताच्या दृष्टीनं सुद्धा जगाच्या पाठीवर हा चित्रपट एक विक्रम ठरला। हे गाणं सर्वांग सुंदर होतं। ग. दी. मा. यांचे प्रत्ययकारी शब्द, सुधीर फडके यांची अजोड स्वर रचना, आशा भोसले आणि बाबूजी यांची प्रभावी गायकी आणि या गाण्यात श्यामराव कांबळे यांनी वाजवलेला हार्मोनियमवरचा तो ओपनिंगचा सुंदर पीस सुद्धा अत्यंत प्रभावी होता। या गाण्यानंतर श्यामराव कांबळे बाबूजींचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक बनले। या गाण्याची सुरुवातीची एकच ओळ आणि काही आलाप इतकाच सहभाग फक्त सुधीर फडके यांचा असून हे गाणं तसं आशा भोसले यांचं आहे। नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम।

यानंतर ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव माणूस या चित्रपटातलं एक सुंदर प्रणयी गीत. राजदत्त दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात पावसात चिंब भिजलेलं हे धुंद प्रणयी गीत चित्रित झालं आहे अनुपमा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि सरला येवलेकर रमेश देव या दोन जोडींवर. या गाण्याचे सुरेल शब्द, संगीत, गायन आणि चित्रीकरण अतिशय संयमित रूपात आहे. श्यामराव कांबळे आणि प्रभाकर जोक सहाय्यक संगीतकार असलेल्या या गाण्यातील संतूरचा अत्यंत सुरेख वापर या गाण्याचं सौंदर्य वाढवतो. पावसात नाहती लता लता कळ्या फुले, सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. जगाच्या पाठीवर हा चित्रपट सर्व अंगांनी अफलातून तर होताच, पण यातली गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींची सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती. मित्रांनो, यापुढील जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत हे केवळ नंदलालाशी संवाद नाही, तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याची हाक आहे. भोग, लोभ आणि मोहांच्या नृत्यात आपण रंगून जातो, पण शेवटी दमतो, थकतो. आणि जेव्हा हा थकवा जाणवतो, तेव्हा खरी गरज असते नंदलालाच्या, म्हणजेच परमात्म्याच्या आधार घेण्याची. नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला. या गाण्यातून गदिमा आपल्याला आरसा दाखवतात. बाह्य रंग कितीही देखणे असले तरी अंतरंगातील पावित्र्याशिवाय खरी शांती मिळत नाही. आयुष्याच्या नृत्यात थकवा आला तर पावले नंदलालाच्या दिशेने टाका, तिथेच खरी विश्रांती आहे. परमेश्वराने दिलेले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याऐवजी माणसं अहंकार, मोह यांच्या आहारी जाऊन चुकीचा मार्ग स्वीकारतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांना आपल्या ताब्यात ठेवण्याऐवजी त्यांच्या ताब्यात माणूस केव्हा जातो हे त्यालाही कळत नाही. शेवटी पश्चात्तापाची वेळ येते, पण खूप उशीर झाला असतो तेव्हा. माणसाचं आयुष्य म्हणजे एक चिरंतन असं न सुटणारं कोडच आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. असं म्हणतात, आयुष्याचा शेवट आला की शहाणपण सुचतं माणसाला. आयुष्य वाया घालवलं याचा पश्चाताप होतो. रसिक हो, हे गाणं चित्रपटात दोन वेळा आहे. एकदा आहे नायक राजा परांजपे नायिका सीमा हिला गाणं शिकवत असतात, तेव्हा राजा परांजपे यांचा गुरु म्हणून आणि सीमा यांचा शिष्य म्हणूनचा अभिनय अप्रतिम आहे. गाण्याच्या दरम्यान तीन वेळा येणारी सुधीर फडके यांची उत्स्फूर्त दाद अगदी अलौकिक आहे. सुरुवातीलाच आशा भोसले थकले रे नंदलाला म्हणतात, तेव्हा बाबूजी यांचा वाहवा. आणि अंतरा म्हणताना निलाज रे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला, ही ओळ बाबूजी यांच्यानंतर आशा भोसले ती ओळ रिपीट करतात, त्यावेळी जेव्हा आशाताई निलाज रे पण कटीस नेसले ही ओळ म्हणतात, त्यावेळी बाबूजी त्यांना अडवतात. आणि ती ओळ जशी हवी तशी म्हटली गेली नसल्यामुळे तीच पूर्ण ओळ पुन्हा ते म्हणतात. त्यानंतर जेव्हा आशाताई ती ओळ पुन्हा म्हणतात, तेव्हाची खुश होऊन त्यांची ती बहुत अच्छे ही सहज सुंदर दाद. आणि त्यानंतर उपभोगाच्या शतकमलांची यामधली सुधीर फडके यांची आहा ही दाद, हे सगळं अगदी लक्षपूर्वक ऐकावं असं आहे मित्र हो. हे सारं ऐकणं आणि बघणं अतिशय सुखद आणि अवर्णनीय आहे. ऐकूया बाबूजी आशाताई यांना शिकवत असल्याचं फक्त हार्मोनियम आणि डफ यांचा साथीचं एकाच अंतर्याचं हे नितांत सुंदर गीत.

0: ಶತ ಕಮಲಾಂಚಿ
1: ಉಪಭೋಗಾಚ ಶತ ಕಮಲಾಂಚಿ
0: ಉಪಭೋಗಾಚ ಶತ ಕಮಲಾಂಚಿ

मित्रांनो, जगाच्या पाठीवर या चित्रपटात सुधीर फडके यांनी भूमिका देखील केली आहे. चित्रपटात त्यांनी बसप्पाचा अगदी छोटा रोल केला आहे. पाहुणे कलाकार यांच्या श्रेयनामावलीत आणि सुधीर फडके असा उल्लेख आहे. आत्ताच आपण ऐकलेलं गाणं चित्रपटात नंतर नायिका सीमा गर्दीसमोर हे गीत म्हणते. ऐहिक सुखांना वस्त्र प्रावरणे आणि अलंकार यांच्या उपमा देऊन गदिमांनी हे गाणं खुलवलं आहे. गाण्यातल्या शब्दांची रूपकं समजली की गाणं अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. तात्पुरत्या श्रमाने दमायला होतं, तर सातत्याने केलेल्या श्रमानं थकायला होतं. दमले आणि थकले या शब्दांचा किती अचूक प्रयोग केला आहे बघा या गाण्यात. शब्दांवरील प्रभुत्वामुळेच तर गदिमांना भाषा प्रभू असं म्हणतात. या गीतामध्ये आत्मा आणि मानवतेच्या संघर्षाचा एक उत्कट प्रवास प्रत्यक्षित होतो. पहिल्या ओळीतच कवी म्हणतो, मी खूप नाचलो, अति दमलो, थकून पडलो. इथं नाच हे केवळ शारीरिक नव्हे तर समाजाच्या मोहात हरवलेल्या आत्म्याचं प्रतीक आहे. पहिल्या अंतर्यात ते म्हणतात, निर्लज्जतेची वस्त्र परिधान केलेली आहेत, कोडगेपणाची शाल अंगावर घेतली आहे, आत्ममग्नतेची कुंडल कानात आहेत, मनातला गर्व अहंकार जणू मस्तकावर परिधान केलेला आहे, भोगांच्या 100 पाकळ्यांची माळ गळ्यात घातली आहे. ही केवळ वस्त्रालंकांची मांडणी नाही तर मानवी दोषांचं प्रतिकात्मक दर्शन आहे या अंतर्यामध्ये. मध्यभागी येताना गदिमा भावपूर्णपणे सांगतात की विषय वासना, लोभ प्रलोभन, अन्याय ही सारी व्यसनं आपल्या आयुष्याची वीणा वाजवतात, त्यामुळे मनात सतत अतृप्ती उरते. शेवटी अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला या रूपकाने आपल्या मार्गाचा अंधार आणि त्या अंधकारात हरवलेले जीव हे अंतर्मनाच्या कुशीत उभे असलेले विविध रूप दाखवतात. हे गाणं श्रवणीय तर आहेच, पण दोन्ही वेळा प्रेक्षणीय देखील आहे. रसिक हो, हे गाणं तसं म्हटलं तर आशा भोसले यांचं एकल गाणं असल्याचं गाण्याची ध्वनिमुद्रिका सांगते. पण मूळ चित्रपटात या गाण्यात मात्र बाबूजी यांचा अप्रतिम आलाप आहे. गाणं संपायच्या वेळेचा बाबूजी आणि आशा भोसले यांचे आलाप तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतात. आपण पण हा स्वरानंद घेऊया मंडळी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी आशा भोसले यांच्यासह गायलेल्या, गीतकार ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आजच्या शोचा विषय आहे आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान गायक, अष्टपैलू अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक किशोर कुमार. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओ दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे आज घेऊन आलो आहे एक मोरपिसा सारखी आठवण, साठवण आणि संगीत यात्रेमधला हृदयात जपलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या भावनांच्या रस्त्यावरचा एक वाटाड्या. दैवी कलाकार, हरहुन्नरी फनकार किशोर कुमार. 4 ऑगस्ट 1929 जन्मलेल्या या अवलियानं आपण कधी चित्रपटसृष्टीमध्ये जाऊ किंवा गायक होऊ याचं साधं स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं. याचं नावच आभासी होतं, म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत व्हर्च्युअल, आभास कुमार. पण पुढं जाऊन या आभास कुमारनं किशोर कुमार हे नाव धारण करून एवढे मोठे आभास आपल्या पुढे निर्माण करून ठेवले की त्या भावभावनांच्या सुरावटींच्या आभासामधून आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही. मित्रांनो, किशोरदांचं गाणं ऐकणं म्हणजे आपण आपलं पद, वय, तहान, भूक, जळी स्थळी, काष्टी, पाषाणी सगळं काही हरखून त्या गाण्यामध्ये रममाण होऊन जातो. एखाद्या वहीत जपलेल्या आठवणींच्या पिंपळ पानासारखे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आपल्याला जगावशे वाटतात. म्हणून असं वाटतं की नियतीला म्हणावं, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. कागज की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की मस्ती थी और दिल ये आवारा था. कहाँ आ गए हम इस समझदारी की दलदल में, वो नादान बचपन ही कितना प्यारा था.

किशोर कुमारचे मोठे बंधू अशोक कुमार त्यावेळेस सुपरस्टार होते असं म्हणायला हरकत नाही, कारण जवळजवळ सगळ्याच चित्रपटांमध्ये तोंडामध्ये तंबाखूचा पाईप धरून पडदा भरून फका फका धूर काढत ऍक्टिंग करणारा एक सोज्वळ आणि संयमी हिरो अशी त्यांची छबी होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर कधी कधी शूटिंगच्या वेळेला सेटवर जाणं, शूटिंग सेटवर वेगवेगळ्या नटांची मिमिक्री करून किंवा नक्कल करून सगळ्यांना हसवणं असं या किशोरदांचं म्हणजे छोट्या आभास कुमारचं काम असायचं. पण त्यामधूनच त्यांच्यामधली अभिनय संपन्नता लोकांच्या ठसठसीत अशी लक्षात यायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की पुढं मूळ नायक म्हणून भूमिका असलेले अनेक चित्रपट त्यांच्याकडं चालून यायला लागले. आणि मजेशीर गोष्ट अशी की त्यावेळच्या अनेक चित्रपटांमध्ये किशोर कुमार नायक पडद्यावर नुसते ओठ हलवताना, चक्क किशोरदांना उष्णा आवाज दिलाय कधी कधी मोहम्मद रफी तर कधी मन्नाडे यांनी. पण ही उधवार उसनवारी त्यांनी लवकरच थांबवली होती बरं का. सगळी उधार उसनवारी नंतर चुकती केली. पुढं जाऊन असा काही बहुआयामी कार्यक्रम किशोरदांनी सुरू केला की चित्रपटाचे निर्माते तेच, दिग्दर्शक तेच, कथाकार तेच, संगीतकार आणि नायकही तेच आणि गायकही तेच. दूर गगन की छाव में, चलती का नाम गाडी अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण त्यावेळेला प्रस्थापित असलेले मन्नाडे, मोहम्मद रफी, हेमंत कुमार अशा दिग्गज गायकांच्या बरोबरीनं किशोर कुमार यांना गायक म्हणून स्थान मिळवणं अवघड होतं बरं का. म्हणून मग उडत्या चालीची गाणी किंवा यॉडलिंग टाइमपास गाण्यांसाठी त्यांचा फक्त प्रयोग केला गेला जायचा. पण पुढं एक असा प्रसंग घडला की बर्मनदांनी किशोर कुमारच्या गाडीला स्वप्नातल्या राणीचं शर्मिला टागोर नावाच्या डब्याला राजेश खन्ना नावाचं इंजिन जोडलं आणि या राजधानी एक्सप्रेसची खरी सुरांची आराधना सफर सुरू झाली. संगीताचं कुठलंही प्रशिक्षण न घेतलेला हा कलाकार राजेश खन्ना बरोबर एका रात्रीत सुपरस्टार झाला मित्रांनो.

मित्रांनो, पडद्यावरचा अभिनय आणि गाण्यातला अभिनय यामध्ये फारसा फरक नसतो बरं का? किंबहुना गायकाला जर अभिनयाची थोडीफार जाण असेल ना, तर ते गाणं खरोखरच प्रभावशाली होतं. याचं विशेष उदाहरण म्हणजे स्वतः किशोर कुमार आणि आशा भोसले या दोघांच्या गायकीमध्ये विशेष करून गायनातला अभिनय आपल्याला दिसून येतो. आणि ही दुर्मिळ अशी कला आहे. स्वर उच्चारताना त्या अभिनयात स्वतःला रममान करून घेतल्यानंतर ते सूर समोरच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहतच नाही, कारण त्यामध्ये भाव उतरलेले असतात. आणि नेमकी हीच कमतरता आजकालच्या गायकांमध्ये आहे असं माझं मत आहे बरं का. हे गायक काय करतात माहीत आहे? हे गीतकारांनं मन लावून लिहिलेले जे शब्दांचं भावपूर्ण गायन ते करतच नाहीत, तर त्या स्क्रीनवरच्या लिरिक्सकडे पाहत फक्त सुरात आणि तालात त्याचं वाचन करतात, गायन नाही करत. गीताचं भावपूर्ण गायन आणि गीताचं वाचन या सूक्ष्म फरकामुळं आजकालची गाणी 50-60 वर्षच काय हो, पण 50-60 मिनिटसुद्धा लक्षात राहत नाहीत. शब्दांच्या आशयाप्रमाणे सूर लावणं यासारखी श्रेष्ठ गायनामध्ये दुसरी कला नाही. आजकाल किशोर कुमारची नक्कल करताना फक्त खर्ज्यामध्ये जाड्या भरड्या आवाजात गाणं म्हणणं एवढं समजलं जातं, पण नैसर्गिक आवाज लाभलेल्या खर्जात गाणाऱ्या किशोर कुमारनं कधी कधी हळूवार भावनांनी चिंब भिजलेल्या शब्दांसाठी मखमली आवाजामध्ये त्या शब्दांचं मोरपिसात रूपांतर केलंय. हे फक्त जातीवंत रसिकाला समजू शकतं. कुछ जखमों की कोई उमर नहीं होती, ना वक्त भी होता है इलाज, कोई घड़ी से पूछ कर बताए जरा हमको, क्या सचमुच ये जखम भरते हैं वक्त के साथ.

आराधनानंतर राजेश खन्नाबरोबर एका रात्रीत सुपरस्टार झालेला हा गायक स्वतःला अभिनयाची उत्कृष्ट जाण असल्यामुळं नायकाच्या मागणीनुसार स्वतःच्या आवाजात अगदी सूक्ष्म बदल करून गाणारा असा हा एक आगळा वेगळा गायक संगीतकारांना लाभला होता. किशोरदा जेव्हा देवानंदसाठी गायले, जेव्हा राजेश खन्नांसाठी गायले, अमिताभ बच्चनसाठी गायले, धरमजी, विनोद खन्ना यांच्यासाठी गायले आणि जेव्हा ते स्वतःसाठी गायले त्यामधला बदल लक्षात घेण्यासारखा अवर्णनीय होता. जिंदगी है नादान इसलिए चुप हूं, दर्द ही दर्द है सुबह शाम इसलिए चुप हूं, कहो तो कह दू जमाने से दास्ता अपनी, मगर उसमें आएगा तुम्हारा ही नाम इसलिए चुप हूं.

मित्रांनो, दैवी कलाकार हा शब्द जाणकारांकडून फार कमी कलाकारांसाठी वापरला जातो, कारण ज्यांनी प्रत्यक्षामध्ये कुठलेही खोलवर प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही दैवी सुरावटींच्या आराधनेमधून साकारलेलं एक भव्य संगीताचं स्मारक निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातला सर्वश्रेष्ठ चित्रकार पिकासो, त्यांनी वयाच्या 23व्या वर्षापर्यंत आयुष्यात एकही चित्र काढलेलं नव्हतं. चित्रकलेचा ब्रशच काय, पण दाढीच्या ब्रशाशिवाय इतर कुठलाही ब्रश हातात घेतला नसावा कदाचित. पण एकदा मित्राबरोबर आर्ट गॅलरीमध्ये कुठल्या तरी चित्रांचं प्रदर्शन पाहायला म्हणून गेला काय, आणि त्याच्यामध्ये दडून बसलेला सुप्त चित्रकाराचा ज्वालामुखी एकदम जागृत झाला काय, आणि या जगाला एक बेजोड चित्रकार मिळाला. हे बॉर्न दैवी कलाकाराचं लक्षण आहे. परमेश्वरानं प्रत्येकाच्या अंगात कुठली ना कुठली कला ही दिलेलीच असते हो. बिन कामाचा बिन गुणांचा माणूस त्याने जवळजवळ निर्माणच केलेला नाहीये. फक्त कमतरता काय आहे माहितीये का, स्वतःमधून आपण बाहेरच पडत नाही. आपणही आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विद्या आणि कलांचा आस्वाद निदान कधी प्रेक्षक म्हणून, श्रोता म्हणून शांतपणे आणि रसिकपणे घ्यायला जर शिकलो ना, तर कदाचित तुमच्या आमच्यामध्ये लपलेला असाच कुठल्या तरी कलेचा ज्वालामुखी बाहेर येऊ शकतो बरं का. पण आजकाल लोक स्वतःच्या घराच्याच बाहेर पडत नाहीत, घरात सुद्धा मोबाईलमधून बाहेर पडत नाहीत, बाहेर पडलेच तर मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर पडत नाहीत, इयरफोनमधून बाहेर पडत नाहीत, मोबाईलमधून त्यामधल्या खोट्या आभासी दुनियेतून बाहेर पडत नाहीत. चालतात भरपूर हो, पण पोहोचत कुठंच नाहीत. मग त्यामधून कलाकार नाही निर्माण होत, झालेच तर कलाकार निर्माण होतात. आँखों में पानी रखो मगर होंठों पे चिंगारी रखो, जिंदा रहना है दोस्तों तो तरकीबें बहुत सारी रखो. रास्तों के पत्थरों के अलावा कुछ बड़ी नहीं है मंजिले, वही आवाज देते हैं कि सफर अपना जारी रखो.

प्रत्येक कलाकाराच्या कुंडलीमध्ये दुर्दैवाचे काही ग्रह ठाण मांडून बसलेले असतातच. वैविध्यपूर्ण आयुष्य जगणाऱ्या या कलाकारांच्याही आयुष्यात बऱ्या वाईट अशा वैविध्यपूर्ण सुखद आणि दुःखद घटना घडल्याच. पण माणसातला संवेदनशील माणूस जोपर्यंत जिवंत असतो ना, तोपर्यंतच तो जिवंत असतो. याचं उदाहरण किशोरदांनी घालून दिलं. त्यांची तिसरी पत्नी मधुबाला तिच्या आजारपणाच्या वेळेस तब्बल 3 वर्ष किशोरदांनी त्यांच्या श्वासा इतकंच महत्वाचं असलेल्या गाण्याकडं चक्क दुर्लक्ष केलं आणि घरात राहून मधुबालाची सेवा केली. तिला वाचवण्यासाठी देश परदेशात ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न केला, पण विधिलिखित कोण टाळू शकतं काय? त्यावेळी हा आवाजाचा सौंदर्य लाभलेला या कलाकाराला सौंदर्याचं वरदान लाभलेली एक अनारकली अखेर सोडून गेलीच. न था कुछ तो खुदा होता, कुछ ना होता तो खुदा होता, मुझको डुबो दिया इस होने ने, ना होता मैं तो क्या होता. हुई मुद्दत के गालिब मर गया, मगर याद आता है वह हर बात पर कहना कि यूं होता तो क्या होता.

अशा या दैवी कलाकाराच्या असंख्य कलाकृतींना न्याय देण्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम तसा अपूर्णच ठरेल कदाचित, कारण त्यांच्या एका सुंदर गाण्याचा उल्लेख करताना इतर अनेक सुंदर गाण्यावरती अन्याय होण्याची शक्यता आहे. हल्ली किशोरदांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम अनेक ठिकाणी कराओकेच्या स्वरूपात सादर होतो, पण खेदाची गोष्ट अशी की हिमालया एवढ्या कलेची स्मारकं उभे केलेल्या या दर्जेदार गायकाची राजू चल राजू अशी तद्दन पडिक गाणी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात कधी कधी निवडली जातात तेव्हा खेद वाटतो. किती गाणी स्वतः किशोर कुमार यांनीच बेदखल केलेली असतात. अशी गाणी म्हणजे त्यांचा प्रातिनिधिक चेहरा, त्यांच्या दर्जेदार कलेची ओळख कधीच असू शकत नाही मित्रांनो. श्रद्धांजली वाहताना त्या कलाकाराची उंची, त्याची महानता कशात होती हे पण लक्षात यावं लागतं. कधी हळूवार मुलायम स्वर, तर कधी दुःखाच्या खोल तळाला लागलेला खर्जाचा स्वर, तर कधी काळीज भेदून जाणारा टिपेचा स्वर, हे खरे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. आणि तो अभ्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली असू शकते. वाह रे मौसम, आज तेरी अदाकारी पर भी ये दिल आ गया, मुझे याद उनकी क्या आ गई, और मेरी प्यास बढ़ाने के लिए तू क्यों बरस गया.

मित्रांनो, अतिशय हरहुन्नरी, दुसऱ्याला हसवणारा, मनाला रिझवणारा माणूस, तो मात्र स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात दुःखी कष्टीच का असतो कोण जाणे। नेतीला पण अशी क्रूर चेष्टा करण्याचा छंद असावा कदाचित। असंख्य दुःखद प्रसंग किशोरदांनी आयुष्यामध्ये हसत झेलले, पण किशोरदांना दुःखी कष्टी अवस्थेत कोणी पाहिलंच नाही। नाही जगायचा मोह, नाही मरायची घाई, असं जीवन असावं संत निर्मळ प्रवाही। असं निर्भीड, कलंदर, बिलंदर, स्वच्छंदी आणि पारदर्शक जीवन ते जगले। कोण काय म्हणल याचा कधी विचारच केला नाही। मित्रांनो, सरकारी नोकरीमध्ये नियमानुसार लोक 58व्या वर्षी निवृत्त होतात, पण अशी अवघ्या 58व्या वर्षीच किशोरदांकडून निवृत्ती आपल्या रसिकांना अपेक्षित नव्हती ना। त्यांच्या निधनाच्या बरोबर एक दिवस अगोदर 12 ऑक्टोबर 1987 वक्त की आवाज नावाच्या एका चित्रपटामध्ये शेवटचं गाणं किशोरदांनी गायलं, आणि त्या प्रसंगाला साजेसं नाव ठरलेल्या वक्त की आवाज नावाच्या या चित्रपटानं तुमच्या माझ्या आयुष्यातला असा एक वक्तचा आवाज संगीत दुनियेतून ओढून नेला, ज्याने आपल्या आयुष्याच्या मैफिलीत आयुष्याच्या अनंतापर्यंत प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रसंगाला शोभल अशी मेलडी गुंजत ठेवली। वैसे तो है जिंदगी, तुझमें फरेब है, उदासी है, रुसवाई है, मगर हमने भी हर बार मुस्कुरा कर तेरी आबरू बचाई है। गुड बाय दोस्तों।

नगरकर आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान गायक, अष्टपैलू अभिनेते, संगीतकार आणि दिग्दर्शक किशोर कुमार. आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया दिलबंद गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मला अतिशय आनंद झालेला आहे. तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.